0: अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
1: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस।
0: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज,
1: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत।
0: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार।
2: बागडे बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा, फोन 91 68 227 325।
1: बागडे बंधू सराफ, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे। एक नंबर आर्थिक नियोजनासाठी 73 87 88 12 79, 73 87 88 12 79।
3: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स, बॅलन्स्ड पोर्टफोलिओ, अर्थपूर्ण प्रशिक्षण।
1: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, साखरगड प्राईड, NH 48, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा।
4: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत। आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील। गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आळी, भाजी मंडई वाई। श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार।
5: श्री तीर्थक्षेत्र 16 शिवलिंग शनेश्वर देवस्थान सोळशी इथं दिनांक 15 आणि 16 मे 2026 रोजी श्री शनेश्वर जन्मोत्सव आणि शनि अमावस्यानिमित्त 52 पात्री रुद्राभिषेक, पालखी सोहळा, महाआरती, महाप्रसाद, शनेश्वर कृतज्ञता धर्मरक्षा पुरस्कार आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन।
6: आपण आपल्या परिवारासह अवश्य उपस्थित राहा।
5: श्री तीर्थक्षेत्र 16 शिवलिंग शनेश्वर देवस्थान, सोळशी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा।
1: खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर, अधिक मासाचे आहेर घर,
7: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
1: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स, साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा।
8: रयत शिक्षण संस्थेचे KBP पॉलिटेक्निक सातारा, सर्व मागासवर्गीय मुलांना आणि सर्व प्रवर्गातील मुलींना संपूर्ण फी सवलत।
9: OBC आणि EBC प्रवर्गातील मुलांना 50% फी सवलत। नियम व अटी लागू।
8: अनुभवी आणि उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम,
9: बस आणि हॉस्टेलची सुविधा उपलब्ध। प्रगतीच्या उच्च शिखरावर नेणारं KBP पॉलिटेक्निक सातारा, 86 68 84 14 43 आणि 77 06 99 0 39 36।

आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र शोधे हो सकाळचे 6:50 झाली आहेत. आता प्रसारित करणार आहोत परिसर. या अंतर्गत ऐकणार आहोत किरकसाल तालुका मानची जैवविविधता पुनर्निर्माण याविषयी. याचं लेखन केलंय चिन्मय सावंत यांनी. ऐकूया परिसर हे सदर.

नमस्कार श्रोतेओ, निसर्ग संवर्धन आणि विकास हे एकमेकांच्या विरोधात नसून ते एकमेकांना पूरक कसे ठरू शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे साताऱ्यातील किरकसाल गाव। या गावाने केवळ वन्यजीव आणि माळरानाचे रक्षण केले नाही तर या निसर्ग संपदेचा वापर गावाच्या शाश्वत आर्थिक विकासासाठी कसा करता येईल याचा एक यशस्वी आराखडा तयार केला आहे। यालाच आपण निसर्ग पर्यटन इको टुरिझम असे म्हणतो। किरकसालमध्ये सुरू झालेली ही चळवळ आता केवळ पर्यावरणापुरती मर्यादित न राहता गावच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा बनत आहे। जैविकता संवर्धनाचे रूपांतर आर्थिक फायद्यात करण्यासाठी ट्रॅव्हल कंपनी आणि किरकसालचे ग्रामस्थ यांनी संयुक्तपणे पावले उचलली होती। या पर्यटनाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे निसर्गाला कोणतीही इजा न पोहोचवताना पर्यटकांना एक अनोखा अनुभव दिला जातो। उदाहरणार्थ डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयोजित करण्यात येणारी सलग 4 दिवसांची इको टूर हा या प्रकल्पाचा एक महत्वाचा भाग आहे। या काळात हवामान आल्हाददायक असते आणि अनेक स्थलांतरित पक्षी मोठ्या संख्येने उपस्थित असतात। शहरी जीवनाच्या धावपळीतून मुक्त होऊन निसर्गाच्या सानिध्यात येऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी किरकसाल हे नंदनवन ठरत आहे।

0: पर्यटकांना वन्यजीव आणि पक्षी निरीक्षण करता यावे. 212 प्रजातीचे पक्षी आणि 74 अधिक फुलपाखरांच्या प्रजाती पाहण्याची संधी पर्यटकांना मिळते. महारानावरील लांडगे, तरस, खोकड आणि यासारख्या प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहण्याची विशेष सफारी आयोजित केल्या जातात. डांबी खोऱ्यातील डोंगररांगा आणि तेथील दुर्मिळ वनस्पतींची, कंदील पुष्पांची माहिती तज्ञ अभ्यासाकडून दिली जाते. किरकसालच्या पर्यटनाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे स्थानिक रोजगाराची निर्मिती. या उपक्रमामुळे गावातील तरुणांना नेचर गाईड्स म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. ज्यांना या परिसरात कानाकोपऱ्याची आणि वन्यजीवांच्या सवयीची माहिती आहे ते आता पर्यटकांचे मार्गदर्शक बनले आहे. या व्यतिरिक्त पर्यटकांना अस्सल ग्रामीण मानदेशी जीवनाचा अनुभव देण्यासाठी होमस्टे संकल्पना राबवली जात आहे. पर्यटकांना पिठलं भाकरी, खरडा ठेचा, वांग आणि हुरडा यासारख्या पारंपरिक शाकाहारी आणि तसेच मांसाहारी अशा अनेक स्थानिक पद्धतीच्या जेवणाची मेजवानी मिळते. यामुळे गावातील महिला बचत गटांना आणि स्वयंपाकी कुटुंबांना थेट आर्थिक उत्पन्न मिळत आहे. थोडक्यात सांगायचे तर किरकसालने हे दाखवून दिले आहे की जर आपण लांडगा, तरस आणि पक्षी वाचवले तर पर्यटक ते पाहण्यासाठीच येतात आणि त्यातून गावाला पैसा मिळतो. यामुळे ग्रामस्थांच्या मनात वन्यजीवांबद्दल आपुलकी निर्माण झाली आहे, कारण आता निसर्ग हा त्याच्या उत्पन्नाचा स्रोत बनला आहे. निसर्ग पर्यटनाच्या या यशस्वी प्रवासामुळे किरकसालचा आर्थिक स्तर सध्या उंचावलेला आहे, पण त्यासोबतच निसर्ग संवर्धन ही एक लोक चळवळ बनली आहे आणि ती अजून शाश्वत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
1: श्रोतेहो, आपण ऐकत होतात परिसर. या अंतर्गत आपण ऐकलं किरकसाल तालुका मानची जैवविविधता पुनर्निर्माण याविषयी, याचं लेखन केलं होतं चिन्मय सावंत यांनी. परिसर हे सदर आपण ऐकलं आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र 101.9 MHz. श्रोतेहो, सकाळचे 6:55 झाली आहेत. आता ऐकणार आहोत दिनविशेष. याचं संकलन सचिन प्रभुणे यांचं. ऐकूया दिनविशेष.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आहे 14 मे. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर इथं झाला. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरच्या मोहिमा आणि राजकारणातले डावपेच यांचं बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळालं. अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजी महाराज अत्यंत रेखणे आणि शूर होते. तसंच ते अनेक भाषांमध्ये विद्याविशारद आणि अत्यंत धुरंधर राजकारणी होते. अफाट मोगली सैन्याशी धैर्यानं आणि असामान्य शौर्यानं लढा देणारे हे छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचे उत्तम जाणकारही होते. दलित साहित्याचे मर्मग्राही समीक्षक डॉ भालचंद्र दिनकर फडके यांचा जन्म 14 मे 1925. कथाकार खानोलकर, दलित साहित्य वेदना आणि विद्रोह, मराठी लेखिका चिंता आणि चिंतन ही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध असून त्यामुळे त्यांच्यावर समीक्षक ही मुद्रा उमटली. दिग्दर्शक मृणाल सेन यांचा जन्म 14 मे 1923. आनंदग्रामच्या संस्थापिका आणि थोर समाजसेविका डॉ इंदुताई पटवर्धन यांचा जन्म 14 मे 1926. डॉ इंदुताई पटवर्धन या समाजानं दूर अंधकारात लोटलेल्या कुष्ठरोग्यांच्या जीवनात आनंद फुलवणाऱ्या डुडुळगाव इथल्या आनंदग्रामच्या संस्थापिका आणि ज्येष्ठ समाजसेविका होत्या. कुष्ठरोग्यांसाठी त्यांनी काम सुरू केलं ते 1965. आळंदीजवळच्या आनंदग्राम इथं 1970 मध्ये त्यांनी

0: कालांतर केलं. 1965 मध्ये महाराष्ट्र शासनाचा भिक्षा प्रतिबंध कायदा अंमलात आला. तेव्हा 80 रुग्णांसह फुगेवाडी इथं त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी काम सुरू केलं. आनंदग्रामची उभारणी कुष्ठरोग्यांनीच केली. सध्या तिथं शेती, कुक्कुटपालन, गोपालन, चर्मकाम, कापड उद्योग इत्यादी अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले जातात. इंग्लंडच्या ग्लुस्टर परगणातल्या बर्कले इथल्या जेम्स फिलिप या 8 वर्षाच्या मुलाला जगातली पहिली देवीची लस टोचण्यात आली 14 मे 1796 रोजी. सोव्हिएत रशिया, अल्बानिया, बल्गेरिया, जेकोस्लोवाकिया, हंगेरी, पोलंड, रुमानिया आणि पूर्व जर्मनी या कम्युनिस्ट राष्ट्रांचा 20 वर्षांचा परस्पर संरक्षणासाठीचा वॉर्सा करार पोलंडमधल्या वॉर्सा इथं झाला 14 मे 1955 रोजी. कायदेपंडित आणि समाजसुधारक सर नारायण गणेश चंदावरकर यांचं निधन झालं 14 मे 1923 रोजी. नाटककार आणि लेखक जगदीशचंद्र माथुरी यांचं निधन झालं 14 मे 1978 रोजी. हॉलिवूडमधले अभिनेते आणि गायक फ्रँक सिनात्रा यांचं निधन झालं 14 मे 1998 रोजी. भारतीय लेखक असगर अली इंजिनियर यांचं निधन झालं 14 मे 2013 रोजी. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.
1: श्रोते, आपण ऐकल्यात दिनविशेष. याचं संकलन केलं होतं सचिन प्रभुणे यांनी. दिनविशेष हे सदर आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: माहिती मनोरंजनासोबत सुमधुर गाणी श्रोते हो आपण घेत आहात आपल्या सर्वात जवळची एफ एम वाहिनी सातारा आकाशवाणी 103.1 मेगाहर्ट्स वर. सकाळचे 7 वाजले आहेत, ऐकणार आहोत आजचा सुविचार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मेसर्स बाळ एन जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
3: सातारा आकाशवाणीवर जाहिरात, जिंगल किंवा 5 मिनिटांच्या मुलाखतीच्या निर्मितीसाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 99-20-11-49-17 99-20-11-49-17.
2: मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
0: आजचा सुविचार, डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. शोधो आजचा सुविचार आपण ऐकलात.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
0: श्रोते आजचा सुविचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866 91 676 72.
4: तुम्हालाही करायची

0: फर्निचरची खरेदी,
1: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
0: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
1: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत।
0: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा।

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
3: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
2: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
3: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
2: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
3: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
2: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट.
3: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
2: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, ओसीएम, विमलचे ब्रँडेड सूटिंग,
3: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
2: मग येत आहे ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
3: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
4: अगं सरे, लक्ष कुठं आहे तुझं? चालव की हात पटपट? कधीपासून का अजून निवडती? अजून बदाम पिस्ते बी बाकी आहेत.
3: वय वय, निवडती मंजू. सासूबाईंचा 75वा वाढदिवस आहे. म्या सोनीच्या वेळी पोटुशी होते ना, तेव्हा त्यांनी माझ्यासाठी घरी अशी ड्रायफ्रूट बर्फी बनवली होती. लई माया करतात आमच्यावर. आता त्यांच्यासाठी आपल्याच दुकानात घेऊ का ग बर्फी?
4: अगं घे की. एवढी अस्सल दर्जेदार मालापासून केलेली बर्फी दुसरीकडे कुठं मिळणार आहे? आपली राजपुरोहितची चवच भारी आहे.
3: वय ग, आपल्याला बी अनुभव आहेच की. थोडंच घेऊ पर चांगलं घेऊ.
4: हा पर त्यासाठी आधी पटपट हात चालवू.
3: चालव की, गप्पा काय मारते?
4: वय ग माझी सासू.
2: अशा गोड नात्यांसाठी मिठाई पण हवी तितकीच गोड. राजपुरोहितची काजू, बदाम, पिस्ते, अक्रोड आणि खजूर युक्त दर्जेदार ड्रायफ्रूट बर्फी. राजपुरोहित, मिठाई ही गोडच असली पाहिजे. आमच्या शाखा राजपथ कन्या शाळेसमोर, पोवई नाका IDBI बँकेसमोर, विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी आणि कदमबाग सदर बाजार सातारा इथे.
5: 10वी 12वी ते पदवी पर्यंत
6: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा,
5: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
6: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
5: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
6: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
5: डिप्लोमा नंतर थेट 13वी मध्ये प्रवेश.
6: डिजिटल क्लासरूम,
5: साइट विजिट,
6: ST पास,
5: हॉस्टेल सोय.
6: संपर्क मयूर चेंबर्स, दुसरा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
5: मोबाईल 99 60 13 59 15,
6: 0162 22 45 45.
7: मला करिअर हवंय. हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय. मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा.
8: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
7: पूर्ण 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव, म्हणजे स्ट्रॉंग करिअरची खात्री.
9: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग तसंच GNM आणि ANM चे ही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू, कॉल करा 90 96 05 93 15 किंवा 99 75 86 70 99 वर.
10: ज्येष्ठ क्रीडा संघटक, क्रीडा महर्षी, माननीय पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ सातारा यांच्या सहकार्याने राष्ट्रीय हिंद केसरी कुस्ती स्पर्धा 2026 दिनांक 14-17 मे, स्थळ शाहू स्टेडियम सातारा, वेळ 7:30 आणि 5:30, प्रवेश विनामूल्य. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरुष आणि महिला मल्लांच्या नेत्रदीपक कुस्त्यांचा आनंद घ्या. हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा. आयोजक दीपक साहेबराव पवार.
11: श्री तीर्थक्षेत्र 16 शिवलिंग शनेश्वर देवस्थान सोळशी इथं दिनांक 15 आणि 16 मे 2026 रोजी श्री शनेश्वर जन्मोत्सव आणि शनि अमावस्या निमित्त 52 पात्री रुद्राभिषेक, पालखी सोहळा, महाआरती.

0: महाप्रसाद, शनेश्वर कृतज्ञता धर्मरक्षा पुरस्कार आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन।
1: आपण आपल्या परिवारासह अवश्य उपस्थित राहा।
0: श्री तीर्थक्षेत्र सोळाशिवलिंग शनेश्वर देवस्थान, सोळशी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा।
2: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी।
3: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये?
2: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।

आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र क्षेत्रीय 91 MHz. श्रोते हो, यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत थोड्याच वेळात.

0: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी।
1: अगं अक्की, काय सांगत होतीस ग तू?
2: होत ग बाया, रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
1: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली।
2: पाणी उकळून शांत प्याव।
1: काय पण तुझं शानपण, म्या काय दुखणे करी हाय का बाटीन?
2: अगं मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्या तेच पाणी पी।
1: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
2: रेडोने सांगितलं मला। बर का, कस वागावं, कस राहावं, दुखण्याला लांब कस ठेवावं, समज तो शिकवतोय ना
1: हक्के? रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ।
0: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी।

आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खरीपाच्या 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातल्या सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचा निर्णय. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण. सीबीआयकडून नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी 6 संशयितांना अटक. आणि राज्यात आज काही ठिकाणी पावसाची तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता. आता सविस्तर बातम्या. आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीनं खरीपाच्या 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल माध्यमांना मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती दिली. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची चांगली किंमत मिळावी यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. यंदाच्या हंगामात 824 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त शेतमालाची खरेदी होईल अशी अपेक्षा असल्याचं वैष्णव म्हणाले. सूर्यफुलाच्या बिया, कापूस आणि तीळ या पिकांच्या किमान आधारभूत किमतीत सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे. दगडी कोळशापासून इंधनवायू तयार करण्याच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी 37,500 कोटी रुपयांच्या योजनेला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या योजनेमुळे खाण उद्योगातून 6,300 कोटी रुपयांचा महसूल निर्माण होईल. तसंच सध्याच्या भूराजकीय परिस्थितीत आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया उपक्रमांना मदत मिळेल असं वैष्णव यांनी सांगितलं. या योजनेमुळे कोळसा खाण क्षेत्रात सुमारे 50,000 रोजगार निर्माण होणं अपेक्षित असल्याचं ते म्हणाले. नागपूर विमानतळ अद्ययावत आणि आधुनिक करण्यासाठी केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर हा प्रकल्प राबवण्यात येईल. विमानतळाच्या जमिनीची भाडेपट्ट्याची मुदतही वाढवण्यात आली आहे. मिहान प्रकल्पाच्या अंतर्गत

0: या विमानतळाला प्रादेशिक विमान वाहतूक केंद्र बनवण्याच्या दिशेनं हा निर्णय महत्वाचा आहे. इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशांतर्गत प्रवासादरम्यानच्या आपल्या ताफ्यातल्या वाहनांची संख्या कमी केली आहे. नुकत्याच केलेल्या गुजरात आणि आसामच्या दौऱ्यात त्यांनी वाहनांची संख्या मर्यादित ठेवली होती. दरम्यान पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत उच्चस्तरीय बैठक घेऊन सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षिततेशी तडजोड न करता मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहन संख्येवर मर्यादा आणली जाणार आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: प्रत्येक व्यक्तीला थोडं थोडं आपली जीवनशैली जर बदलली तरी देखील आपण देशाला मदत करू शकू. 6 महिन्याकरता जर प्रधानमंत्री मोदींनी देशवासियांना आवाहन केलंय तर मला विश्वास आहे आपले देशवासी त्या बाबतीत मदतच करतील. वैश्विक संकटात जर आपण देशाच्या पाठीशी उभं राहिलो नाही तर हे योग्य होणार नाही. महाराष्ट्रामध्ये देखील आम्ही निर्णय केलेला आहे, मुख्यमंत्र्यांसहित मंत्र्यांचे कॉन्वॉय हे छोटे आम्ही करतो. विदेश यात्रांवर अधिकारी असतील किंवा मंत्री असतील निर्बंध आम्ही आणतो. ज्या ज्या गोष्टीमध्ये परकीय चलन खर्च होतं त्या त्या गोष्टींची खपत कशी कमी करता येईल याचा प्रयत्न आम्ही करतो. वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला आपल्या देशी गोष्टींना कसा त्या ठिकाणी एक बढावा देता येईल असा प्रयत्न देखील आम्ही करतो. एका दिवसात होणार नाहीये पण आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला तर निश्चितपणे आपण हे पूर्ण करू शकतो.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यातील आखाड्यांना सर्व सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रति आखाडा 5 कोटी रुपये निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. लहान संस्थांसाठी प्रत्येकी 15 लाख रुपये, आखाड्यांच्या वीज देयकांचा प्राधिकरणाच्या माध्यमातून भरणा, आखाड्याची जमीन शासकीय कामासाठी अधिग्रहित केल्यास आखाड्यांना मोबदला किंवा जमीन देण्याची घोषणाही त्यांनी केली. सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत ते काल बोलत होते. कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. यावेळी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. या बोधचिन्हात नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या भौगोलिक आणि धार्मिक परंपरा दर्शवण्यात आल्या आहेत. या बोधचिन्हासाठी कुंभमेळा प्राधिकरणानं स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेतल्या पहिल्या 3 विजेत्यांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. केंद्रीय अन्वेषण विभागानं नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी 6 संशयितांना अटक केली आहे. त्यातील 3 जण जयपूरचे तर 1 गुरुग्रामचा आणि 1 नाशिकचा आहे. इतर अनेक संशयितांचीही चौकशी सुरू असून सीबीआयनं काल देशातल्या विविध शहरांमध्ये छापे टाकले. त्यात संशयास्पद साधनं आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान या प्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे या युवकाला सीबीआयनं अटक केली असून काल त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर लोखंडे याला सीबीआयचे अधिकारी दिल्लीला घेऊन गेले. लोखंडेसोबत इतर दोघांनाही सीबीआयनं ताब्यात घेतलं होतं, मात्र त्यांची चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. यंदा या परीक्षेत 85% अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात उत्तीर्ण मुलींचं प्रमाण मुलांपेक्षा 6.5% अधिक आहे. राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर संयंत्र बसवण्याचं काम प्राधान्यानं पूर्ण करावं, तसंच प्रलंबित सौर प्रकल्प जलदगतीनं पूर्ण करावेत असे निर्देश अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण नियामक मंडळाच्या वार्षिक बैठकीत ते काल पुण्यात बोलत होते. सामाजिक उत्तरदायित्व निधीद्वारे सौर प्रकल्प पूर्ण करण्यावर भर द्यावा असंही त्यांनी या बैठकीत सांगितलं. जंजिरा किल्ला राज्यातल्या पर्यटनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा वारसा असून पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तसंच सुविधा वाढीकरता इथला ब्रेकवॉटर भिंत आणि प्रवासी जेटी प्रकल्प महत्वाचा ठरेल असं मत मत्स्यव्यवसाय बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलं. मुरुड तालुक्यातल्या जंजिरा किल्ला परिसरात

0: महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात ते काल बोलत होते. या प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊन परिसरातील पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बँकॉकमध्ये होत असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूनं महिला एकेरीच्या तर लक्ष्य सेन आणि किदंबी श्रीकांत यांनी पुरुष एकेरीच्या उपउपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. मिश्र दुहेरीत मात्र भारताच्या आशित अमृता आणि ध्रुव तनिषा या दोन्ही जोड्यांना पराभवाचा सामना करावा लागला. गुजरातमध्ये गांधीनगर इथं सुरू असलेल्या वरिष्ठ गटाच्या आशियाई अजिंक्यपद भारोत्तोलन स्पर्धेत काल भारताच्या ज्ञानेश्वरी यादवनं दोन पदकं मिळवली. 53 किलो वजनी गटात तिनं स्नॅच प्रकारात रौप्य पदक मिळवलं तर एकंदर 194 किलो वजन उचलून तिनं स्पर्धेच्या दुसऱ्या एका प्रकारात कांस्य पदक मिळवलं. खासगी प्रवासी बसची बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल एप्सद्वारे होणारी आर्थिक पिळवणूक यावर दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. या समितीत सहपरिवहन आयुक्त आणि सुराज्य अभियानातील 3 प्रतिनिधींचा समावेश असेल. कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांची लूट खपवून घेतली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला. सातारा शहरासह इतर भागात काल वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे उष्म्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला, मात्र आंब्यासह इतर फळ पिकांचं मोठं नुकसान झालं. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात काल सायंकाळी 6 नंतर विजांसह जोरदार पाऊस झाला. रात्रीही पावसाच्या सरी पडत होत्या. भंडारा जिल्ह्यातही काल पाऊस झाला. शेतात कापून ठेवलेलं धान वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं असेल. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल आणि रात्रीचं तापमान सामान्यापेक्षा अधिक असेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. खरीपाच्या 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातल्या सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचा निर्णय. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण. सीबीआयकडून नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी 6 संशयितांना अटक. आणि राज्यात आज काही ठिकाणी पावसाची तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र 103.1 MHz वर. श्रोते सकाळचे 7:20 झाली आहेत.

0: 17 मंजिली।
1: ओ 17 मंजिली, कंगराड़कर इंफ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर चे 17 मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड, शाहू स्टेडियम, सातारा। बुकिंग साठी संपर्क 90118 90118।
2: ओळख 17 मजली।
3: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, ओसीएम, विमलचे ब्रँडेड सूटिंग,
4: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा।
3: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
4: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
5: कॉफी चहाचा पहिला घोट, सोबत बिस्किट, खारी टोस्ट, नान

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.

0: सोलर।
1: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98 81 38 71 14 98 81 38 71 14। यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी।
2: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये?
1: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।

श्रोतेहो आपण आहात आमच्यासोबत 103.1 मेगाहर्ट्स वर ऐकत आहात आपली मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी. यानंतर 7:25 दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत काही क्षणातच.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. राष्ट्रीय स्टार्टअप दिन 2026, यामध्ये स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंग 2026 मध्ये महाराष्ट्राने लीडर श्रेणीत आपलं स्थान कायम राखत अग्रस्थान सिद्ध केलं आहे. या निमित्ताने आपण चर्चा करतोय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांच्याशी.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. आपण म्हणतो की आता राष्ट्रीय पातळीवर आणि आता आपण ग्लोबल झालेलो आहोत, पूर्ण जग ग्लोबल झालेलं आहे असं म्हणतो, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पण कशा पद्धतीने जोडता येऊ शकेल महाराष्ट्राला? उदाहरणार्थ सिलिकॉन व्हॅली आहे किंवा युरोपमध्ये चांगले उद्योग आहेत, तर कशा पद्धतीने आपण त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकतो?
2: आता आम्ही काय केलंय की मागच्या काही महिन्यामध्ये आम्ही जवळपास 8 ते 10 देशांबरोबर बोललेलो आहोत. तर तिथले कॉन्सुलेट जनरल,

0: असेल, त्यांचे ट्रेड कमिशनर असेल, जसं ऑस्ट्रेलिया बरोबर आमचं डिस्कशन झालं, फिनलँड बरोबर झालं, एमओयू झाला आहे, जर्मनी बरोबर डिस्कशन झालंय, साऊथ कोरिया आहे, तर बऱ्याच देशांबरोबर त्यांच्या त्यांच्या बेस्ट प्रॅक्टिसेस आम्ही अडॉप्ट करायचा प्रयत्न करतो. जसं ऑस्ट्रेलियाच्या ट्रेड कमिशनर बरोबर बोलताना आम्ही म्हणलो, आपण आता एक ग्लोबल हब झालेलो आहोत आणि प्रत्येक देशामध्ये आताची जर आपण युद्ध परिस्थिती पाहायला गेलो तर इराण अमेरिका असेल, इस्रायल असेल, ही सगळी देश पूर्वी ऑइलसाठी भांडायची, आता रेअर अर्थ मिनरल्स आणि मेटल्स आपण जे म्हणतो, तर काय झालंय की ग्लोबली आपण 17 धातू असे निवडलेत जे धातू आपल्या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये आहेत, म्हणजे मोबाईल असेल, फोन असेल, आपण जात कॅमेराने आपलं जे शूटिंग होतं त्याच्यामध्ये असतील, तर हे सगळ्या गोष्टीवर आता लक्ष झालेलं आहे. तर आपण ग्लोबल याचा जर आपण अभ्यास करायला गेलो तर 91.3% चायनामध्ये सगळ्या प्रोसेस होतात, भारतात 1% प्रोसेस होत. त्याचा जर आपण रिझर्व पाहायला गेलो, त्याचा साठा चायनात 50% जास्त आहे, भारतात फक्त 6.9% आहे आणि आपण एकही युनिट प्रोसेस करत नाही. तर या सगळ्या गोष्टींचा जर विचार करायला गेलो तर आपल्याला जर देशाच्या पातळीवर, जगाच्या पातळीवर आपल्याला जर एक चांगलं तुल्यबळ इकॉनॉमी आपण ऑलरेडी होत चाललो, आदरणीय पंतप्रधानांच्या माध्यमातून आपण जे मागच्या 10-12 वर्षात कार्य केलं, आपण आता तिसरी मोठी अर्थव्यवस्था झालोय आणि हे मागच्या 15-20 वर्षात खूप रॅपिडली तो प्रोग्रेस झालेला आहे. तसं स्टार्टअप वाईज पण आपण जगात 3 नंबरवर आहोत. तर ही इकोसिस्टम आपल्याला डेव्हलप करावी लागणार आहे आणि काही प्रमाणात ती होत आहे.
1: सर, आपण आता तुम्ही ग्लोबली काय काय उपलब्ध आहे ते सांगितलं, तर ग्लोबल मार्केट ऍक्सेस मिळवण्यासाठी महाराष्ट्रासाठी कुठले कुठले प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत?
0: आता जे आम्ही एमओयूज केले त्याच्या संदर्भातच केलेले आहे की आपल्याला वेगवेगळ्या देशांबरोबर कोलॅबोरेशन करून, जसं मागच्या 2 महिन्यापूर्वी अबुधाबीच्या सीईओ आल्या होत्या, तर त्यांचा खलिफा फंड म्हणून आहे, तो 1 बिलियन दिरहम्स आहे, तर त्या खलिफा फंड मधून महाराष्ट्रातल्या ज्या स्टार्टअप्स आहेत त्यांना मदत काय करता येईल. आमचा फिनलँड बरोबर एमओयू असा झालाय की इथल्या स्टार्टअप्सला फिनलँड मध्ये आपल्याला एक रेड कार्पेट मिळेल, त्यांना इझी ऍक्सेस मिळेल, तिथले लायसन्स मिळतील. अबुधाबी बरोबर त्याच पद्धतीचा आमचा एमओयू झाला, जर्मनी बरोबर झालाय, बेल्जियम बरोबर आम्ही आता एक स्टार्टअप शो केला, तर नाशिक, पुणे आणि मुंबई इथल्या जे स्टार्टअप्स आहेत त्याला गव्हर्नमेंट ऑफ बेल्जियम कडनं सपोर्ट मिळतो. तर आपल्या तरुणांसाठी जगातली सर्व दारं ओपन होतील याच्यासाठी आम्ही आता सतत कार्य करतोय.
1: आणि सर, कॉर्पोरेट स्टार्टअप सहयोग आहे तर तो वाढवण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत?
0: काय झालं, मी जसं सांगितलं की आपलं ऍज अ देश आपण नेहमी सर्व्हिस माइंडसेट मध्ये राहिलो, म्हणजे आपल्याकडे खूप मोठ्या मोठ्या कंपन्या, आज मी नाव नाही घेणार, पण जे सगळ्या आपल्याकडची जी तरुण मुलं आहेत त्यांना कुठेतरी प्लेस करणं आणि बाहेरच्या देशासाठी प्रोजेक्ट करणं हा विषयच आपण, म्हणजे त्या आधीच्या 150 वर्षाच्या मानसिकतेत आपण कंटिन्यू झाल्यासारखा हा प्रकार आहे. पण आपल्याला जोपर्यंत आपण प्रॉडक्ट लेड इनोव्हेशन कडे जाणार नाही, आपण फक्त सर्व्हिस डिलिव्हरी ऍप्स आणि एखादं प्रॉडक्ट एखाद्याच्या घरी पाठवणं, याच्यापेक्षा आपण जर इनोव्हेटिव्ह करू शकलो. आज आपण पाहायला गेलो तर हेल्थ केअर मधले मॅक्सिमम जे सिटी स्कॅनर असतील, MRI मशीन्स असतील, किंवा आपले इलेक्ट्रिकल व्हेकलचे जे पार्ट्स असतील, बॅटरीज आहेत, हे मॅक्सिमम गोष्टी आपण इम्पोर्ट करतोय. तर हे इम्पोर्ट आपल्याला कमी करून देशामधल्या तरुणांना प्लेसमेंटच्या मागे न लागता, नोकरीच्या मागे न लागता, त्याची मानसिकता तयार करून, आणि कॉलेजला सुद्धा मला विनंती करायची आहे की इंडस्ट्री अकॅडमिया रिलेशन्स, याच्यावर भरपूर वर्ष आपण मागच्या 3 दशकापासून बोलतोय, पण इंडस्ट्रीनी सुद्धा हा माइंडसेट डेव्हलप करायला पाहिजे की एखाद्या तरुणाची किंवा शैक्षणिक संस्थेची किंवा सरकारचीच जबाबदारी नाही आहे, पण R&D युनिट, स्टार्टअप इनोव्हेशन युनिट हे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये असलं पाहिजे आणि त्यांनी तरुणांना बोलून तिथे एक्सप्लोअर करायला पाहिजे. तर मला असं वाटतं की दोघा जणांनी हु विल प्रपोज फर्स्ट या थॉट वर मध्ये न राहता बोथ शुड कम टुगेदर आणि वर्क फॉर इनोव्हेशन.
1: सर, आता तुम्ही एक महत्वाचा मुद्दा, मला वाटतं 2-3 आपल्या बोलण्यात आला, तो म्हणजे एक म्हणजे सर्व्हिस आणि प्रॉडक्ट्स. तर आपल्याकडे अजूनही अशीच मानसिकता आहे की आमच्याकडे ह्या ह्या सर्व्हिसेस आहेत, तर त्याच्यामध्ये हा एक उद्देश आहे का की आपल्याला भांडवल कमी लागतं?
0: हो, तसं असू शकतो, कारण जर सर्व्हिस द्यायची असेल तर आपण जस्ट एक ट्रेड दुसरीकडे पास करून जो मार्जिन असेल, जसं आपण आता मोठे मोठे सिलिकॉन व्हॅली इज फुल ऑफ इंडियन्स, म्हणजे सगळे भारतीयच तिथे आहे, तर आपण काय करतो की एक रिसोर्स असेल त्याला एक स्कॉट प्लस करतो कॉस्ट त्याच्यावर आणि प्लेस करतो. पण याच्यामुळेच जे डिपेंडन्सी आहे, तर आपण जसं कोविडमध्ये आपण समजू शकलो आणि कोविडमध्ये जे इनोव्हेशन झाले ना, आपण नेहमी म्हणतो की एखादी

0: जर संकट येतं ते त्याच्यामधनं एखादी काय म्हणतात अपॉर्च्युनिटी क्रिएट होते. संकट नेहमी संधी घेऊन येत. तर आपल्याला त्या माध्यमातनं बऱ्याच स्टार्टअप झाल्या जे मेडिकल केअर्स मध्ये काम करतायत, मेडिकल इनोव्हेशन्स मध्ये काम करतायत. बरेच अशा गोष्टी झाल्या की जसं झूम आहे, व्हर्च्युअल मीटिंग झाल्या, एज्युकेशन ऑन युअर ओन आयपॅड और मे बी डेस्कटॉप, हे सगळे इनोव्हेटिव्ह स्टार्टअप त्याच्यातनं क्रिएट झाले. तर ही जगाची तर गरज आहे, जग काम करतंय, पण भारताची प्रमुख गरज आहे की आपल्याला स्टार्टअप माइंडसेट डेव्हलप करणं. आणि याची मूळ सुरुवात जसं बाकीच्या देशांमध्ये स्किल डेव्हलपमेंट असेल, वोकेशनल एज्युकेशन असेल, म्हणजे जवळपास माझं पीएचडी त्या क्षेत्रात आहे, जवळपास 32 देशाच्या प्रॅक्टिसेसचा अभ्यास केला की इथे कसं सुरू केलं आणि वाय चायना इज सो पॉवरफुल इन मॅन्युफॅक्चरिंग, किंवा व्हिएतनाम असेल तर जपान पण बऱ्या प्रमाणे पिकअप झालेला आहे, बांगलादेश इज ऑल्सो डुईंग फ्यू थिंग्स. तर आपण त्या कम्पॅरिझन मध्ये आपण पण कसे पार्टिसिपेट,
1: आम्हाला त्याच्याबद्दल जरा अधिक जाणून घ्यायला आवडेल. तुम्ही सखोल अभ्यास केलेला आहे, तुमची पीएचडी आहे, त्यात की काय मानसिकता तिकडे आहे की जेणेकरून ते प्रॉडक्ट कडे जास्त वळतात.
0: डिझाईन थिंकिंग हा सगळ्यात मोठा गेम चेंजर, म्हणजे बाकीच्या देशांमध्ये हा प्रयत्न झाला की 6वीपासून वोकेशनल एज्युकेशन देणं, त्याला स्टेम एज्युकेशन, सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो एखादी गोष्ट शिकायची असेल, आता तुम्ही मी मराठी शाळेत शिकलो तर दुसरी तिसरीला जे कविता म्हणल्या, पोएम्स आपण म्हणू, त्या आपण कुठेतरी झोका खेळताना म्हणल्या, कुठे बसमध्ये बसून खिडकीतून बाहेर बघत असताना आपण त्या कविता, ते अजून लक्षात आहे, कारण तो एक्सपिरियन्स जगत जगत शिकलेली गोष्ट आहे. तर लर्निंग बाय डुईंग जे म्हणतो आपण, एखादी जो गोष्ट जर आपण केली तर ती आपण विसरत नाही. तर पुढे डिझाईन थिंकिंग त्या लोकांनी काय केलंय की जपान जर्मनीच्या जे स्कूल्स आहेत ते तुम्हाला आता ही कम्युनिटी स्कूलचा कॉन्सेप्ट आहे, स्वच्छ करायला होतील, फरशी स्वच्छ करायला होतील, शाळेतले काही फिक्स्चर असतात, म्हणजे एखादं कपाटाचा दरवाजा तुटला तर तो रिपेअर करायला होणार, इलेक्ट्रिसिटी गेली तर तो त्याच्याप्रमाणे कुठे बल्ब चेंज करणं, ह्या ज्या बेसिक आपल्या सराउंडिंगची जी इकोसिस्टीम आहे त्याच्यात ते स्किल ओरिएंटेड हे देतात. आपण जर मुलींचं जनरली पाहिलं तर त्यांच्या डेक्सटरिटी स्किल्स असते, हस्तकौशल्य ज्या आपण म्हणतो, तर ती जर अर्ली एजला इंट्रोड्यूस करून दिली तर तो प्रॉब्लेम येत नाही. दुसरा भारतातला लार्जर प्रॉब्लेम आहे लेबर डिग्निटीचा, की आपण असं म्हणतो की मी शी हा नाही काम करणार, म्हणजे आय विल नॉट डर्ट माय हँड्स, म्हणजे मला ऑटोमोबाईलमध्ये जर मेकॅनिक म्हणून 30-35 हजार मिळत असतील पण मला जर कोणी 10-11 हजार रुपये देऊन एका डेस्कटॉपच्या समोर बसून डेटा एंट्री करावं लागेल तर तो व्हाईट कॉलर होतो जॉब. आणि आपली मानसिकता आहे की मला जास्त मेहनत न करता कमी पैसे मिळाले तरी चालेल पण मला पॉश राहायचं. तर ही मानसिकता बाहेरच्या देशांमध्ये नाही आहे. आणि डिग्निटीचाच विषय हा सगळ्या मानसिकतेच्या भोवती इम्पॅक्ट होतो.
1: बरोबर आहे. आपण ऐकतो की परदेशात जे काम करणारे लोक असतात ते देखील कारणी येतात, तर हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटतं, पण कुठेतरी ती लेबर डिग्निटी आपल्याकडे
0: विषय आहे,
1: आवश्यक आहे. सर, पुढल्या 5 वर्षात तुम्ही महाराष्ट्राच्या स्टार्टअप कडे कसं बघता, काय विजन आहे?
0: हे विजन तर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी खूप प्लॅटफॉर्मवर सांगितलं की महाराष्ट्र इज स्टार्टअप कॅपिटल हब अँड इट विल कंटिन्यू फॉर नेक्स्ट डिकेड्स. आपण कर्नाटकाचं नाव घेतो, साऊथमध्ये बरेच स्टेट्स काम करतात. मी कालही चेन्नईत होतो आयआयटी मद्रासमध्ये आणि मी प्रॅक्टिसेस समजून घेण्याचा प्रयत्न करतो की आपल्याला अजून चांगलं कसं करता येईल. चांगलं आहे पण अजून चांगलं कसं करता येईल, अजून प्लॅटफॉर्म्स कसे इस्टॅब्लिश करता येईल. जसं त्याच्या माध्यमातून मला असं वाटतं की येणाऱ्या 5 वर्षामध्ये जे इम्पॉर्टंट विषय आहेत, जसं इलेक्ट्रिकल व्हेकलचा एक मोठा लेबर फोर्स क्रिएट होऊ शकतो, त्याच्यामध्ये स्टार्टअप्सच्या खूप संधी आहेत. जसं आपण बॅटरीचं लिथियम झालं, आयॉन झालं, आता सोडियम बॅटरीजकडे आपण चाललो आहे. आपण आयओटी डेटा सायन्समध्ये पण मशीन लर्निंग होती, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग झाली, इमेज रेकग्निशन झालं, तर ह्या सिक्युरिटीच्या रिलेटेड पण आपल्याला काही स्टार्टअप्सला सपोर्ट करता येईल. ऍग्रिकल्चर स्टार्टअप्समध्ये आत्ता 4 मोठे इनोव्हेशन हब्स विद्यापीठांमध्ये होत आहेत, की त्यांना पण ऍग्रीलेड स्टार्टअप्स कसे व्हावेत हा पण एक विषय मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे. हे जे कोर एरियाज आहेत त्याच्यामध्ये इंडियाची इमेज एक विश्वगुरु म्हणून होईल, किंवा ऍज अ डेव्हलप्ड कंट्री म्हणून आपण 2047 लक्ष ठेवलंय, पण मला असं वाटतं आणि महाराष्ट्राचं पण तेच लक्ष आहे. आणि ह्याच बऱ्याच प्लॅटफॉर्मवर सीएम साहेबांनी सांगितलं की जे काही बरेच देश आहेत त्या देशाची अर्थव्यवस्था जितकी आहे त्याच्यापेक्षा जास्त महाराष्ट्राची आहे, म्हणजे सिंगापूरपेक्षाही आपली जास्त अर्थव्यवस्था आहे. तर हे जर टार्गेट

0: आणि हे मिशन असेल तर आम्हालाही वी हॅव टू स्लीव्ह अप आवर शर्ट्स आणि त्या दिशेने काम करावं लागेल. तर जे मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत आणि जे रुरल इन्फ्रास्ट्रक्चरला अपग्रेड करणाऱ्या टेक्नॉलॉजीज, या दोघांची सांगड घालून मला असं वाटतं की आपण जे उद्देश पुढच्या 5 वर्ष जे पॉलिसीमध्ये ठेवलेले आहे आणि जे विजन सीएम साहेबांनी ठेवलं ते नक्कीच आम्ही साध्य करू.
1: म्हणजे आपल्याकडे जे आहे मुळात तेही घ्यायचं आणि जी नवीन तंत्रज्ञान येत आहे त्याची कुठेतरी आपण सांगड घालण्याचा प्रयत्न करतोय.
2: श्रोते हो, आज आपण AI, डीप टेक, क्लायमेट टेक, EV, अॅग्री टेक सारख्या क्षेत्रांची माहिती घेतली. या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राची तयारी कशी आहे याबद्दलही जाणून घेतलं. विषयाच्या अनुषंगाने आणि विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. 103.1 MHz वर आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र.

0: आकाशवाणी एफएम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र श्रोते हो सकाळचे 7:40 होत आहेत. आता ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम कंग्राळकर इन्फ्रास्ट्रक्चर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: 17 मजली
1: हो 17 मजली कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा. बुकिंग साठी संपर्क 90 118 90 118.
2: नमस्कार श्रोते हो, कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रस्तुत लँडमार्क टॉवर्स या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मी रेणू मनपूर्वक स्वागत करते. आपल्या बरोबर आहेत आज या कार्यक्रमात गप्पा मारण्यासाठी सागर शहा सर. नमस्कार सर.
3: नमस्कार रेणू मॅडम.
2: 17 मजली लँडमार्क टॉवर्स या कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चरच्या वास्तूमध्ये तुम्ही आता एक शॉप घेतलं आहे कमर्शियल स्पेसमध्ये. त्याबद्दल जाणून घ्यायचं आहे की मुळात तीच वास्तू तुम्ही का निवडली, ते लोकेशन तुम्ही काय निवडलं, तुमचा त्यामागचा उद्देश काय होता?
3: कंगराळकर साहेबांचं साताऱ्यातलं नाव आम्ही फार पूर्वीपासून ऐकून होतो आणि त्याचबरोबर कंगराळकर साहेबांनी जे लँडमार्क टॉवर हा जो प्रोजेक्ट सुरू केला होता ह्याचं मी गेले 4 वर्षापासूनचा साक्षीदार आहे.
2: अरे वा.
3: जेव्हा कमर्शियल कॉम्प्लेक्स सुरू झालं आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स त्यांनी आता ग्राहकांसाठी म्हणजे शॉप ओनरसाठी असेल, ऑफिस ओनरसाठी असेल, हे ओपन केलं तेव्हा पहिल्यांदा डोळ्यासमोर आली ती बिल्डिंगची भव्यता. अशा बिल्डिंगची भव्यता बघितलं तर बघा तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे सारख्या मोठ्या सिटी सोडल्या तर अगदी आपलं कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, सांगली असेल, अहमदनगर असेल, अशी जी काही जिल्ह्याची ठिकाणं आहे अशा कोणत्याही शहरात तुम्हाला 17 मजली बिल्डिंग बघायला नाही मिळणार. मग हा जो 17 मजली जो टॉवर्सचा प्रोजेक्ट आहे आणि बाहेरच्या बाजूला कमर्शियल आहे तिथं पण त्यांनी एक अतिशय चांगलं काम काय केलंय तर कमर्शियलमध्ये येणाऱ्या ग्राहकांचा रेसिडेन्शियल लोकांशी काही संपर्क येणार नाही त्यामुळे रेसिडेन्शियलला जी लोक फ्लॅटमध्ये राहणार आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.
2: म्हणजे
3: कमर्शियल कॉम्प्लेक्सचा त्यांनी जो काही दिलेला आहे प्रवेश तो वेगळा आहे ग्राहकांसाठी आणि रेसिडेन्शियलला जे काही लोक राहणार आहेत तर तिथंही वेगळा आहे.
2: बरोबर
3: बरोबर. आणि मग अशाच गोष्टींमुळे मी अगदी आनंदाने तुम्हाला सांगू शकतो की मी तिथं 3 BHK फ्लॅट पण बुक केलाय.
2: अरे वा.
3: आय थिंक काय मी पहिल्या 10 कस्टमर्स मध्ये असेल कारण कंगराळकर साहेबांची इतक्या वर्षाची विश्वासार्हता, त्यांचं कामाचा दर्जा आणि त्यांचं प्रत्येक काम वेळेत देण्याचा जो काही त्यांनी दिलेला शब्द असतो
2: हो,
3: तो आज सगळ्यात पूर्ण केलाय त्यामुळे मला तिथं फ्लॅट घेताना तर अत्यानंद झाला कारण 1650 स्क्वेअर फीट सारखं वास्तूमध्ये मी जाणार पुढच्या 1 वर्षभरात तर ते एक स्वप्न होत आहे. आता राहिला आपण मेन विषयावरती परत येऊया की ते गाळा घेत असताना आम्हाला लक्षात आलं की बिल्डिंगचं जे काही इलिव्हेशन आहे, बिल्डिंगला जी काही भव्यता दिली आहे, पार्किंग स्पेस दिली आहे आणि त्यांनी जे काही लोअर ग्राउंड आणि अपर ग्राउंड असे गाळे काढलेले आहेत त्याच्यामध्ये लोअर ग्राउंड असं वाटतच नाही. आता तर हा प्रोजेक्ट त्यांनी सुरू केलाय, ऑलरेडी इथं जेवढे गाळे त्याच्यातले आय थिंक सगळे गाळे तर त्यांनी विकलेत परंतु ते सुरू होता होता पुढचे 2-3 महिने जातील. परंतु मी तुम्हाला एक विश्वासाने सांगू शकतो आजपासून पुढच्या 6 महिने ते 1 वर्षभरानंतर पूर्ण साताराच काय तर पश्चिम महाराष्ट्रात ह्या बिल्डिंग सारखी बिल्डिंग तर नाहीच आहे परंतु जेव्हा कस्टमर इथं येईल आणि इथं ज्या पद्धतीने खरेदी झाल्यानंतर त्याला एक जो आनंद मिळेल तो दुसरीकडे कोठेच मिळणार नाही.
2: वा खरंच सागर सर, खूप छान वाटलं तुमचा हा अभिप्राय ऐकून आणि तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद.
3: थँक्यू रेणू मॅडम.
2: श्रोते हो, पुन्हा भेटूयात कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रस्तुत लँडमार्क टॉवर्स या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: श्रोते हो, ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 7:45 झाली आहेत. ऐकणार आहोत आणखीन एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम, अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे. कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
0: नमस्कार.
5: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
0: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 मध्ये माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षापूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 मध्ये माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
5: ओके.
0: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 मध्ये सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालय कार्यरत आहेत. 2014 मध्ये माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
5: अच्छा.
0: 2015 मध्ये मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
5: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधू

साठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था. 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. आमची वेबसाईट www.anurupvivaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना,

0: तो इथे लग्न टिकते फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळ सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
1: अच्छा,
0: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100 जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 पासून आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
1: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
0: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 मध्ये आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
1: अच्छा,
0: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
1: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
0: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7,000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
0: धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोते, सकाळचे 7:50 झाली आहेत. आता आनंद घेणार आहोत सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा. सुरुवातीला ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं कवी संजीव यांचं गीत. या गीताला संगीत वसंतकुमार मोहिते यांचं.

0: आरोग्य, करिअर, नोकरी, व्यवसाय, विवाह, वास्तु, आर्थिक सुबत्ता याबाबतच्या शास्त्रोक्त मार्गदर्शनासाठी संपर्क करा प्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ ज्योतिषाचार्य डॉक्टर निलेश बी कुलकर्णी यांना. संपर्क 860-001-4191 8600-141-91.
1: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची.
2: भस्वडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.

0: अंब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने।
1: रांगोळे शेगडी फेस्टिवल, ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या।
2: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट सोबत बजाज फायनान्स सुद्धा।
1: मेसर्स आभा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर, सातारा।
3: ज्येष्ठ क्रीडा संघटक, क्रीडा महर्षी, माननीय पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ सातारा यांच्या सहकार्यानं राष्ट्रीय हिंद केसरी कुस्ती स्पर्धा 2026 दिनांक 14-17 मे, स्थळ शाहू स्टेडियम सातारा, वेळ 7-10 आणि 5-10, प्रवेश विनामूल्य। आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरुष आणि महिला मल्लांच्या नेत्रदीपक कुस्त्यांचा आनंद घ्या, हजारोंच्या संख्येनं उपस्थित रहा। आयोजक दीपक साहेबराव पवार।
4: अधिक मासाच्या तयारीसाठी तयार श्री वर्धमान ज्वेलर्स NX, चांदीची जोडवी, पैंजण, तांब्या भांड, ताटवाटी, चेन, अंगठी, ब्रेसलेट असं 101 अधिक मासाचं चांदीचं वाण। वाणाच्या खरेदीवर हमखास भेट वस्तू
2: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा, शाखा नंबर 2 पंचमुखी गणपती समोर सातारा।
4: क्षण अधिक मासाचे, खास चंदेरी वाणांचे, श्री वर्धमान ज्वेलर्स NX।
5: श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा, सर्व प्रकारच्या सोनोग्राफी तसेच अनॉमली स्कॅन, एटी स्कॅन, कलर डॉपलर, स्तनांची, डोळ्यांची, थायरॉइड, नेक, न्यूरो सोनोग्राफीची उत्तम सेवा, 14 वर्षांपासून अविरत, अचूक आणि विश्वसनीय आरोग्य सेवेची अखंडित सेवा, श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा।

0: अशाच खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्स चे सिल्व्हेरियम चांदीचे माहेर घर अधिक मासाचे आहेर घर
1: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे चांदीच्या मजुरीवर 20% सूट
0: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100 वर्ष फक्त पंचमुखी गणपती शेजारीच सातारा।

0: 103.1 MHz आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र। श्रोते, सकाळचे 8:15 झाली आहेत। आता ऐकणार आहोत ओळख बाजारपेठेची, हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम।
1: हॅलो हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग अदिती आणि तुम्ही ऐकत आहात
2: ओळख बाजारपेठेची। इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे।
1: फ्रेंड्स, अनेक वर्ष स्वतःचा फ्लॅट घेण्याचं स्वप्न उराशी बाळगल्यानंतर जेव्हा आपण स्वतःचा फ्लॅट बुक करतो, त्यानंतर होणारा आनंद वेगळाच असतो, नाही का? अनेक वर्ष केलेली मेहनत, बचत आणि संयम या सगळ्याचं चीज झाल्यासारखं वाटतं। आता हे घर आपलं आहे ही जाणीव मनाला विलक्षण समाधान आणि सुरक्षिततेची भावना देते। आता माझ्या बोलण्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल, तरी पण मी सांगते, मी नुकतंच सातारच्या न्यू विकासनगर मधल्या 64 Avenue मध्ये फ्लॅट बघायला गेले होते। 64 Avenue श्री अवधूत जाधव सरांकडून मला बरीच माहिती मिळाली आणि आज ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। नमस्कार सर।
3: नमस्कार
1: सर। 64 Avenue मध्ये 5वी शेवटची विंग तयार होतीये असं मी ऐकलं होतं।
3: होय, अगदी खरं ऐकलं तुम्ही। आपल्या 4 विंगच्या यशानंतर आपण 5व्या शेवटच्या विंगचं काम सुरू करून अगदी ते 30% पूर्ण पण केलं आहे। हा प्रोजेक्ट टोटल 2 acres रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल असा आहे। प्रत्येकी 7 मजली असे 322 फ्लॅटची स्कीम आहे आणि कमर्शियल सांगायचं तर यामध्ये 14 shops पण आहेत। 4 विंग मधले 95% फ्लॅट सोल्ड आउट सुद्धा केले आहेत। सध्या 5व्या विंग मध्ये 79 फ्लॅट उपलब्ध आहेत। त्यामध्ये 1BHK, 2BHK आणि 1BHK विथ टेरेस फ्लॅट असे पर्याय ग्राहकांसमोर ठेवले आहेत।
1: ग्रेट सर, इथल्या कन्स्ट्रक्शन क्वालिटी बद्दल काय सांगाल?
3: 20व्या ग्रुप साठी कन्स्ट्रक्शन क्वालिटी हा सर्वात महत्वाचा आणि तडजोड न करता जपला जाणारा घटक आहे। आपल्याकडे बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वच वस्तू नामांकित कंपनीच्या असतात, जसं की विनय कंपनीच्या इलेक्ट्रिक फिटिंग, ओटीस कंपनीची लिफ्ट, ऍस्ट्रल कंपनीचे प्लम्बिंग मटेरियल वापरले जाते। स्ट्रक्चर मजबूत, टिकाऊ आणि सुरक्षित कसे राहील यावर विशेष भर दिला जातो। स्वप्नातलं घर आणि आवाक्यातला दर या ब्रीदवाक्याप्रमाणे परवडणाऱ्या किमतीत घर उपलब्ध करून देत प्रत्येकाच्या स्वतःच्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी 20व्या ग्रुप कटिबद्ध आहे।
1: फॅन्टॅस्टिक सर, या प्रोजेक्ट मध्ये कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात?
3: हा प्रोजेक्ट सर्व आधुनिक अमेनिटीजने परिपूर्ण आहे। 24 तास पाण्याची सुविधा, गेटेड सिक्युरिटी,

0: यांसारख्या मूलभूत सोयी तर उपलब्ध आहेतच, त्याचबरोबर सोलर सिस्टीम, सीसीटीव्ही कॅमेरा विथ वायफाय अटॅचमेंट यासारखी अत्याधुनिक सुविधा देखील ग्राहकांना दिली जात आहे. 24 तास वापरासाठी असणाऱ्या पाण्याला आपण फिल्ट्रेशन सिस्टीम बसवली आहे. संपूर्ण प्रकल्पातील कॉमन लाईट सिस्टीम ऑटोमॅटिक असणार आहे. या प्रकल्पात एकूण 2 एकरपैकी 8 गुंठे जागा खास राखीव ठेवण्यात आली आहे. भरपूर मोकळी जागा उपलब्ध असल्यामुळे सर्व मुले एकत्र खेळायला जरी आली तरी कुठलीही गर्दी जाणवणार नाही. त्याचबरोबर ओपन जिमची सुविधा पण आपण ग्राहकांना देतोय. आणि हो, सगळ्यात महत्वाचं आहे, छोटेकानी समारंभासाठी प्रशस्त ओपन स्पेसची सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे.
1: सही.
0: हा प्रकल्प सातारा शहराच्या न्यू विकासनगर भागात वसलेला आहे. तिथून शाळा, कॉलेज, दवाखाना, मंडई आणि बँका या सुविधा अगदी जवळ आहेत. या वास्तू प्रकल्पापासून सातारा पंढरपूर रोड केवळ 900 मीटर अंतरावर तर बॉम्बे रेस्टॉरंट पासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. याशिवाय लवकरच सुरू होणारे नवीन शासकीय मेडिकल कॉलेज या ठिकाणाहून चालत जाता येईल इतक्याच जवळ आहे. त्यामुळे कुटुंबासहित निवांत सुरक्षित जीवन जगण्यासाठी तर ही जागा आदर्श आहेच, पण वेगाने होत असलेल्या परिसराचा विकास पाहता भविष्यातील गुंतवणुकीच्या दृष्टीने हा प्रकल्प उत्तम व भरघोस रिटर्न देणारा ठरणार आहे.
1: बरोबर आहे सर, अगदी खरं बोललात. सर, मला आता निघायला हवं. मी बाबांना घेऊन साईट व्हिजिटला परत नक्की येईन. मला तुमचा नंबर मिळेल?
0: नक्कीच, घ्या ना. 72 94 94 64 64.
1: 72 94 94 64 64.
0: करेक्ट. शेवटची 5वी विंग सुरू आवाक्यातल्या दाराची.
1: हो हो हो सर, थँक्यू सो मच. सो फ्रेंड्स, तुम्हालाही सुसज्ज इमारत, प्रशस्त फ्लॅट, दर्जेदार बांधकाम आणि सर्व सोयींनी युक्त असं स्वतःच्या घराचं स्वप्न साकारायचं असेल तर आजच सातारच्या न्यू विकासनगर मधील 64 अव्हेन्यू मध्ये अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर. आपल्या व्यवसायाची ओळख करून द्या ओळख बाजारपेठेची मध्ये. संपर्क वर्ड अँड इमेज सोल्युशन सातारा. फोन 960-432-13-40.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात ओळख बाजारपेठेची. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते, सकाळचे 8:20 झाली आहेत.
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
4: संपर्क 84-08-92-93-94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
3: नियम आणि अटी लागू.
5: मंदार ट्रेडर्स, वेल्डिंग मशीन्स, कट ऑफ मशीन, ग्राइंडर्स, ड्रिल मशीन, गॅस कटर, रेग्युलेटर्स, प्रेशर गेजेस, वेल्डिंग केबल, वेल्डिंग वायर स्पूल, लेजर डिस्टन्स मेजर्स, मॅग्नेटिक ट्राय स्क्वेअर, प्रेस डिझाईन, फिटिंग्स, वेल्डिंग हेड स्क्रीन, लेदर ऍपरन, सेफ्टी शूज, कलर स्प्रे, चेन पुली ब्लॉक, असे बरेच काही.
6: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1. H39 जुनी MIDC सातारा 98-22-801-804.
7: ज्येष्ठ क्रीडा संघटक, क्रीडा महर्षी, माननीय पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ सातारा यांच्या सहकार्याने राष्ट्रीय हिंद केसरी कुस्ती स्पर्धा 2026 दिनांक 14-17 मे स्थळ शाहू स्टेडियम सातारा. वेळ 7-10 आणि 5-10. प्रवेश विनामूल्य. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरुष आणि महिला मल्लांच्या नेत्रदीपक कुस्त्यांचा आनंद घ्या. हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा. आयोजक दीपक साहेबराव पवार.

शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती, यासोबतच तज्ज्ञांचं मार्गदर्शन ऐकूया दिलखुलास गप्पांसोबत.

0: शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम तेव्हा जरूर ऐका। प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून।
1: श्रोतेहो, आज आहे गुरुवार, तेव्हा जरूर ऐका। आज संध्याकाळी 7:30 वाजून आमच्या किसान वाणी या कार्यक्रमात संवादात्मक कार्यक्रम शिवार गप्पा, याचं लेखन अंकुश सोनावले, सहायक कृषी अधिकारी खोजेवाडी तालुका जिल्हा सातारा यांचं, आणि यामध्ये सहभाग सुप्रिया मोरे, श्रेया गोलीवडेकर आणि अंकुश सोनावले यांचा। तेव्हा जरूर ऐका आजचा किसान वाणी हा कार्यक्रम सायंकाळी 7:30 वाजून आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत 103.1 MHz वर। श्रोते हो, आपण ऐकत आहात आपली मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी।

0: 103.1 MHz वर आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. सकाळचे 8:25 होत आहेत. आता प्रसारित करणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम आद्या ब्रेस्ट केअर सेंटर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, आद्या ब्रेस्ट केअर सेंटर प्रस्तुत अवेअरनेस ब्रेस्ट कॅन्सर साठी या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या ब्रेस्ट ऑन्कोसर्जन डॉक्टर स्नेहल पाटील आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर स्नेहल.
3: नमस्कार.
2: आज आपल्याकडे एका मैत्रिणीने प्रश्न विचारलाय. त्या असं म्हणतात की माझ्या मुलीचं वय 23 वर्ष आहे, तिला आत्ता ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे, ट्रीटमेंट चालू आहे, पण मग पुढच्या आयुष्यामध्ये तिला काही प्रॉब्लेम येणार नाही ना, म्हणजे लग्न मुलं याबाबत कदाचित त्यांना विचारायचं असेल, काय सांगाल तुम्ही?
3: तर इतक्या लहान वयामधल्या मुलींना असा आजार होतोय हे पाहून खरंच वाईट वाटतं. पण या गोष्टीकडे असं बघण्यापेक्षा आपला थोडासा दृष्टिकोन बदलला तर हा जो प्रवास आपल्याला करायचा आहे तिच्या ट्रीटमेंटचा हा जास्त सोपा होईल असं मी तुम्हाला सांगेन. नक्कीच त्यांना कॅन्सर झालेला आहे, म्हणजे तुमची डायग्नोसिस झालेली आहे, तुम्ही व्यवस्थित ठिकाणी दाखवताय आणि योग्य ट्रीटमेंट घेताय असं मी अपेक्षा करते. आणि जरी तिचं वय 23 असलं तरीही असा विचार करा की फिजिकली ती 23 वयामध्ये स्ट्रॉंग व्यक्ती आहे.
2: ओके.
3: सो फिजिकली हर बॉडी इज रेडी टू टेक एनी काइंड ऑफ ट्रीटमेंट. कोणत्याही ट्रीटमेंटला सामोरे जायला त्यातून बरं होण्यासाठी तिची बॉडी फिट आहे.
2: ओके.
3: सो पुढं काय होईल आणि या आजारातनं ती बाहेर पडेल का? तर हो, पडेल नक्कीच. पण आपल्याला लागू पडणारी सर्व ट्रीटमेंट आपण व्यवस्थित घेतली पाहिजे.
2: बरोबर.
3: पुढच्या आयुष्यामध्ये हा आजार परत येईल का नाही हा एक फार महत्वाचा प्रश्न राहतो.
2: ओके.
3: या आजाराचं कॉझिटिव्ह फॅक्टर त्या व्यक्तीमध्ये काय होतं, जेव्हा आजार आपल्याला कळाला तेव्हा तो कितपत त्याची स्टेज होती, त्या गाठीचा किती अग्रेसिव्हनेस आहे, त्या गाठीचा टाईप कोणता आहे, या गोष्टींवरती थोडंसं अवलंबून असतं की आजार आपल्याला परत त्रास देईल का नाही.
2: ओके.
3: हे 23व्या वर्षीही तसंच आहे आणि 60व्या वर्षी सुद्धा तसंच आहे.
2: अच्छा.
3: सो हे जे डिटेल्स आहेत हे नक्की तुमच्या रिपोर्ट मध्ये बघून तुमचे डॉक्टर तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करू शकतील आणि त्यानुसार जर आपण हाय रिस्क असलो तर लागणारी सगळी काळजी डॉक्टर तुम्हाला नक्की सांगतील.
2: याबद्दल अजूनही बोलूयात. तत्पूर्वी श्रोते हो, ब्रेस्टच्या विविध आजारांबद्दल, ब्रेस्ट कॅन्सरबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या ब्रेस्ट ऑन्कोसर्जन डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 83 800 43 536, 83 800 43 536, 8380043536. डॉक्टर स्नेहल, जसं आता यांनी विचारलं तर अशी साधारणतः रिस्क म्हणलं तर ती किती परसेंटेज मध्ये असू शकते आणि किती धोकादायक असू शकतं का नाहीये धोकादायक ब्रेस्ट कॅन्सर?
3: आता जसं तुम्ही म्हटलं की पुढं काय आणि या ताईंनी सुद्धा विचारलंय की पुढं लग्न वगैरे कसं, सो आपण असं गृहित धरूया की हा जो आजार आहे याची पूर्ण ट्रीटमेंट त्यांनी घेतली, लागू पडणारं सगळं व्यवस्थित पार पडलेलं आहे आणि पूर्ण ट्रीटमेंट होऊन ती छान बरी झालेली आहे, तर याच्या पुढची लाईफ कशी असेल? आज सायन्स इतकं पुढं गेलेलं आहे, सर्जिकल टेक्निक

0: इतका इम्प्रूव्ह झालेला आहे की अगदी छोटे स्कार्स मध्ये व्यवस्थित ब्रेस्ट कन्झर्व करून वाचवून पूर्ण सर्जरी करता येते आणि जसा काळ जाईल तसं हिलिंगही छान होतं आणि त्यामुळे पुढे लग्न चाइल्ड होणं बाळाला अंगावर पाजणं या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडतात.
1: अच्छा.
0: त्यामुळे आत्ताची ट्रीटमेंट पूर्ण होऊन त्याच्यावरती फोकस करून ही ट्रीटमेंट पूर्ण घेऊन पुढचा प्रवास छान सुखकर कसा होईल याचा विचार आपण करायला पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि तो नक्की जर ट्रीटमेंट छान झाली तर तोही चांगला होईल.
1: बरोबर. सो फोकस हा ट्रीटमेंट वरती राहायला पाहिजे रादर दॅन पुढे काय होणार आहे या कॉम्प्लिकेशन्सवर भर देण्यापेक्षा.
0: नक्कीच. एवढं मोठं हर्डल पास केल्यानंतर ती इतकी स्ट्रॉंग होऊन बाहेर येईल की पुढची लाईफ सुद्धा छान जाईल.
1: नक्कीच. मला वाटतं मैत्रिणीला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालंच असेल. याचप्रमाणे मैत्रिणींनो ब्रेस्टच्या विविध आजारांबद्दल कॅन्सरबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर संपर्क करू शकता आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 8383 8383 8380043536. पुन्हा भेटूयात. आद्या ब्रेस्ट केअर सेंटर प्रस्तुत अवेअरनेस ब्रेस्ट कॅन्सरसाठी या कार्यक्रमात डॉक्टर स्नेहल पाटील यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोतेहो ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आद्या ब्रेस्ट केअर सेंटर. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 8:30 वाजतात. आता मराठीमधून बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत काही क्षणातच.

आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीतील वाढीस केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. कच्च्या तसंच प्रक्रिया केलेल्या साखरेच्या निर्यातीवर सरकारची तत्काळ प्रभावानं बंदी. पंतप्रधान 5 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात उद्या UAEला भेट देणार. नवी दिल्लीत ब्रिक्स गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या 2 दिवसीय बैठकीला आजपासून सुरुवात. आणि उत्तर प्रदेशात पाऊस, धुळीचं वादळ आणि वीज कोसळण्याच्या घटनांमुळे 43 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. सन 2026-27 या विपणन वर्षासाठी 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत अर्थात MSPतील वाढीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं काल मंजुरी दिली. पीक उत्पादकांनी पिकवलेल्या शेतीमालाला योग्य मोबदला मिळेल हे सुनिश्चित करण्यासाठी सरकारनं खरीप पिकांच्या MSPमध्ये वाढ केली असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत या निर्णयांची माहिती देताना सांगितलं. यंदाच्या खरीप विपणन हंगामात 824 लाख मेट्रिक टनांहून अधिक पीक खरेदी करण्याचं उद्दिष्ट असून त्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना 2,60,000 कोटी रुपयांचा मोबदला दिला जाण्याची अपेक्षा आहे. काल मंजूर केलेल्या MSP वाढीत सूर्यफुलाच्या बियांच्या किमतीत सर्वाधिक म्हणजे प्रति क्विंटल 622 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्याखालोखाल कापूस आणि तिळाच्या MSPमध्ये वाढ करण्यात आली आहे. भारताच्या कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन उपक्रमाला गती देण्याच्या उद्देशानं कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांसाठीच्या प्रोत्साहन योजनेलाही काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी 37,500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे अशी माहितीही अश्विनी वैष्णव यांनी दिली. मंत्रिमंडळानं सार्वजनिक खासगी भागीदारी अंतर्गत खासगी भागीदारीच्या सहभागातून दीर्घकालीन परवान्याद्वारे नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या श्रेणी सुधार आणि आधुनिकीकरणालाही काल मंजुरी दिली. अश्विनी वैष्णव म्हणाले की मल्टी मोडल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट ऍट नागपूर प्रकल्पांतर्गत नागपूर विमानतळाला प्रादेशिक विमान वाहतूक केंद्र बनवण्याच्या अनुषंगानं हा निर्णय उल्लेखनीय आहे. सरकारनं कच्ची साखर, पांढरी साखर आणि शुद्ध केलेल्या साखरेसह साखर निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी घातली आहे. येत्या सप्टेंबरपर्यंत

किंवा पुढील आदेशापर्यंत ही बंदी लागू असेल. एका अधिसूचनेनुसार परदेशी व्यापार महासंचालनालयानं यासंदर्भात निर्यात धोरणात प्रतिबंधितवरून निषिद्ध असा बदल केला आहे. ही बंदी सीएक्सएल आणि टीआरक्यू कोट्याअंतर्गत युरोपियन युनियन आणि अमेरिकेला निर्यात होणाऱ्या तसंच इतर देशांच्या अन्नसुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारस्तरावर झालेल्या करारानुसार निर्यात होणाऱ्या साखरेला लागू असणार नाही. प्रत्यक्ष निर्यातीच्या प्रक्रियेत असलेल्या साखरेलाही यातून सूट देण्यात आली आहे. केंद्र सरकारनं सोने चांदीवरील आयात शुल्क वाढवून 6% वरून 15% केलं आहे. तर प्लॅटिनमवरील आयात शुल्क 15.4% केलं असून सोन्याची नाणी आणि इतर घटकांवरच्या आयात शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून येत्या 20 तारखेपर्यंत 5 देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात युएईपासून होणार असून ते उद्या अबुधाबीला भेट देतील. त्यानंतर ते नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी उद्या अबुधाबीत युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेणार आहेत. या द्विपक्षीय बैठकीत त्यांच्यामध्ये विशेषतः ऊर्जा सहकार्य तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव सीबी जॉर्ज यांनी सांगितलं. पंतप्रधान आणि युएईच्या अध्यक्षांची यापूर्वी अलीकडेच जानेवारीमध्ये प्रत्यक्ष भेट झाली होती. ऊर्जा सुरक्षेचा मुद्दा अजेंड्यावर अग्रस्थानी असेल. पश्चिम आशियातील वाढता भूराजकीय तणाव आणि जागतिक तेल बाजारपेठांमधील किमतीत सतत होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर भारत ऊर्जेचा स्थिर पुरवठा सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नात आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नवी दिल्लीत आज ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची 2 दिवसीय बैठक सुरू होत आहे. या बैठकीचं अध्यक्षपद परराष्ट्र मंत्री एस जयशंकर भूषवतील. या बैठकीत ब्रिक्स देशांचे परराष्ट्र मंत्री तसंच सदस्य आणि भागीदार देशांच्या शिष्टमंडळांचा प्रमुख सहभाग असेल. हे सर्व मान्यवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. या बैठकीदरम्यान ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करतील. ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची यापूर्वीची बैठक गेल्या वर्षी 26 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या 80व्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पार पडली होती. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासमवेत 2 दिवसांच्या शिखर बैठकीनिमित्त अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काल बेइजिंग इथं दाखल झाले. या शिखर बैठकीत इराण युद्ध, जागतिक ऊर्जा संकट, व्यापार संबंधातील तणाव, तैवान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयांना प्राधान्य असण्याची शक्यता आहे. जागतिक भूराजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या क्षणी ही शिखर परिषद होत आहे. या बैठकीतून मोठ्या फलनिष्पत्तीची अपेक्षा मर्यादित असली तरी वाढत्या आंतरराष्ट्रीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर जगातील 2 देशांमध्ये संबंध स्थिर करण्याचा महत्वपूर्ण प्रयत्न म्हणून या बैठकीकडे पाहिलं जात आहे. होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा खुली होण्यास मदत करण्यासाठी आणि आखातातील तणाव कमी करण्याच्या उद्देशानं नव्यानं वाटाघाटींना चालना मिळावी यासाठी इराणवर असलेल्या चीनच्या प्रभावाचा उपयोग करून घ्यावा यासाठी ट्रम्प शी जिनपिंग यांच्यावर दबाव आणण्याची शक्यता आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी वर्तमान वर्षात भारताची निर्यात 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत नेण्याचं आवाहन केलं आहे. भारताच्या मुक्त व्यापार कराराअंतर्गत आता जागतिक व्यापाराचा 2/3 अधिक भाग समाविष्ट आहे असं नवी दिल्लीत काल त्यांनी विविध राज्यांमध्ये पायाभूत यंत्रणांची सुलभता या विषयावरील 7व्या अहवालाचं प्रकाशन करताना सांगितलं. याप्रसंगी त्यांच्या हस्ते लॉजिस्टिक्स क्षेत्रातील लिप्स 2025 या पुरस्कारांचं वितरणही करण्यात आलं. भारताला जागतिक स्तरावर स्पर्धाक्षम बनवण्यासाठी लॉजिस्टिक्सचा खर्च कमी करणं हे सरकारनं एक तातडीचं राष्ट्रीय अभियान म्हणून हाती घेतलं असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक प्रवीण सूद यांना सरकारनं 1 वर्षासाठी मुदतवाढ दिली आहे. सूद यांना येत्या 24 मे पासून पुढील 1 वर्षाकरता सीबीआय संचालकपदी मुदतवाढीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं मंजुरी दिली असल्याचं कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं जारी केलेल्या अधिकृत आदेशात म्हटलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत जयपूरमधून 3, गुरुग्राम, नाशिक आणि अहिल्यानगरमधून प्रत्येक

एकी एक अशा सहा आरोपींना अटक केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे याला सीबीआयनं काल अटक केली. ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला दिल्लीला नेण्यात येईल. सकाळी 11 पासून 6 वाजेपर्यंत त्याच्यासह इतर दोघांची चौकशी झाली, पण इतरांना सीबीआयनं चौकशीनंतर सोडून दिलं. या प्रकरणात नाशिकमधून अटक केलेला शुभम खैरनार यालाही न्यायालयानं ट्रान्झिट रिमांड मंजूर केला आहे. त्याच्या भावाला देखील काल नांदगाव इथून ताब्यात घेण्यात आलं. पुणे पोलिसांनी पुण्यातल्या बिबेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक चौकशीनंतर त्या महिलेला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 24 तासात झालेला पाऊस, धुळीचं वादळ आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये 43 जणांचा बळी गेला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनांची दखल घेत आपद्ग्रस्त नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. आकाशवाणीच्या वार्ताहरानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील भदोही जिल्ह्यात सर्वाधिक 15 जण मरण पावले आहेत, तर अनेक जण जखमी झाले असून त्यांना विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मिर्झापूरमध्ये 10, फतेहपूरमध्ये 9, बदायूंमध्ये 5 तर बरेली जिल्ह्यात 4 जणांचा मृत्यू झाला. बहुतांश जीवितहानी वीज कोसळून भिंत आणि झाडं पडण्याच्या घटनांमुळे झाली आहे. काल राज्याच्या अनेक भागात अचानक हवामानात बदल होऊन आलेलं धुळीचं वादळ आणि त्यानंतर गारपीट झाली, त्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांबही कोसळले. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीतील वाढीस केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. कच्च्या तसंच प्रक्रिया केलेल्या साखरेच्या निर्यातीवर सरकारची तात्काळ प्रभावानं बंदी. पंतप्रधान 5 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात उद्या युएईला भेट देणार. नवी दिल्लीत ब्रिक्स गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या 2 दिवसीय बैठकीला आजपासून सुरुवात. आणि उत्तर प्रदेशात पाऊस, धुळीचं वादळ आणि वीज कोसळण्याच्या घटनांमुळे 43 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

103.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. श्रोते हो, सकाळचे 8:40 झाली आहेत. आता आनंद घेणार आहोत मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. सुरुवातीला ऐकणार आहोत सुखी संसाराची सूत्रे या चित्रपटासाठी आशा भोसले यांना किशोर कदम यांचं हे गीत. या गीताला संगीत R.D. बर्मन यांचं आहे.

0: काय ग, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
1: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
0: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
1: रयत शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
0: अगं, BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
1: हो ना, शिवाय पुढे MBA, MPhil आणि PhD ची सोयही.
0: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
1: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरिये मध्ये.
2: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
3: बोला.
2: हे KYC अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
3: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत KYC अपडेट करायला हवं.
2: पण हे होईल कसं?
3: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
2: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
3: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
2: बस समजलं.
3: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

0: रानपाखरं या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. हे गीत गायलं होतं आशा भोसले यांच्यासोबत वर्षा भोसले यांनी. जगदीश खेबूळकर यांच्या गीताला संगीत साथ होती विश्वनाथ मोरे यांची. श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत.
1: सरी लक्ष कुठं आहे तुझं? चालव की हात पटपट. कधीपासून काजू निवडती? अजून बदाम आणि पिस्ते बी बाकी आहेत.
2: वय वय निवडती. मंजू, सासूबाईंचा 75वा वाढदिवस आहे. म्या सोनीच्या वेळी पोटुशी होते ना, तेव्हा त्यांनी माझ्यासाठी घरी अशी ड्रायफ्रूट बर्फी बनवली होती. लई माया करतात आमच्यावर. आता त्यांच्यासाठी आपल्याच दुकानातून घेऊ का ग बर्फी?
1: अगं घे की. एवढी अस्सल दर्जेदार मालापासून केलेली बर्फी दुसरीकडे कुठं मिळणार आहे? आपली राजपुरोहितची चवच भारी आहे.
2: वय ग, आपल्याला बी अनुभव आहेच की. थोडस घेऊ पर चांगलं घेऊ.
1: हा पर त्यासाठी आधी पटपट हात चालवू.
2: चालव की, गप्पा काय मारते?
1: वय ग माझी सासू.
3: अशा गोड नात्यांसाठी मिठाई पण हवी तितकीच गोड. राजपुरोहितची काजू, बदाम, पिस्ते, अक्रोड आणि खजूर युक्त दर्जेदार ड्रायफ्रूट बर्फी. राजपुरोहित, मिठाई ही गोडच असली पाहिजे. आमच्या शाखा राजपथ कन्या शाळेसमोर, पोवई नाका IDBI बँकेसमोर, विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी आणि कदमबाग सदर बाजार सातारा इथे.
4: काय ग, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
5: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
4: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
5: रयत शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
4: अगं BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
5: हो ना, शिवाय पुढे MBA, MPhil आणि PhD ची सोयही.
4: मी पण ऐकलंय

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: चिकरी बुबुम

उषा मंगेशकर आणि अमित कुमार यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं अनिल मोहिले यांचं आणि हा चित्रपट होता थरथराट. श्रोते हो कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत सुळावरची पोळी. या चित्रपटासाठी आशा भोसले यांना ऐकणार आहोत. राजेश मुजुमदार यांचं हे गीत. या गीताला संगीत राम लक्ष्मण यांचं.

आशा भोसले यांनी गायलेलं राजेश मुजुमदार यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं राम लक्ष्मण यांचं आणि हा चित्रपट होता सोळ्यावरची पोळी. श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतला तर आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. सकाळचे 9:01 झालं आहे. आता आनंद घेणार आहोत हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. सुरुवातीला घेणार आहोत एक मुसाफिर एक हसीना या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांच्यासोबत आशा भोसले यांना, राजा मेहंदी अली खान यांच्या गीताला संगीत ओपी नय्यर यांचं.

0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं तर राजा मेहंदी अली खा यांचीही रचना याला संगीत होतं. ओपी नय्यर यांचं आणि एक मुसाफिर एक हसीना या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं मोहम्मद रफी यांच्यासोबत आशा भोसले यांनी.
1: 10वी 12वी ते पदवी पर्यंत
2: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा
1: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
2: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
1: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
2: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
1: डिप्लोमा नंतर ते 13वी मध्ये प्रवेश.
2: डिजिटल क्लासरूम,
1: साइट व्हिजिट,
2: ST पास,
1: हॉस्टेलची सोय.
2: संपर्क मयूर चेंबर्स, दुसरा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
1: मोबाईल 99 60 13 59 15
2: 021 62 22 45 45.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: ज्येष्ठ क्रीडा संघटक, क्रीडा महर्षी, माननीय पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ सातारा यांच्या सहकार्यानं राष्ट्रीय हिंद केसरी कुस्ती स्पर्धा 2026 दिनांक 14-17 मे, स्थळ शाहू स्टेडियम सातारा, वेळ 7-10 आणि 5-10, प्रवेश विनामूल्य. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरुष आणि महिला मल्लांच्या नेत्रदीपक कुस्त्यांचा आनंद घ्या. हजारोंच्या संख्येनं उपस्थित रहा. आयोजक दीपक साहेबराव पवार.
2: श्री तीर्थक्षेत्र 16 शिवलिंग शनेश्वर देवस्थान सोळशी इथं दिनांक 15 आणि 16 मे 2026 रोजी श्री शनेश्वर जन्मोत्सव आणि शनि अमावस्यानिमित्त 52 पात्री रुद्राभिषेक, पालखी सोहळा, महाआरती, महाप्रसाद, शनेश्वर कृतज्ञता धर्मरक्षा पुरस्कार आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन.
3: आपण आपल्या परिवारासह अवश्य उपस्थित राहा.
2: श्री तीर्थक्षेत्र 16 शिवलिंग शनेश्वर देवस्थान सोळशी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा.

0: 17 मजली।
1: हो 17 मजली। कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड, शाहू स्टेडियम, सातारा। बुकिंग साठी संपर्क 90118 90118।
2: ओळख 17 मजली।
3: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी,
4: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज, 3 वर्ष डिग्री,
3: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष,
4: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष,
3: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती,
4: महा DBT, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप,
3: स्वधार योजना, देश विदेशात नोकरीची संधी,
4: स्मार्ट क्लासरूम,
3: ST पास, हॉस्टेलची सोय, IT ट्रेनिंग प्लेसमेंट,
4: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी।
3: आजच प्रवेश निश्चित करा।
4: 30 वर्षांची यशस्वी परंपरा।
3: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा।
4: मोबाईल 99 60 13 59 15,
3: 0 21 62 22 25 45।
5: आरोग्य, करिअर, नोकरी, व्यवसाय, विवाह, वास्तु, आर्थिक सुबत्ता याबाबतच्या शास्त्रोक्त मार्गदर्शनासाठी संपर्क करा प्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ ज्योतिषाचार्य डॉक्टर निलेश बी कुलकर्णी यांना। संपर्क 860-001-4191, 8600-1411।
6: ज्येष्ठ क्रीडा संघटक, क्रीडा महर्षी, माननीय पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ सातारा यांच्या सहकार्याने राष्ट्रीय हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा 2026 दिनांक 14-17 मे, स्थळ शाहू स्टेडियम, सातारा। वेळ 7-10 आणि 5-10, प्रवेश विनामूल्य। आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरुष आणि महिला मल्लांच्या नेत्रदीपक कुस्त्यांचा आनंद घ्या। हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा। आयोजक दीपक साहेबराव पवार।
7: कॉफी चहाचा पहिला घोट, सोबत बिस्किट, खारी टोस्ट,

0: आशा भोसले आणि सहकलाकार यांनी गायलेलं प्रेम धवन यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं रवी यांनी आणि हा चित्रपट होता एक फूल दो माली.
1: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमलचे ब्रँडेड सूटिंग
2: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
1: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
2: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72. इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची.
2: भस्वडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं? कधी मिळेल मला आईपणाचं लेणं?
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव. तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट, शिरवड, तालुका.

0: खंडाळा जिल्हा सातारा, संपर्क 866-91-676-72।
1: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
2: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
1: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
2: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत।
1: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा।
2: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी।
1: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये?
2: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
3: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
2: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
3: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
2: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
3: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
2: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट.
3: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185-68006. आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर, 98-81-38-71-14, 98-81-38-71-14.
2: यात्रा, लग्न, सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, ओसीएम, विमलचे ब्रँडेड सूटिंग,
3: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
2: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
3: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

मोहम्मद रफी यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं मदन मोहन यांचं आणि श्रोते हो हा चित्रपट होता एक कली मुस्कुराई. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत एक से भले दो या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं अंजान यांचं गीत. या गीताला संगीत आर डी वर्मन यांचं.

आशा भोसले यांनी गायलेलं अंजन यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं आर डी बर्मन यांचं आणि हा चित्रपट होता एक से भले दो. श्रोतेहो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. श्रोतेहो, प्रसारणात यानंतर पुन्हा एकदा हिंदी चित्रपट संगीताचा आनंद घेणार आहोत आज सकाळी 11:30. त्यासाठी सोबत राहायचे 3.1 MHz आणि ऐकत राहा आपली मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी, रसिकांची सुरेल सोबत. सकाळचे 9:30 झाली आहेत. आता ऐकणार आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. आज या कार्यक्रमात माझी पोलीस दलातील सेवा या संदर्भात श्री यशवंत मतकर यांची मुलाखत ऐकणार आहोत. याचं सूत्रनिवेदन आहे अजय गिजरे यांचं. ऐकूया कार्यक्रम अमृत कलश.

0: श्रोत्या नमस्कार. अमृतकलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. श्रोत्या, नगरपालिकेच्या 15 नंबरच्या शाळेमधून ज्ञानार्जनाला प्रारंभ करून पुढे आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर पोलीस दलामध्ये भरती झालेले पोलीस सब इन्स्पेक्टर ते अप्पर पोलीस अधीक्षक अशी विविध पदांवरील जबाबदारी सांभाळलेले श्रीयुत यशवंत अण्णा मतकर यांना आज आपण मुलाखतीसाठी आमंत्रित केलं आहे. आयुष्यातील त्यांच्या अनुभवांविषयी थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न या मुलाखतीच्या माध्यमातून आपण करणार आहोत. यशवंत मतकर सर, आपलं मनपूर्वक कार्यक्रमामध्ये स्वागत आहे.
1: जय हिंद.
0: विचारायचं असं की पोलीस होण्यासाठी अशी काही अंगी वेगळी गुणवत्ता लागते, विशेष काही गुण असावे लागतात, एक स्वभाव असावा लागतो, असं काही वाटतं का?
1: नाही, असं काही वाटत नाही. आपल्या मनामध्ये एखादी गोष्ट आली तर आपण ते करायचं जर ध्येय मनामध्ये ठेवलं तर ते होऊ शकतं.
0: अच्छा, मग आपण पोलीसमध्ये भरती व्हावं असं का वाटलं किंवा लहानपणी काही ठरवलं होतं, असं काय विषय होता?
1: नाही, कसं की माझे वडील सुद्धा पोलीस खात्यामध्ये होते.
0: बर.
1: त्यामुळं आपण त्यापेक्षा कोणतरी मोठं व्हावं.
0: बर.
1: ही एक मनामध्ये जिद्द होती.
0: अच्छा.
1: भरती प्रक्रिया आत्ताची सध्याच्या प्रक्रियेपेक्षा फार अवघड होती असं नव्हतं.
0: बर.
1: शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा अशा त्यावेळेला होत्याच, त्यामध्ये सुद्धा मी उत्तीर्ण झालेलो आहे.
0: आणि
1: कॉलेजमध्ये असताना एनसीसी वगैरे केली होती.
0: अच्छा.
1: आणि त्याचा पण फायदा मला झालेला
0: आहे. बऱ्याच पदांवरती आपण मग भरती झाल्यानंतर काम पाहिलेलं आहे.
1: मी सब इन्स्पेक्टर म्हणून 1984 साली झालो.
0: सर्व्हिस पण साताऱ्यात सुरू झाली.
1: मी 3-4 वर्ष साताऱ्यामध्ये होतो.
0: बर.
1: पहिली 2 वर्ष कराडला आणि नंतर लोकल क्राईम ब्रँच सातारा.
0: बरं.

0: आणि त्यानंतर माझं डायरेक्ट सिलेक्शन झालं.
1: अच्छा.
0: पीटीसीला ऍज अ पीएसआय म्हणून. आणि ट्रेनिंग संपल्यानंतर मी पुण्यामध्ये जॉईन झालो. 6 वर्ष मी पुण्यामध्ये काम केलेलं आहे. त्यामध्ये एसपीजी म्हणून स्पेशल प्रोटेक्शन युनिट हे नवीनच सुरू झालं होतं. की ज्या वेळेला जनरल अरुण वैद्यांचा खून झाला त्यावेळेला हे स्पेशल प्रोटेक्शन युनिट निर्माण झालं होतं पूर्ण महाराष्ट्रामध्ये.
1: म्हणजे काय होतं त्याचं मागचा उद्देश काय होता?
0: की जे सिक्युरिटी अरुण वैद्य सरांना जी सिक्युरिटी देण्यात आलेली होती ती सिक्युरिटी अधिक मजबूत कशी करता येईल.
1: बरं.
0: आणि त्याच्यासाठी हे स्पेशल प्रोटेक्शन युनिट हे तयार केलं होतं आणि त्यामध्ये माझं ट्रेनिंग वगैरे झालं होतं आणि मी त्यामध्ये सुद्धा काम केलेलं आहे. मग त्यामध्ये म्हणजे आमचे पुणे पोलीस आयुक्त भास्कर मिसर किंवा मुख्यमंत्री यांचे पीएसओ त्यांचं एस्कॉर्ट, डीसीएम यांचं एस्कॉर्ट आणि ज्या काही व्हीआयपी व्यक्ती आहेत व्हीव्हीआयपी यांचे प्रोटेक्शनसाठी मी होतो.
1: एक विचार केला तर त्याच्यासाठी एक वेगळी नजर असायला पाहिजे असं कुठं वाटतं का? म्हणजे बरोबर ते हेरणं किंवा काय कुठंतरी चुकीचं घडतंय हे बरोबर दिसणं हे सामान्य माणसाला जे लक्षात येत नाही ते तुम्हाला दिसत असतं.
0: आता
1: ह्यासाठीची जी नजर तयार होती किंवा जी झाली ते कसं?
0: ते त्याच्यासाठी काही स्पेशल ट्रेनिंग दिलं जातं किंवा तुमची नजर कशी असली पाहिजे, तुम्ही कुठं पाहिलं पाहिजे, कोण व्यक्ती कसा आहे याच्याबद्दलचे जे ज्ञान या ट्रेनिंग सेंटरमध्ये दिलं जात होतं. त्याच्यात कसं आहे की थोडं म्हणजे आपण तारतम्य बाळगलं पाहिजे त्याच्यामध्ये की हे ही व्यक्ती वारंवार असं का करते. ही ज्या व्यक्तीला जी हालचाल करणं गरजेचं आहे त्या खेरीज जर ह्याच्या अनावश्यक हालचाली असतील तर ते बारकाईनं हेरलं जातं. आमचा प्रत्येकाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा एकच असतो, समान दृष्टिकोन. परंतु त्याच्यातून त्याच्या ज्या हालचाली आहेत, मी फक्त सिक्युरिटी बद्दल बोलतोय.
1: बरोबर, अगदी बरोबर.
0: त्याच्या हालचालीवरून आपल्याला काही म्हणजे संशयास्पद वाटतंय का या बाबतीत विचार करून मग त्याच्यावर आम्ही एक निर्णयक्षम येतो की बाबा या व्यक्तीच्या हालचाली खरोखरच संशयास्पद आहेत. आणि प्रत्येकाला जबाबदारी दिलेली असते की तू कुठल्या बाजूला उभं राहायचं, तू कुठल्या बाजूला उभं राहायचं, तुझा एरिया कुठपर्यंत येऊ शकतो, असं प्रत्येकाला ट्रेनिंग दिलं जातं.
1: अच्छा. स्पेशल प्रोटेक्शन नंतर पुढे मग तुमची पदोन्नती होत गेली असेल, अनेक जबाबदाऱ्या पुढच्या वाढत गेली असेल.
0: मग त्यानंतर मी पीआय झालो सोलापूर ग्रामीणला असताना. पोलीस खात्याची ती नोकरी होती. मग त्या ठिकाणी मी माढा, बार्शी, अकलूज या ठिकाणी सिनियर पीआय म्हणून त्या ठिकाणी काम केलं.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर मी ठाण्याला आलो. ठाण्यामध्ये एमएफसी पोलीस स्टेशन, कोळसेवाडी, डोंबिवली या ठिकाणी मी सिनियर पीआय म्हणून काम केलं. त्यानंतर भिवंडीमध्ये मी स्पेशल ब्रँचला मी काम केलेलं आहे भिवंडीला. आणि त्या ठिकाणी सुद्धा हे असं सर्व्हेलन्सच काम होतं. मग त्याच्यानंतर मी डीवायएसपी झालो. वर्षे प्रमोशननं मी नागपूरला गेलो. आणि नागपूरला मी तिथं अँटी करप्शनमध्ये काम केलेलं आहे.
1: अच्छा. पण मग हे दोन मध्ये तफावत आहे परत, म्हणजे नेहमीचं पोलिसिंग आणि लाचलुचपत विभागामध्ये काम करणं याच्यामध्ये फरक आहे?
0: आता याच्यामध्ये कसं असतं की एफआयआर दाखल झाल्यानंतर तपास करणं आणि एफआयआर दाखल होण्यापूर्वी तपास करणं त्याला चौकशी म्हटलं जातं. आता या अँटी करप्शनच्या केसेसमध्ये अगोदर ही चौकशी पूर्ण होते की गुन्ह्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते आणि त्यानंतर एफआयआर केला जातो. आणि इतर घटनांमध्ये की घटना घडल्या घडल्या ताबडतोब त्याचा एफआयआर करून त्याचं इन्व्हेस्टिगेशन तपास सुरू केला जातो. तक्रारदार गेला की मला असं पैसे मागितले, मग ते खरं आहे का नाही हे तपासण्यासाठी त्याची अगोदर चाचपणी केली जाते की त्याने मागितली का नाही. जर मागितली असती तर तो एक वेगळ्या कलमाखाली गुन्हा दाखल होऊ शकतो आणि रिसीव्ह घेतले तरी सुद्धा तो गुन्हा वेगळ्या कलमाखाली दाखल केला जाऊ शकतो.
1: आपण त्या विषयाकडे वळूया. तत्पूर्वी माझ्या डोक्यातनं तो प्रश्न जाऊ नये म्हणून मी विचारून ठेवतो की एखाद्याने नुसतं मागणी करणं हा सुद्धा गुन्हाच आहे?
0: आहे. नुसतं मागणी करणं हा सुद्धा गुन्हा आहे. आणि दुसरी गोष्ट की आपलं काम करून घेण्यासाठी दुसऱ्याला पैसे देणं हा सुद्धा गुन्हा आहे.
1: म्हणजे जितका घेणारा
0: दोषी आहे
1: तितका देणाराही दोषी.
0: देणाराही दोषी. पण देणाऱ्यानं काय केलेलं आहे की अगोदरच सांगितलं.

0: की मी दिले तरच माझं काम होणार आहे, फरक एवढा आहे.
1: आता आपण तुमच्या परत नेहमीच्या पॉलिसींकडे येऊ तर नाशिक, पुणे, कोल्हापूर अशा भरपूर ठिकाणी आता आपली सर्व्हे झाली, नागपूर सारख्या ठिकाणी पण झाली, तर या सगळ्यामध्ये सगळ्यातला अवघड भाग कुठला होता आणि सगळ्यातला सोपा भाग कुठला होता, म्हणजे कसोटीचे क्षण जिथे लागले असं म्हणूया आपण, असं कुठला सांगता येऊ शकतो?
0: शेवटी कसं आहे की आपण ज्या पद्धतीनं नागरिकाशी संवाद साधतो तर त्या पद्धतीनं नागरिक सुद्धा आपल्याला प्रतिसाद देतात.
1: अच्छा.
0: आपलं वर्तन जर वेगळ्या प्रकारचं जर असेल तर नागरिक सुद्धा आपल्या पोलिसिंगला साथ देणार नाहीत. म्हणजे मी माढ्याला असताना एक केस दाखल केली होती की जे की कन्व्हिक्शन त्यामध्ये होऊ शकत नाही, म्हणजे खून आणि खुनाचा प्रयत्न आणि रॉयट म्हणजे दंगल अशा गुन्ह्यामध्ये आरोपी भरपूर असतात आणि त्यामुळे ती केस सुटली जाते. पण त्या ठिकाणी मी एका गुन्ह्याचा तपास असा केला होता की त्या ठिकाणी 15 आरोपींना सुद्धा शिक्षा झालेली.
1: बर, तेवढ्या जणांचे पुरावे गोळा करून सगळं सूत्रबद्धपणे मांडणी
0: केली होती, सगळे साक्षीदार वगैरे सगळे व्यवस्थित ठेवून मी त्या गुन्ह्यामध्ये शिक्षा त्यांना मिळालेली आहे. काही गोष्टी कशा असतात की सगळं काम माझ्याच एकट्यावर आहे अशातला भाग नाही.
1: बरोबर.
0: हे काम कसं असतं, टीमवर्क.
1: बरोबर.
0: त्यामुळे मी हे केलं असं
1: नाही, तरी पण आपण एक असं म्हणूया की त्या टीमला दिशा देण्याचं तर काम जो लीडर असतो तो करत असतो, त्यामुळे ते कुठेतरी काम चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. तर हा जो काही एक विश्वास असतो तो पण त्यांच्यामध्ये पेरणं, त्या पद्धतीनं त्यांच्याकडून काम करून घेणं हा पण एक महत्वाचा भाग आहे.
0: याच्यामध्ये कसं असतं की ज्या वेळेला आपण पोलीस स्टेशनचा कार्यभार हातात घेतो त्यावेळेलाच आपली प्रतिमा त्यांच्यावर उमटली पाहिजे, त्यांना वाटलं पाहिजे की आपण काम करताना की या साहेबाच्या हाताखाली जर ज्यावेळेला आपण काम करतो त्यावेळेला आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे.
1: अच्छा.
0: म्हणजे कुठं अडचण नाही आणि साहेब मार्गदर्शन करतील ते कायदेशीर कायद्याला धरूनच मार्गदर्शन करणार आहेत, ही ज्यावेळेला त्यांच्या मनात खात्री येते त्यावेळेला ते काम करायला तयार होतातच.
1: आणि अशा पद्धतीने काम करून घेण्याची तुमची हातोटी असं म्हणायचं आपण. अच्छा.
0: सीआयडीमध्ये असताना सुद्धा मी काही गुन्हे तपासलेले आहेत, असे आर्थिक गुन्हे असतील किंवा ईडी म्हणतो की ज्याला अकस्मात मृत्यू हे सुद्धा म्हणतो. आता नागपूरमध्ये म्हणजे सीआयडीला मी होतो पण नागपूरची अकस्मात मयत माझ्याकडे तपासायला होती, तर शेवटपर्यंत त्याच्यात त्यांनी पोलिसावर आरोप केले होते की पोलिसांनी आरोपीला मारल्यामुळं मयत झाला, पण तो काही तसा सिद्ध झाला नाही. मी त्याचा अत्यंत बारकाईनं सखोलपणे तपास केला आणि त्यामध्ये पोलीस दोषी आहेत असं मला काही त्यामध्ये आढळलं नाही आणि ते कोर्टानं सुद्धा मान्य केलेलं आहे.
1: सीआयडीचा तुम्ही उल्लेख केला, त्याच्यामध्ये तुम्ही काम केलेलं आहे, तर पिक्चरमध्ये आपण जसं बघतो ते खरंच असतं का, म्हणजे वेश बदलून असतात आणि मग बाहेरच्यांना त्यांची ओळख वगैरे पटत नाही किंवा कुठल्या तरी कामगाराचा वेश घेऊन ते सगळं माग काढत असतात, हे खरं असतं काय?
0: नाही नाही, करावं लागतं. बरोबर, ते करावं लागतं. कारण कसं आहे की असा अनुभव आम्हाला आला होता, आमची टीम वाराणसीला गेली होती, कंपनी होती, तिनं फ्रॉड केला होता, त्याच्यातला एक आरोपी झाला होता वाराणसीचा. तिथे आमची 5-6 जणांची टीम आम्ही गेलो होतो ज्याच्याकडे इन्व्हेस्टिगेशन, म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना की एक श्रेय घेऊ शकत नाही, म्हणजे घेत नाही की ते त्याचा आयव वेगळा होता, परंतु त्याला सपोर्टिंग आम्ही होतो 5-6 जण. तर ते एका आरोपीला आम्ही गेलो, त्याला सांगितलं बा असं असं, त्याचा वडील म्हणाला की ठीक आहे तुम्ही घेऊन जावा. म्हटलं मी कपडे वगैरे त्याचे घेऊन येतो. मग ठीक आहे म्हटलं. पण त्याला आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर त्या आरोपीचा वडील होता वकील.
1: बर.
0: त्यांनी काय केलं की त्या 2 तासामध्ये डीजीपर्यंत मेसेज करून टाकले होते की वा माझ्या मुलाचं सीआयडीच्या नावाखाली कोणीतरी येऊन अपहरण केलेलं आहे.
1: बर.
0: पण ज्यावेळेला टीमवर्क असतं त्यावेळेला सजेशन एकमेकाला आपण देत असतो, तर त्यावेळेला असं ठरलं की बाबा 2 तास झालेत अजून ही व्यक्ती आपल्याकडे येत नाही, मग याच्यामध्ये थोडंसं काळेबेरे दिसतंय, मग काय होऊ शकतं. आम्ही पटकन स्टेशन डायरीला त्याची अटकची नोंद केली आणि त्याला लॉकअपमध्ये टाकलं तिथल्या, आणि अटक केल्यानंतर मग त्याचं वडील आला विचारायला, अहो तुम्ही अटक कशाला करायची असं, म्हणजे आता

0: आमचं तर कामच आहे ना ते. तुला कपडे आणायला आम्ही जास्तीत जास्त एक 15-20 मिनिटं देऊ शकतो ना. आम्ही त्याला घेऊन येणार होतो इकडं पुण्याला. त्यानं वेळ लावला म्हणून आमच्या मनात एक शंका. म्हणजे कायदेशीर काम करताना ज्या वेळेला आपण एका समूहामधनं काम करत असतो, टीम मधून काम करतो, त्यावेळेला कोण ना कोणतरी एक क्ल्यू देत असतो, तसा तो प्रकार झाला होता.
1: आपण एक विचार केला तर समजा ती अटक तर तुम्ही प्रोसिजर केली नसती तर कदाचित ते तुमच्यावरती प्रॉब्लेम झाला असता. असंही कधी
0: असे प्रसंग येतात ना
1: की म्हणजे आपण करायला गेलो एक आणि होतं भलतच, म्हणजे जो आपण विचार केलेला नसतो तोच कधीतरी अंगाशी येऊ शकतो.
0: त्यामुळं वेळेचं आणि घटनेचं तारतम्य अगदी काटेकोरपणे लक्ष दिलं पाहिजे. ती कुठलीही गोष्ट आपण करताना ती पूर्णपणे कायदेशीरच केली पाहिजे. पोलीस खात्याचं काम करत असताना सहजासहजी करू नये असं माझं स्पष्ट मत आहे.
1: म्हणजे गृहित धरून जायचं
0: नाही, आपल्याला जे योग्य वाटतंय तेच आपण करायचं. पोलीस ट्रेनिंग सेंटर जे आहे नाशिकचं, पण त्या नाशिकच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये लॉचा अभ्यास आम्हाला भरपूर शिकवलेला आहे. प्रत्येक पोलिसाला कायद्याचा अभ्यास हा करावाच लागतो, त्याच्याशिवाय तो FIR घेऊ शकणार नाही ना. आज मला सांगा की आज आपल्या सर्वांनाच माहिती आहे की एक 10वी झालेला व्यक्ती खुनाचं गुन्ह्याची FIR सुद्धा घेऊ शकतो आणि एक साधी चोरीची सुद्धा FIR घेऊ शकतो. पण त्याच्यावर सिद्धता करण्यासाठी मोठमोठे वकील असतात कायद्याचा किस काढणारे. मग एवढ्या ज्ञानावर सुद्धा पोलीस FIR घेऊ शकतो. कायद्यात बसेल, कायद्याप्रमाणेच तो सांगेल त्याप्रमाणे घेऊन त्याप्रमाणेच कायद्यात त्याला बसवावे लागते.
1: लाचलुचपत विभागामध्ये आपण काम पाहिलेलं आहे तर त्या विषयाकडे आपण येऊयात. तर सामान्यपणे नागरिक सहसा तक्रार करण्याकडे कल त्यांचा नसतो असं काही जाणवतं का कुठं? सहसा तो यायला कितपत धजावतो?
0: तसं नाही, तसं सहसा कोणी येत नाही. पण की ज्याच्यावर अन्याय झालेला आहे खरोखर, मी माझ्या पद्धतीनं सरळ चाललेलो असताना सुद्धा मला पैशाची मागणी केलेली आहे, मग त्यावेळेला माणसाला राग येतो ना की माझं कामच होत नाही, मी काम करण्यासाठी गेलो, आज या उद्या या म्हणतायत, माझा वेळ घेतायत. म्हणजे त्यावेळेला ज्यावेळेला त्या माणसाला नाहक त्रास सहन करावा लागतो त्यावेळेला तो अँटी करप्शनकडे येतोच.
1: नाही पण हे कधी होतं की त्याला असह्य झाल्यावरती तो पोचलेला असतो असं कुठं वाटतं का? मग मला नाही सहन.
0: आता त्याच्यासाठी काय झालं होतं बरं का की आमचे प्रवीण दीक्षित आम्हाला पोलीस महासंचालक होते अँटी करप्शनला, तर त्यांचं या बाबतीत एक धोरण होतं की तुम्ही अँटी करप्शनच्या लोकांना आवाहन करायचं की ज्याला असा काय कुठला त्रास होतोय, किंवा ती अँटी करप्शनकडून प्रसिद्धी द्यायची की ज्यांना असा काय त्रास होतोय त्यांनी या टोल फ्री क्रमांकावर फोन करावा, त्यावेळेला तुम्हाला आपण म्हणजे आमच्याकडून योग्य ती मदत केली जाईल. किंवा प्रसिद्धी पत्रक बस स्टँडवर लावणे किंवा मोठमोठ्या जाहिरातीसुद्धा करणे, शाळामध्ये किंवा गावामध्ये जाऊन त्याचा प्रसार करणे, जे लोकांच्या मनात ही जी भीती निर्माण व्हायची ती भीती लोकांच्या मनातली काढून टाकण्यासाठी हा एक उपक्रम त्यांनी राबवला होता.
1: अच्छा.
0: म्हणजे साधारण मला वाटतंय 2013-14 दरम्यान
1: हा प्रसिद्धीचा जो प्रकार आहे तो दीक्षित साहेबांनी सुरू
0: केला होता, आणि त्याच्यामुळं बरेचसे लोक तक्रार द्यायला पुढे आले होते. त्या काळामध्ये सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे अँटी करप्शनचे केसेस सुद्धा जास्त झालेले आहेत. प्रयत्न म्हणून तो केलेला होता हे अगदी निश्चित, आणि त्यामुळं की अँटी करप्शनच्या केसेसमध्ये भरपूर प्रमाणात वाढ झाली होती.
1: साधारणपणे आपण हे कुठलंही ऑफिस म्हटलं तर त्यांना काही टार्गेट्स असतात की तुम्ही या पद्धतीने काम करा, तसं तुम्हालाही काही टार्गेट्स असतात? मग दोन्ही विभागामध्ये म्हणा, आपण पोलीस विभागामध्ये आणि पण आणि या लाचलुचपत विभागामध्ये, दोन्ही विभागामध्ये.
0: आता हे टार्गेट्स म्हणजे कसे असतात की वा एक मोठा एखादा सण असेल की ज्या काळामध्ये गुन्हेगारी वाढण्याची शक्यता आहे अशा वेळेला काही की एक म्हणजे सांगितलं जातं किंवा प्रिव्हेंटिव्ह

0: इन्स्पेक्शन एवढे घ्या, एवढे गुन्हेगारांचे म्हणजे सर्च करा, एवढे गुन्हेगार जे असतील त्यांना पकडून त्यांच्यावर रितसर कारवाई करा की जेणेकरून गुन्ह्याला आळा बसेल किंवा गुन्ह्यास प्रतिबंध होईल. अशा प्रतिबंध कारवाईला टार्गेट केलं जाऊ शकतं आणि त्यामुळं गुन्ह्याला प्रतिबंध होऊ शकतो.
1: एकूण तुमच्या काळामध्ये असलेली गुन्हेगारांची संख्या, वाढती लोकसंख्या आणि त्यामुळं कमी जास्त होणारी गुन्हेगारांची संख्या, ह्याचं प्रमाण एकूण

0: वाढलेले आहेत. साहजिकही गुन्हा झाला की गुन्हेगार वाढलेलेच आहेत. आणि त्यामुळं होतंय काय की पोलिसांच्यावर कामाचा ताण फार येतो. त्यामुळं गुन्हेगारी ही पूर्वीपेक्षा आता ही गुन्हेगारी डिजिटल झालेली आहे. त्यामुळं माझ्या मते नागरिकांनी आता आपणच आपली स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. पोलीससुद्धा प्रत्येक ठिकाणी कसे येऊ शकतील, कारण आत्ताच्या काळामध्ये प्रत्येकाला गरज प्रत्येक ठिकाणी पावलोपावली पोलिसाची आहे, पण तेवढे पोलीस आता उपलब्ध होऊ शकत नाहीत.
1: मग हे सगळं करत असताना नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे, काय कसा व्यवहार असला पाहिजे, कसं वागलं पाहिजे, असं तुमचं मत आहे की जेणेकरून पोलिसांचा भार हलका होऊ शकेल?
0: नाही, पोलिसांचा भार हलका होण्यासाठी त्यांनी पोलिसांचं वेळोवेळी मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल मार्गदर्शन केव्हा? आता बघा की रस्ते सुरक्षा अभियान हे जानेवारीमध्ये सुरू केलं जातं, तर त्या ठिकाणी किती लोक त्या अभियानाचा फायदा घेतात? पोलीस तसं ते मदत करतात, म्हणजे शाळेमध्ये जाऊन मुलांना ट्रॅफिकचं प्रशिक्षण देतात किंवा सगळं करतात.
1: बरोबर.
0: तरीसुद्धा एवढ्या अडचणीच्या काळामध्ये वेगवेगळे सेल निर्माण केले जातात. महिला सेल आहे किंवा गुन्हेगारीच्या जगतावर नियंत्रण मिळवण्यासाठी जे काही सेल केलेले आहेत, असे भरपूर सेल केलेले आहेत. आणि पोलीससुद्धा आत्ता कामाचा ताण आहे म्हणून त्यांनी काम करणं सोडून दिलंय का? नाही, ते करतातच आहे. नागरिकांनी त्याच्यासाठी स्वतः सतर्क राहिलं पाहिजे की कुठल्याही अपयावर विश्वास ठेवला नाही पाहिजे. की आता बऱ्याच वेळेला आपण बघतो की मी पोलीस आहे बतावणी करून तुमचे दागिने काढून ठेवा, अमकं करा तमकं करा असं सांगतात. अशी व्यक्ती दिसली की त्याच्याकडचं पूर्ण त्या व्यक्तीला पाहिलं पाहिजे की कसं आहे काय नाही, त्याचं वर्णन कसं आहे काय आहे, हे सगळं लक्षात ठेवलं पाहिजे. असं प्रत्येकाने जर लक्षात ठेवलं तर त्यामध्ये त्या गुन्हेगारीला आळा बसण्याची शक्यता आहे. ते पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीससुद्धा त्याच्यावर तपास करू शकतात.
1: अच्छा. आपला हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे, तर त्यांच्या दृष्टीने काही टिप्स म्हणूया आपण, कसं असावं?
0: शक्यतो घरामध्ये आपण एकटं तर राहावं लागतंय. घरामध्ये आपण शेजाऱ्याशी संपर्क सतत असला पाहिजे. बाहेर आपण जाताना आपण समजा बाहेर निघालो असेल तर आपण कुठं चाललोय कुठं नाही हे शेजाऱ्यांना सांगून ठेवलं पाहिजे. घराला आपण व्यवस्थित कुलूप लावलं पाहिजे. जर आपल्याला जमत नसेल तर ज्यावेळेला आपण शेजाऱ्याला सांगतो त्यावेळी शेजारी आपल्याला मदत करतच असतात, पण आपण शेजाऱ्याकडे गेलोच नाही.
1: बरोबर.
0: आपला काय संबंधच नाही. आता ती तर वस्तुस्थिती सगळीकडे आहेच, कारण शेजारच्या फ्लॅटमध्ये जाण्याचा काही प्रश्नसुद्धा येत नाही.
1: खरं आहे.
0: पण ते आता करावं लागेल.
1: थोडं संपर्कात राहणं,
0: संपर्कात राहणं एकमेकाच्या गरजेचं आहे. पैसे काढताना किंवा काय काढताना सुद्धा आपण गडबडीमध्ये काढायचा प्रयत्न करू नये. आपले मागे पुढे कोण आहे हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे.
1: एकूणच या सगळ्या कारकिर्दीमध्ये खाकी वर्दीमध्ये काम करत असताना काय समाधान मिळालं, काय सुटलं आयुष्यामध्ये, काय वाटतं?
0: मी तर परिपूर्ण समाधानी आहे. या की जे एक ध्येय ठरवलं होतं तर ते ध्येय माझं पूर्ण झाले. आणि या कामामध्ये माझे गुरुवर्य की आता जे हयात नाहीत, पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद इनामदार यांच्या हाताखाली मी घडलेलो आहे. त्याचप्रमाणे माझ्या पोलीस यशामध्ये सध्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सध्याचे अप्पर पोलीस अधीक्षक मनोज पाटील, के पी रघुवंशी ते रिटायर झालेले आहेत, या सर्वांनी हे सगळ्यात माझ्या म्हणजे पोलीस खात्यात माझे अत्यंत सन्मानाचे गुरु आहेत. आई वडील यांचा मी ऋणी आहे.
1: एकूण घरच्यांचा पाठिंबा किती होता? कारण बराच वेळ बाहेर राहावं लागत असेल, सणासुदीच्या काळामध्ये बाहेर राहावं लागत असेल, काम ड्युटी पाहावी लागत असेल, तर त्याला घरच्यांचा
0: घरच्यांनी पण मला आई वडील माझे भाऊ वहिनी माझी पत्नी या सर्वांनी पण माझी गैरहजेरी जाणवून दिली नाही.
1: छान. आणि संसार पुढे नेलेला आहे.
0: हो हो.
1: छान. खरं तर पोलीस हा शब्द उच्चारला की सामान्य जनांच्या मनामध्ये धडकी भरते, त्या पोलिसांनी

0: माणूस म्हणून केलेलं जे काम असतं, नोकरी करत असताना समाजाप्रती आपलं जे काही उत्तरदायित्व निभावणं असतं, याला आज तुम्ही शब्दरूप दिलं. आपण आलात, हे सगळं तुमचं काम उलगडून दाखवलं, वेळात वेळ काढून श्रोत्यांशी संवाद साधलात, त्याबद्दल मी आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे आपल्याला धन्यवाद देतो.
1: आपल्या सर्वांचे धन्यवाद.

0: श्रोतेहो, आपण ऐकत होतात अमृत कलश हा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात आपण ऐकलं माझी पोलीस दलातील सेवा या संदर्भात श्री यशवंत मतकर यांची मुलाखत. सूत्रनिवेदन होतं अजय गिजरे यांचं. अमृत कलश हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोतेव, आपण आहात आमच्या सोबत 103.1 मेगाहर्ट्झवर. ऐकत आहात आपली मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी. सकाळचे 9:55 झाली आहेत.
1: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
2: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये.
1: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: आरोग्य करिअर नोकरी व्यवसाय विवाह वास्तू आर्थिक सुबत्ता याबाबतच्या शास्त्रोक्त मार्गदर्शनासाठी संपर्क करा प्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ ज्योतिषाचार्य डॉक्टर निलेश बी कुलकर्णी यांना. संपर्क 860-001-4191 8600-141-91.
2: श्री तीर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनेश्वर देवस्थान सोळशी इथं दिनांक 15 आणि 16 मे 2026 रोजी श्री शनेश्वर जन्मोत्सव आणि शनि अमावस्या निमित्त 52 पात्री रुद्राभिषेक पालखी सोहळा महाआरती महाप्रसाद शनेश्वर कृतज्ञता धर्मरक्षा पुरस्कार आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन.
3: आपण आपल्या परिवारासह अवश्य उपस्थित राहा.
2: श्री तीर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनेश्वर देवस्थान सोळशी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा.
4: कॉफी चहाचा पहिला घोट सोबत बिस्किट खारी टोस्ट

नमस्कार श्रोते हो, आपण आमचे विविधरंगी कार्यक्रम नेहमीच ऐकत असता. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीद्वारे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपणारी तुमची आमची आकाशवाणी. श्रोते हो, तुमचा विश्वास, तुमचं प्रेम आणि तुमच्या प्रतिक्रिया यामुळेच सतत काहीतरी नवीन आणि सकस श्रोत्यांना देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. मग आमचे असे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात? तुम्हाला आवडतात का? आपल्याला आवडलेल्या आणि आपल्याला न आवडलेल्या कार्यक्रमांविषयी आम्हाला जरूर कळवा आमच्या या ईमेलवर. आमचा ईमेल आहे satarakisan@gmail.com. श्रोते हो, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. तुमच्या प्रतिक्रियांमुळेच नवीन कार्यक्रम करण्याचा उत्साह आणि बळ आम्हाला मिळतं. आमचा ईमेल लिहून घ्या, satarakisan. स्पेलिंग आहे SATARAKISAN@gmail.com. तेव्हा आपल्या ईमेलची, आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय.

0: श्रोते आपण आहात आमच्या सोबत 103.1 MHz वर ऐकत आहात आपली मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी. सकाळचे 10 वाजले आहेत. आता ऐकणार आहोत वेदांत हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, वेदांत हेल्थकेअर सेंटर प्रस्तुत सांधेदुखी बद्दल सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेदांत हेल्थकेअर सेंटरचे ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर अमोल ढवळे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
3: नमस्ते.
2: आपले पेशंट आहेत मधुकर चव्हाण, त्यांचा अभिप्राय ऐकूयात आणि मग त्यांच्याबद्दल बोलूयात. नमस्कार चव्हाण सर.
4: नमस्कार. नमस्कार.
2: वेदांत हेल्थकेअर सेंटर मध्ये तुमची सर्जरी झाली होती, कशाची सर्जरी झाली?
4: माझ्या उजव्या पायाचा गुडघा आहे ना, तो बाद झाला होता, त्यामुळे तो दुसरा बदलून त्यांनी हे केलेलं आहे माझं.
2: अच्छा, संपूर्ण नी रिप्लेसमेंट झालेली आहे. रोबोटिक नी केलीये? अरे वा, बर. साधारण किती वर्षांपासून त्रास होत होता तुम्हाला?
4: 2011 पासून कामावर होतो, तेव्हापासून होत होता, जाणवत होता.
2: बर, बापरे, म्हणजे तुम्ही इतके वर्ष थांबलात गुडघे
4: दुखत? मी ढकलत गेलो.
2: कारण काय यामागचं सर?
4: मला भीती वाटत होती, डॉक्टर काहीतरी करतील आणि नको ते उद्योग होतील आपल्या पायाला परत, असं या दृष्टिकोनात मी जरा घाबरत होतो.
2: मग आता गुडघ्याची पूर्णपणे रिप्लेसमेंट झाल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय? जो आधीचा त्रास होता तो सगळा कमी झाला?
4: एकदम एकदम 95% गेलेला आहे पूर्ण. मला 4 ऑपरेशन ते डॉक्टरकडे मी केली, डॉक्टरांचा विश्वास पण पटला मला की खरोखरच हे डॉक्टर चांगले आहेत, त्यामुळे मी दुसरीकडे कुठे. मला बरीच लोक सांगत होती पुण्यामध्ये जा, ह्याच्यामध्ये जा. मी बोललो कुठेही जाणार नाही. मी बोललो केलं तर ढवळेंकडेच करणार, कारण मला त्याचा 4 लोकांचा माझ्या घरातल्या लोकांचा अनुभव आहे.
2: बर बर,
4: अनुभवाच्या पोटीच आपण हे करतो ना सगळ्या गोष्टी.
2: अगदी अगदी अगदी खरं बोललात तुम्ही. तुम्हाला तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी, निरोगी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्ही जो अभिप्राय दिलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद चव्हाण सर.
4: थँक्यू सर.
2: श्रोते हो, सांधेदुखी त्यासंबंधित कोणतेही आजार, त्यावरील उपचार किंवा रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर अमोल ढवळे यांच्या वेदांत हेल्थकेअर सेंटरला सातारा इथे. संपर्क: 95185-68006, 95185-68006, 9518568006. डॉक्टर अमोल ढवळे सर, चव्हाण सरांचा हा अभिप्राय आपण ऐकला आणि किती पराकोटीची भीती असते लोकांच्या मनात की 2011 पासून त्यांचा गुडघा दुखत होता आणि आतापर्यंत त्यांनी त्या दुखणं अंगावर काढलं होतं फक्त भीती पोटी. काय सांगाल तुम्ही याबद्दल?
5: नाही, मी त्यांना बऱ्याच, मला आठवतंय फार वर्षांपूर्वी मी त्यांना शस्त्रक्रियेची गरज आहे असं सांगितलं. ते एका पाठोपाठ एक स्वतःच्या घरातले पेशंट आणत गेले. दरवेळेस निघत्या वेळेस ते मला विचारायचे ह्याच काय करायचं. मी दरवेळेस त्यांना सांगायचो की आता ऑपरेशन करायला पाहिजे, पण ते आज बघू बघू करत त्यांनी बरेच वर्ष हे लांबवलं. पण हे नेहमी फायद्याचं नसतं, याने उलट तोटाच होतो. आपण जेवढं ही ऑपरेशन पुढे ढकलतो जेव्हा योग्य वेळ आली आहे तेव्हा करणं हे जास्त गरजेचं असतं, पण जेव्हा ते आपण टाळत राहतो त्याचे दुष्परिणाम कसे होतात की आपण दुखणं सोसतो, त्याच्यामुळे आपलं चालणं फिरणं कमी होतं, हाडं ऑस्टिओपोरोटिक व्हायला लागतात, आपण पेन सहन करू शकत नाही, त्यामुळे कुठल्या ना कुठल्या स्वरूपात पेन किलर कंझ्युम केल्या जातात. आपलं लाईफ आपण टू द मॅक्स एन्जॉय नाही करत, काही लग्न मिस होतात, काही कार्यक्रम मिस होतात, अशा मग आपण बऱ्याच गोष्टी मिस करतो.
2: सोशल लाईफ आपलं थोडंसं अफेक्ट होतं
5: आणि या सगळ्याचा परिणाम आपल्या हेल्थवर होतो. त्यामुळे योग्य वेळी करणं हे पेशंटच्या दृष्टीनं अतिशय हितकारक असतं.
2: नक्कीच.
5: हा, थोडी चौकशी

0: करावी या शस्त्रक्रियेची, पण एवढी 11 वर्ष वगैरे नको
1: वाट बघायला लागू नये. अगदी खरंय. तेव्हा श्रोते हो, सांधेदुखीबद्दल तुमच्याही मनात,
0: माझे फार लाडके पेशंट आहेत ते, बऱ्याच वर्ष येत आहेत त्यामुळे छान ओळख झाली आहे. त्यांच्या घरातलेही एवढे पेशंट झालेत. मलाही आताच कळलं की ते एवढे लांबवत लांबवत गेले, हे आता माझ्याही लक्षात आलं नाही एवढ्या दिवसांमध्ये.
1: अच्छा. तेव्हा श्रोते हो, तुम्ही सुद्धा कुठलंही दुखणं लांबणीवर न टाकता, अंगावर न काढता, लवकरात लवकर त्यावरती ट्रीटमेंट घ्या, तरच तुम्ही तुमच्या जीवनाचा आनंद उपभोगू शकता. आणि त्यासाठी सांधेदुखी, त्यासंबंधित कोणतेही आजार, त्यावरील उपचार किंवा रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रियेसंदर्भात अधिक माहिती हवी असेल तर जरूर संपर्क करा डॉक्टर अमोल ढवळे यांच्या वेदांत हेल्थ केअर सेंटरला. संपर्क 95185-68006, 95185-68006, 9518568006. पुन्हा भेटूयात वेदांत हेल्थ केअर सेंटर प्रस्तुत सांधेदुखीबद्दल सर्व काही या कार्यक्रमात डॉक्टर अमोल ढवळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्ते.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: वेदांत हॉस्पिटल हा ग्रहकेंद्रित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. सकाळचे 10:05 झाली आहेत. आता ऐकणार आहोत आणखीन एक ग्रहकेंद्रित कार्यक्रम, श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: श्रोते हो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार याविषयीची माहिती देत असतात. गेल्या काही भागांमध्ये आपण सर्दीमुळे डोळ्यांवर काय परिणाम होतो आणि त्यावर आयुर्वेदामध्ये काय उपचार आहे त्याची माहिती घेतली होती. आज आपण वेगळ्या विषयावरची माहिती डॉक्टर गडदे यांच्याकडून घेणार आहोत. नमस्कार डॉक्टर गडदे, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
6: नमस्कार मॅडम.
5: डॉक्टर, या भागामध्ये आपण रक्तस्त्राव होतो आणि त्यामुळे डोळ्यांवर परिणाम होतो आणि त्यावर मग आयुर्वेदामध्ये काय उपचार आहेत या विषयावर बोलणार आहोत. तर सर्वात प्रथम रक्तस्त्राव होतो म्हणजे नेमकं काय होतं?
6: खरं तर डोळ्यात रक्तस्राव दोन पद्धतीनं होत असतो. एक पडद्यावरती रक्तस्राव होणं, आतला पडदा जो आहे तो, आणि दुसरं डोळ्याच्या बाहेर म्हणजे जो पांढरा काळा बुबुळा आणि पांढरा बुबुळा आहे त्या पांढऱ्या बुबुळावरती रक्तस्राव आहे होणं, त्याला सब कंजंक्टायव्हल हेमरेज म्हणतात.
5: बरोबर.
6: मग हे होतं कशामुळं? आधी आपण बाहेरच्या जो कंजंक्टायव्हल हेमरेज म्हणतो त्याच्या संदर्भात बोलूयात. मुळात आता खरं उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपण घुणा फुटणं हा प्रकार बघितलेला असतो, म्हणजे उन्हाळ्यात बऱ्याच लोकांचं नाकातनं रक्त येतं, त्याला आयुर्वेदानुसार रक्तपित्त म्हटलं जातं. ज्यावेळेला रक्तात उष्णता वाढते, कोठ्यात उष्णता वाढते, पोट साफ नाही आणि कोठ्यात उष्णता वाढली, जिरलेलं आम्लपित्त असेल, काहींना ओकाऱ्या काढायची सवय असतील, काहींना सतत अँटॅसिड घ्यायची सवय असेल, काहींना मोठे आजार म्हणजे किडनीशी संबंधित आजार पण आहे, डायलिसिस सारखं होत असेल, म्हणजे डायलिसिस चालू असेल कंटिन्युअस, किंवा लिव्हर सिरोसिस किंवा लिव्हरशी संबंधित मोठी आजारपण असतील आणि त्याचे औषध उपचार चालू असतील, किंवा टीबी सारखे विकार आहेत, किंवा मोठ्या कोणत्याही इतर शारीरिक व्याधींचे स्टेरॉइड किंवा तत्सम मोठे अँटीबायोटिक किंवा तत्सम मोठी स्ट्रॉंग औषध चालू असतील आणि रक्तात विष तयार होत असतील, किंवा गोवर, कांजण्या, टायफॉइड, कावीळ, मलेरिया, निमोनिया, डेंग्यू यासारखे आजारपण होऊन गेलेत पण त्यांची ट्रीटमेंट प्रॉपर वेने झाली नसेल आणि रक्तात विष वाढलेले असतील आणि साक्षात उन्हाळ्यात उष्णता वाढली असेल, ह्या कोणत्याही कारणानं ज्यावेळेला रक्तात उष्णता वाढायला लागते त्यावेळेला सब कंजंक्टायव्हल हेमरेज व्हायला लागतं आणि त्याचा परिणाम आपल्याला डोळ्याला होताना दिसत असतो.
5: बरोबर आहे. हा नेमका रक्तस्राव डोळ्यात कसा होतो याविषयीची अधिक माहिती जाणून घेऊया एका ब्रेक नंतर.
7: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9822551 6199.
5: तर डॉक्टर, आता तुम्ही डोळ्यात होणाऱ्या रक्तस्रावाविषयी सांगत होतात, म्हणजे तो कुठून कुठून सुद्धा होऊ शकतो?
6: अगदी बरोबर, जसे आता बाहेरच्या बाबतीत सांगितलं, हे बऱ्याच लोकांना हे फ्रिक्वेंटली हेमरेज होतं आणि मग नंतर मात्र त्याचा परिणाम आपल्याला मागच्या पडद्यावरती होताना दिसत असतो, मग त्याचा पडद्यावरती परिणाम होतो आणि पडद्यावरती त्याचा रक्तस्राव व्हायला लागतो. हीच कारणं खरं तर जवळपास अशीच असतात. गोवर कांजण्या आहे, टायफॉइड आहे, कावीळ आहे, मलेरिया आहे, न्युमोनिया आहे, डेंग्यू आहे. मी आजारांची नावं का सांगतोय? ही आजार

0: जे बघतोय ह्याच्यात पहिल्यांदा होतं काय, पेशंट घाबरतो आणि आधुनिक शास्त्राचे औषध घेतो. आधुनिक शास्त्राचे औषध घ्यायला अजिबातच नकार नाही, ती इमर्जन्सी घ्यायलाही हरकत नाही, पण त्या आजाराचं मूळ निदान त्याच्यात किंवा त्या आजारासाठी जे आधुनिक शास्त्राचे औषध घेतली जातात त्याचा शरीरावर काय परिणाम होतोय हे बघणंही तितकंच गरजेचं आहे. मी त्यासाठी दरवेळेला काविळीचं उदाहरण देत असतो. काविळ ही आधुनिक शास्त्रापेक्षा आयुर्वेदिक औषधांना ती फास्ट आणि चांगली बरी होती, हा पहिला मुद्दा. दुसरा, आयुर्वेदानुसार मात्र जरी कावीळ बरी झाली, जरी रिपोर्ट बरा आला, तरी वर्षभर त्याची पथ्यपालन हे सांगितलं जातं. कारण मूळ कावीळ हा लिव्हर डॅमेज करणारा विकार आहे. जर कावीळ बसली, जर कावीळ बरी जरी झाली तरी त्याचं लिव्हर फंक्शन नॉर्मल व्हायला वर्षभर तरी जातं.
1: बरोबर.
0: एकदा कावीळ झाल्यानंतर तेलकट तुपकट खाणं, बाहेरचं खाणं, नॉनव्हेज खाणं, ड्रिंक व्यसना देण्यात असेल म्हणजे ड्रिंक घेणं वगैरे असेल, लिव्हर खराब करतील अशी कोणतीही गोष्ट वर्षभर तरी करू नये असं पथ्य आपण आयुर्वेदिक लोक देतो. ह्याचं कारण काय, तर लिव्हरची क्षमता एवढी कमी होते, एवढं सात्विक खाऊन ते रिसेट व्हायला वर्षभर तरी जातं. त्याच्या अगोदर तर तुम्ही खायला लागला तर तुम्हाला लगेच लक्षणं दिसतील अशातला भाग नाही, पण मग मात्र तुमचं लिव्हरचं फंक्शन कमी होतं. लिव्हरचं फंक्शन कमी झालं की रक्ताची क्वालिटी जी आहे, गुणवत्ता आहे ती चांगली राहत नाही, आणि मग शरीरावरती मग गॉलस्टोन होणं, सांध्यांचे विकार होणं, त्वचा विकार होणं, केस पांढरे होणं, केस गळणं, डोळ्यात सतत लाल राहायला लागणं, डोळ्यात रक्तस्राव व्हायला लागणं, डोळे सतत दुखणं, कारण नसताना पडद्याला सूज यायला लागणं, कारण नसताना नसाला सूज यायला लागणं, अशी वेगवेगळी लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. आणि मग आयुर्वेदिक वैद्याकडे गेल्यावर निदान होतं की अरे याला आधी काय वेळ झालं, त्यानंतर यांना पथ्य पाळले नाही म्हणून त्याचा परिणाम आपल्याला आता डोळ्यावर दिसतोय.
1: अरे बापरे. म्हणजे काविळ हे सुद्धा एक डोळ्यामध्ये रक्तस्राव होण्याचं कारण असू शकतं. आणखीही काही कारण जाणून घेऊया आपण एका ब्रेक नंतर.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9822561599, 9822561699.
1: तर मग डोळ्यात रक्तस्रावाला अजून काय कारण आहेत?
0: जसं मी आता काविळीचं सांगितलं, हे मूळ कारण जसं सांगतोय, मुळात काय होतं की त्या आजाराचीच आयुर्वेदात एखादा आजार झाला तर तो समूळ बरा करणं आणि परत त्याचा शक्यतो उद्भव होऊ न देणं ही ट्रीटमेंटची पद्धत आहे. म्हणजे ह्याच्यात काय होतं, शमनचिकित्सा, पोटातले औषध द्यायची ज्याच्यामुळे तो विकार आलाय ते दोष त्या पोटातल्या औषधानं काढून टाकायचे, एका बाजूला गरज असेल तर शुद्धी चिकित्सा करायची, मोठ्या प्रमाणात दोष असेल तर वमन विरेचन बस्ती करायची, मग त्यातला जो विकार कोणताही त्यानुसार मग वमन विरेचन की बसते हे ठरवून त्यानुसार करायचं. ते न डोळ्यावरती परिणाम झाला, डोळ्याची पंचकर्म करायची, ही तिची विवेकशित पद्धत आहे. त्या त्या वेळेला ते केलं गेलं तर मग तिचे दुष्परिणाम लॉंग टर्म होत नाहीत. पण आता जीवनच आपलं आयुष्यच आपण एवढं फास्ट करून दिनचर्या करून ठेवली, आपल्याला सगळी इन्स्टंट पाहिजे. ताप सकाळी 7 आला की मग तो आपल्याला कामाला जायच्या अगोदर आपण ओके असणं अपेक्षित आहे. मग आपण आधुनिक शास्त्राला प्रेफर करतो आणि ते पटकन रिझल्ट देतं, पण त्याचं भविष्यात मात्र दूरगामी किंवा लॉंग टर्म परिणाम दिसायला लागतात. त्यामुळं आधुनिक शास्त्राची औषधं घ्यायला हरकत नाही, पण जो मूळ विकार मोठा आहे त्याची मूळ चिकित्सा आयुर्वेदाच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. गोवर, कांजण्या, टायफॉइड हे जे आजारांची लिस्ट सांगतोय त्याची जी ट्रीटमेंट केली गेली असेल बरं झाले, पण रक्तातली पूर्ती गेलीत की नाही हे वैद्यांकडे जाऊन चेक करून मग ठरवायला पाहिजे. जर गेला नसेल तर त्या आजाराची जर ट्रीटमेंट केली गेली तर रक्तात मग विषय वाढणार नाहीत, रक्ताची क्वालिटी खराब होणार नाही आणि मग आपल्याला डोळ्याला त्रास होताना तसा दिसत
1: होणार नाही.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9822561699, 9822561699.
0: जसं आता मग सांगितलं की बाहेर जो रक्तस्राव होतो त्याला सबकंजंक्टिव्हल हेमरेज म्हणतात, तसंच तो पडद्यावरती होतो. पडद्यावरती होताना मग ज्या वेळेला पडद्यावरती होतो त्यावेळेला जसं मी आता कारण सांगितली ह्या गोष्टींचा विचारच केला जात नाही. पडद्यावरती रक्तस्राव झालं की लोकांच्या डोक्यात दोनच गोष्टी येतात, एक तर हायपर

0: टेन्शन असेल, उच्च रक्तदाब असेल किंवा मधुमेह असेल, ह्याच्याशिवाय डोळ्यात रक्तस्राव होतो हे लोकांना माहीत नसतं. डोळ्यात रक्तस्राव व्हायची कारणं खूप आहेत. डोळ्यात रक्तस्राव जर रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या झाल्या, जसं हृदयांमध्ये गुठळ्या होतात तसं डोळ्याच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होतात आणि त्यानेही रक्तस्राव होतो हे लोकांना माहितीच नाही, ते तपासण्यांमधनं लक्षात येतं. त्यामुळे योग्य वेळी त्याची ट्रीटमेंट करणं गरजेची असते.
1: बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात डोळ्यामध्ये रक्तस्राव व्हायला कोणते कोणते विकारही कारणीभूत आहेत आणि तो कशामुळे होतो याची काही कारणं तुम्ही डॉक्टर सांगितलेत.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9822561699.
1: पण याच विषयाची माहिती आपण अधिक जाणून घेऊया पुढच्या कार्यक्रमामध्ये. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते, सकाळचे 10:15 आणि 37 सेकंद झाली आहेत.

0: 17 मजली।
1: हो 17 मजली। कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड, शाहू स्टेडियम, सातारा। बुकिंग साठी संपर्क 90118 90118।
2: ओळख 17 मजली।
3: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
4: बोला।
3: हे KYC अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
4: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत KYC अपडेट करायला हवं।
3: पण हे होईल कसं?
4: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या।
3: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
4: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता।
3: बस समजलं।
4: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा।
7: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
8: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
7: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न।
8: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 866-91-676-72।
9: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
10: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
9: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
10: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत।
9: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC, सातारा।

आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र 103.1 मेगाहर्ट्झवर. श्रोते, आजच्या 11:30 वाजून प्रसारित होणारा हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ऐकणार आहोत

0: श्रोतेहो, आत्ता आपण ज्या गीतांची झलक ऐकली या सगळ्या गीतांमध्ये एका गोष्टीचं साम्य आहे, ते काय हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा आपली मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी 103.1 MHz वर. आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. सकाळचे 10:25 होत आहेत.
1: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड OCM विमलचे ब्रँडेड सूटिंग
2: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
1: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
2: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
3: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
2: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
3: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
2: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
3: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
2: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
3: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185-68006.
4: संकल्प ऊर्जा बचतीचा सन्मित्र सोलर, सन्मित्र सोलर.
3: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर, 98-81-38-71-14, 98-81-38-71-14. यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
2: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
3: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

श्रोते हो आपण आहात आमच्यासोबत 103.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आपण ऐकत आहात आपली मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी. रसिकांची सुरेल सोबत सकाळचे 10:30 झाली आहेत. आता आनंद घेणार आहोत सुमधुर भावगीतांचा कार्यक्रम घेऊन आलो आहोत सुगम संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला घेणार आहोत पद्मजा फेणानी जोळेकर यांना.

0: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.

0: मार्ग धरू।
1: श्री शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालय कोडोली सातारा, डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक मशीनद्वारे खात्रीशीर उपचार, अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टर, फेको मशीनद्वारे मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तपासणी फी फक्त 50 रुपये, पत्ता रहमतपूर रोड कॅनॉल चौक कोडोली सातारा, मोबाईल 755-871-2205, 755-871-2205।
2: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची, 1-1 ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची, म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची।
3: भस्वडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा।

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: रोज रोज हवे हवे,
2: ताजे ताजे, नवे नवे,
1: हेल्दी बाइट, हैप्पी लाइफ, रुचि एम्ब्रोसिया।
3: एम्ब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने।
4: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी।
5: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस।

0: आशा भोसले यांच्या स्वरातील शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. श्रोते हो, सुगम संगीताचा आनंद आपण घेत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत.
1: मंदार ट्रेडर्स, वेल्डिंग मशीन्स, कट ऑफ मशीन, ग्राइंडर्स, ड्रिल मशीन, गॅस कटर, रेग्युलेटर्स, प्रेशर गेजेस, वेल्डिंग केबल, वेल्डिंग वायर स्पूल, लेजर डिस्टन्स मेजर्स, मॅग्नेटिक ट्राय स्क्वेअर, प्रेस डिझाईन, फिटिंग्स, वेल्डिंग हेड स्क्रीन, लेदर ऍपरन, सेफ्टी शूज, कलर स्प्रे, चेन पुली ब्लॉक, असे बरेच काही.
2: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर वन आणि ऑल ऍट वन. H39 जुनी MIDC सातारा 98 22 801 804.
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
4: संपर्क 84 08 92 93 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
3: नियम आणि अटी लागू.
5: रांगोळे शेगडी फेस्टिवल, ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या.
6: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
5: मेसर्स आभा आंदोबा रांगोळे सिटी पोस्टा समोर सातारा.
7: येवा, मोहित्यांचं फिश पॉइंट आपलोच असा. सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली, चव मात्र सोल कोकणी बांधलेली.
6: ऍट मोहितेज फिश पॉइंट, विलासपूर सातारा.
7: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचा मजो.

0: अशाच खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर, अधिक मासाचे आहेर घर,
1: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
0: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा।
2: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय, मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा।
3: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
2: पूर्ण 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव, म्हणजे स्ट्रॉंग करिअरची खात्री।
4: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग तसंच GNM आणि ANM चे ही पर्याय उपलब्ध। प्रवेश सुरू, कॉल करा 90 96 05 93 15 किंवा 99 75 86 70 99 वर।
0: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा, 90 21 28 45 70।
5: अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
0: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस।
5: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज,
0: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत।
5: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार।
0: एक नंबर आर्थिक नियोजनासाठी 73 87 88 12 79 73 87 88 12 79।
1: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स, बॅलन्स्ड पोर्टफोलिओ, अर्थपूर्ण प्रशिक्षण।
0: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, साखरगड प्राईड, NH 48, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा। खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर, अधिक मासाचे आहेर घर,
1: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
0: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा।

0: वैशाली माडे या निघालेलं मेधा आठवले यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं ओंकार घैसास यांचं. श्रोते हो, सुगम संगीताचा आनंद आपण घेत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत.
1: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपतीवाडी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
2: ज्येष्ठ क्रीडा संघटक, क्रीडा महर्षी, माननीय पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ सातारा यांच्या सहकार्यानं राष्ट्रीय हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा 2026 दिनांक 14-17 मे, स्थळ शाहू स्टेडियम सातारा, वेळ 7-10 आणि 5-10, प्रवेश विनामूल्य. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरुष आणि महिला मल्लांच्या नेत्रदीपक कुस्त्यांचा आनंद घ्या. हजारोंच्या संख्येनं उपस्थित रहा. आयोजक दीपक साहेबराव पवार.
3: श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा. सर्व प्रकारच्या सोनोग्राफी तसेच अनोमली स्कॅन, एटी स्कॅन, कलर डॉपलर, स्तनांची, डोळ्यांची, थायरॉइड, नेक, न्यूरो सोनोग्राफीची उत्तम सेवा. 14 वर्षांपासून अविरत, अचूक आणि विश्वसनीय आरोग्य सेवेची अखंडित सेवा. श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा.
4: अधिक मासाच्या तयारीसाठी तयार श्री वर्धमान ज्वेलर्स NX. चांदीची जोडवी, पैंजण, तांब्या भांड, ताटवाटी, चेन, अंगठी, ब्रेसलेट, असं 101 अधिक मासाचं चांदीचं वाण. वाणाच्या खरेदीवर हमखास भेट वस्तू.
5: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा.

0: दिवस आहे. मी आज सोनीच्या वेळी पोटुशी होते ना, तेव्हा त्यांनी माझ्यासाठी घरी अशी ड्रायफ्रूट बर्फी बनवली होती. लई माया करतात आमच्यावर. आता त्यांच्यासाठी आपल्याच दुकानात घेऊ का ग बर्फी?
1: अगं घे की, एवढी अस्सल दर्जेदार मालापासून केलेली बर्फी दुसरीकडे कुठं मिळणार आहे? आपली राजपुरोहितची चवच भारी आहे.
0: वय ग, आपल्याला बी अनुभव आहेच की.

0: त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण युपीआय किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी. म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बरं.
0: त्यामुळे साधारण

0: त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण युपीआय किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी. म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बरं.
0: त्यामुळे साधारण

0: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
2: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही. वनिता मंडळ.

मध्यम लहरी 537.6 मीटर 558 किलोहर्ट्सवर श्रोतेहो आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर काही क्षणातच आपण ऐकू शकाल बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला राज्य सरकारचं प्राधान्य. राज्यातल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक असलेली नंबर प्लेट 1 जुलैपासून अनिवार्य. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार. आणि नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमधून निवृत्त प्राध्यापकाला अटक. पुण्यातूनही दोघे अटकेत. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे. ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल. साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतीवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे. मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला शासकीय उपाहारगृह अंगणवाडी रुग्णालय आणि वसतिगृहांमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. यासाठी मेन्यूतही बदल केला जाणार आहे. काटकसर आणि इंधन बचतीसाठी सरकारनं काल प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात हे आदेश नमूद आहेत. कोणत्याही कारणांसाठी बाईक रॅली वाहनांच्या मिरवणुकांना पोलिसांनी परवानगी देऊ नये असे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. याविषयी मुख्यमंत्री म्हणाले,
1: आम्ही आता आमचे कॉन्वॉय देखील सगळ्यांचे कमी केलेले आहेत. सगळ्यांचे जे काही परदेश प्रवास आहेत ते देखील आम्ही आता सगळ्यांचे रद्द केलेले आहेत. आम्ही पुढचे 6 महिने मोठे आयोजन शासनाच्या वतीनं हे करणार नाही आहोत.
0: मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये रेस्टॉरंट आणि हॉटेलांमध्ये पीएनजीचा वापर बंधनकारक केला आहे. तसंच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतल्या दुबार नोंदी काढण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत. गैरशेती वापरासाठी युरियाचा गैरवापर रोखण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत. खतांचा तर्कसंगत वापर करण्यासाठी कृषी विभागानं माती परीक्षणाची मोहीम राबवावी असंही या परिपत्रकात नमूद आहे. शासकीय जाहिरातींसाठी अनावश्यक खर्च टाळावा तसंच सजावटीचे दिवे फ्लेक्स बॅनर यांचा कमीत कमी वापर करावा. डिजिटल फ्लेक्ससाठी जनरेटर वापरू नये असंही सरकारनं म्हटलं आहे. सर्व प्रशासकीय विभागांनी 6 महिन्यांसाठी सल्लागारांची नियुक्ती करू नये असे निर्देशही या परिपत्रकात नमूद आहेत. पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. यानुसार 6 मोठ्या प्रकल्पातून प्रायोगिक तत्वावर गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्यात येणार असून हा गाळ शेतकऱ्यांना वाटण्यात येणार आहे. यामुळे धरणातला पाणीसाठा वाढेल, शिवाय शेतकऱ्यांना सुपीक गाळ उपलब्ध होईल. हा गाळ शेतकऱ्यांना विनामूल्य उपलब्ध करून दिला जाणार असून त्यांना केवळ वाहतुकीचा खर्च करावा लागणार आहे. वय शैक्षणिक पात्रता अनुभव परीक्षेला बसण्याची संधीची सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांची नियुक्ती आता राखीव प्रवर्गातच होणार असून त्यांना खुल्या प्रवर्गातल्या जागेवर दावा सांगता येणार नाही असा निर्णय मंत्रिमंडळानं आज घेतला. यामुळे आरक्षणाच्या अंमलबजावणीत पारदर्शकता येईल असं सांगितलं जात आहे. मृद आणि जलसंधारण विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली असून राज्यातल्या 8767 पदांना मान्यता दिली आहे. नाशिक इथल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान संस्थेला दरवर्षी 10 लाख रुपये अनुदान देण्यासह इतर निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले. राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि एएम इंटेलिजन्स लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात आज 1,14,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार झाला. या प्रकल्पामुळे उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात कुशल आणि निमकुशल अशा 8,000 तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. राज्यातल्या वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी येत्या 1 जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवणं अनिवार्य असून त्यासाठी राज्य सरकारनं वाहनधारकांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या नियमाचं उल्लंघन केल्यास 1,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या

देशानं राज्य सरकारनं 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवणं अनिवार्य केलं आहे. राज्य सरकारनं विदर्भातल्या 550 किलोमीटरच्या महामार्गांना आज मंजुरी दिली. नागपूर गोंदिया, भंडारा गडचिरोली, नागपूर चंद्रपूर आणि नवेगाव मोरे, कोनसारी ते सुरजागड असे हे द्रुतगती मार्ग आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत डिसेंबर 2028 पर्यंत हे महामार्ग पूर्ण करण्याचं नियोजन आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात मतदार यादीच्या SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,44,413 मतदारांची नोंद आहे. जनगणना प्रगणक म्हणून नियुक्त केलेल्या धुळे इथल्या 3 शिक्षिका जनगणनेच्या प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी लातूरमधून एका निवृत्त प्राध्यापकाला अटक केली आहे. PV कुलकर्णी लातूरच्या दयानंद महाविद्यालयात कार्यरत होते. नीट परीक्षेचा रसायनशास्त्राचा पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत ते सहभागी होते. CBI ही अटक केली आहे. या प्रकरणी पुण्यातून एका महिला आणि एका विद्यार्थ्याला अटक झाली आहे. नीटच्या पेपरची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्याला शोधणं, त्याच्याकडून पैसे घेणं आणि त्याला पेपर विकणाऱ्या दलालापर्यंत पोहोचवणं ही कामं हे दोघे करत असल्याचा त्यांच्यावर संशय आहे. देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार तेजी दिसून आली. दूरसंचार, औषधी आणि खासगी बँकांच्या समभागांमध्ये खरेदी झाल्यानं ही तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 790 अंकांची वाढ झाली आणि तो 75,399 अंकांवर बंद झाला. निफ्टीही 277 अंकांची वाढ नोंदवत 23,690 अंकांवर बंद झाला. रुपयाची कमजोरी थांबवण्यासाठी सरकारनं योजलेल्या काही उपाययोजनांमुळेही बाजारात तेजी दिसून आली. दरम्यान महानगर गॅसनं मुंबईत CNGचे दर 2 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून नवीन दर लागू झाले असून 1 किलो CNGसाठी आता 84 रुपये मोजावे लागतील. PNGच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. या मार्गाचा व्यापक पुनर्विकास करण्यात आला असून तो आता पूर्णत्वाच्या जवळ पोहोचला आहे. त्यामुळे आता पंढरपूर वारी ही अधिक सोयीची आणि प्रशस्त होणार आहे असं गडकरी म्हणाले. पालखी महामार्गावरची उर्वरित कामं तात्काळ पूर्ण करण्यात येतील. तसंच रेल्वे प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर वाखरी ते पंढरपूर रस्त्याचं काम तात्काळ पाठपुरावा करून मार्गी लावण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यात आंबा काजू नुकसानाचे पंचनामे करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून कोणताही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी शेतकऱ्यांनी 19 मेपर्यंत आपल्या भागातल्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रं जमा करावीत असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवल्याचं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं आहे. यासंबंधीची जनहित याचिका कुस्तीवीर खाशाबा जाधव फाउंडेशननं दाखल केली आहे. देशातला घाऊक किमतीवर आधारित चलनवाढीचा निर्देशांक एप्रिल अखेर 42 महिन्यातल्या उच्चांकी 8.3% पोहोचला आहे. मार्च महिन्यात हा निर्देशांक 3.88% होता. IPL क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. हिमाचल प्रदेशातल्या धर्मशाला इथं संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होणाऱ्या या सामन्यात

0: मुंबईनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. सीबीआयनं आज अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या एका तक्रारीसंदर्भात मुंबई, गुरुग्राम आणि बंगळुरू या तीन शहरांमधल्या एकूण 7 ठिकाणांवर छापे टाकले. या छाप्यात काही कागदपत्रं जप्त करण्यात आली असून पुढचा तपास सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी पाम तेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला राज्य सरकारचं प्राधान्य. राज्यातल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक असलेली नंबर प्लेट 1 जुलैपासून अनिवार्य. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार. आणि नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमधून निवृत्त प्राध्यापकाला अटक, पुण्यातूनही दोघे अटकेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच एआयआर मराठी ही डीटीएच उपग्रह वाहिनी. आमचे कार्यक्रम न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता आहात. रसिकहो शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक, अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका माणिक वर्मा. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने त्यांच्या काही आठवणी आणि वैशिष्ट्ये उलगडणारी शुभदा दादरकर यांची मुलाखत.
2: आज रत्न माणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता.
1: हसले मनी चांदणे. शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका शनिवारी 16 मे रोजी सकाळी 11 वाजता FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍपवरही.
3: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का? इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा? याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
4: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
3: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
5: श्रोते हो जागतिक कुटुंब दिनानिमित्त संवाद साधूया. डोंबिवली महिला महासंघाच्या संस्थापिका अध्यक्षा CA जयश्री कर्वे यांच्याशी शुक्रवार दिनांक 15 मे रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वर.
1: मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. श्रोते हो आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 7:15 आपण ऐकू शकणार आहात वृत्तविशेष. आणि श्रोते हो संध्याकाळी 7:30 वेळ असणार आहे माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमाची. तेव्हा सुरुवातीला 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू यानंतर काही क्षणातच.

0: घटक शेतीचं उत्पादन शुल्क, शेतीतून शेतकऱ्यांना मिळणारा नफा या सर्व घटकांविषयी ज्येष्ठ कृषीतज्ञ आणि प्राध्यापक डॉक्टर ज्ञानदेव तळुले यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
1: मी उदरचा उल्लेख सुरुवातीला केला की देशभरातील प्रमुख राज्यांमध्ये केंद्र सरकारची किंवा भारताच्या कृषी मंत्रालयाची ही सेंटर्स आहेत. ही 21 राज्यांपेक्षा जास्त राज्यांमध्ये ही सेंटर्स आहेत आणि प्रत्येक राज्यांमध्ये हे पीक कापणीचे प्रयोग केले जातात. हे पीक कापणीचे प्रयोग केल्यानंतर सर्व राज्यांचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, उदाहरणार्थ महाराष्ट्र अधिक आंध्र प्रदेश अधिक कर्नाटका अधिक ह्या सर्व राज्यांचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन प्रति हेक्टर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन डिवायडेड बाय नंबर ऑफ स्टेट किंवा भागीले नंबर ऑफ स्टेट असं काढून सरासरी कॉस्ट प्रति हेक्टर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढलं जातं. त्याच्यानंतर पर हेक्टर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन काढल्यानंतर त्याला यील्ड म्हणजे त्याने उत्पादकतेने भागल्यानंतर तुम्हाला प्रति क्विंटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा प्रति क्विंटल उत्पादन खर्च मिळतो. आणि हा उत्पादन खर्च कसा आहे आता यावेळेस कसं दिलाय सर त्यांनी, याला A2+FL. आता A2 मध्ये कशाचा समावेश होतो, कॉस्ट A2 उत्पादन खर्च A2 ची जी संकल्पना आहे A2+FL. आता A2 मध्ये सर्व पेड आउट कॉस्ट म्हणजे तुम्ही बाहेरचं लेबर, त्याच्यानंतर तुमच्या बाहेरचं बैल वापर, त्याच्यानंतर स्वतःच्या बैलांचा वापर, त्याच्यानंतर मशिनरी लेबर हायर्ड मशिनरी चार्जेस किंवा भाडेने घेतलेला मशिनरी किंवा ट्रॅक्टर हे चार्जेस हे अनेक ह्याच्यामध्ये किती आहेत सर. साधारणपणे पेड आउट कॉस्ट मध्ये कॉस्ट A1 मध्ये 14 आयटम असे आहेत आणि A2 मध्ये हे सगळे 14 आयटम अधिक रेंट पेड ऑन म्हणजे आपण भाडेपट्ट्याने घेतलेल्या जमिनीचा भाडेपट्टा किंवा त्याला दिलेलं रेंट किंवा भाडा आणि याच्यामध्ये A2+FL म्हणजे फॅमिली लेबर इम्प्युटेड व्हॅल्यू ऑफ फॅमिली लेबर म्हणजे घरच्या श्रमिक जे वापर याला आपण A2+FL म्हणतो. याप्रमाणे हे काढलेले कॉस्ट ऑफ कल्टिवेशन पर हेक्टर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन आणि त्याला पर हेक्टर उत्पादकतेने आता राष्ट्रीय सरासरी उत्पादकता जी मिळते त्याने भागल्यानंतर तुम्हाला पर हेक्टर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन मिळतो. म्हणजे पहिल्यांदा प्रति हेक्टर, त्यानंतर उत्पादकतेचा विचार केल्यानंतर तुम्हाला प्रति क्विंटल मिळतं आणि हा A2+FL प्रमाणे +50% त्याच्यामध्ये ऍड करून गव्हर्नमेंटनीही मिनिमम सपोर्ट प्राइसेस या वर्षीच्या खरीप मार्केट सीझन असा म्हटलं जातं त्याला KMS खरीप मार्केट सीझन 2026-27 आणि हे मग कॅबिनेटकडे अप्रुव्हलला पाठवलं जातं आणि कॅबिनेटचं अप्रुव्हल त्याला मिळाल्यानंतर CACP किंवा कॅबिनेट प्रेस नोट मार्फत त्या किमान आधारभूत किमती सर्व देशासाठी पीक निहाय डिक्लेअर केल्या जातात आणि या वर्षीच्या खरीप मार्केट सीझन 26-27 साठी त्या किमती आपल्या समोर आता आहेत.
0: श्रोते हो, किमान आधारभूत किंमत ठरवताना सरकारकडून किती सकारात्मकतेने विचार केला जातो हे आपण ऐकलं. ही किमान आधारभूत किंमत ठरवण्याचा गेल्या काही वर्षांमधला तुलनात्मक अभ्यास, सध्याच्या सरकारनं त्यामध्ये सातत्यानं केलेली वाढ, यामधली राज्यांची जबाबदारी आणि शेतीच्या उत्पादनातल्या इतर काही अडचणी याविषयीही प्राध्यापक डॉ ज्ञानदेव तळुले यांनी विस्तृत विवेचन केलं. ते म्हणाले,
1: MSP दरामध्ये वाढ होत गेली आहे राष्ट्रीय पातळीवर हे सत्य आहे नंबर एक. नंबर दोन, आणि त्या नंबर दोनला सुरुवात करताना परंतु सुरुवात करावी लागेल आपल्याला, कारण इनपुट कॉस्ट सुद्धा ऍग्रीकल्चर सातत्याने वाढत जातात. आता एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला याच्यामध्ये सांगतो, उदाहरणार्थ 2006 मध्ये नरेगाची सुरुवात झाली आणि नरेगाची सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक राज्यामधील रुरल अनस्किल्ड वेजेस आणखी अनस्किल्ड लेबर वेजेस आणि त्याच्यामध्ये कृषी श्रमिकांचा समावेश होतो याच्या रोजंदारीमध्ये प्रचंड वाढ होत गेल्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढला, कारण आपली शेती श्रमप्रधान स्वरूपाची शेती आहे आणि म्हणून लेबर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन महत्वाची त्याच्यात आल्यानंतर हा एक भाग झाला. त्याच्यानंतर बाकीचे जे इनपुट्स आहेत फर्टिलायझर पेस्टिसाइड यांच्या कॉस्ट वाढत गेलेल्या, या सगळ्या गोष्टींचा विचार करता याचा प्रेशर शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर तो अधिक आहे आणि याच्यावर विचार करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. MSP वाढल्या त्याबद्दल वाद नाही, सरकार प्रयत्न करतंय त्याबद्दल वाद नाही, परंतु या गोष्टींचा विचार करणं, उदाहरणार्थ लेबर कॉस्ट प्रचंड वाढलेला आणि आम्ही अलीकडची गोष्ट तुम्हाला एक सांगतो, ह्याच्या 10 राज्यांमध्ये म्हणजे महाराष्ट्र कर्नाटका आंध्र प्रदेश तेलंगणा वेस्ट बेंगॉल मध्य प्रदेश दिल्ली पंजाब अशा राज्यांमध्ये ह्याच्या फ्रीबीज सगळ्या आपण वाटतोय. म्हणजे मी लाडकी बहिणीचा सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख करेल, याचा सुद्धा परिणाम मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये लेबर मिळण्यावर

0: आणि शेतीचा क्रमिक खर्च वाढण्यावर मोठ्या प्रमाणात झालाय. ही सुद्धा गोष्ट शेतकऱ्यांवर प्रेशर निर्माण करणारी झाली. म्हणजे ज्या शेतकरी कुटुंबात लाडकी बहिणा मिळते त्या शेतकरी कुटुंबाला शेतीच्या रोजगारावर पूर्वीपेक्षा अधिक खर्च करावा लागतोय. ही सुद्धा व्यस्तता महत्वाची आहे. म्हणून मिनिमम सपोर्ट प्राइसेस वाढतायत, त्याच प्रमाणात कॉस्ट ऑफ कल्टिवेशन सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढते. म्हणजे याची तुलना महत्वाची आपल्याला करावी लागेल. आणि दुर्दैवाने आपल्याकडे याची आकडेवारी फारची इतकी उत्तम स्वरूपाची आकडेवारी तुलनात्मक आकडेवारी उपलब्ध नाही. हा झाला नंबर एक, हा परंतुतला नंबर एक. आणि दुसरी गोष्ट, मिनिमम सपोर्ट प्राइसेस डिक्लेअर होतात परंतु राज्यनिहाय त्या किमतींना खरेदी यंत्रणा उपलब्ध आहे का? आणि अशी खरेदी यंत्रणा जर उपलब्ध नसेल राज्यनिहाय, आणि प्रकर्षाचं उदाहरण महाराष्ट्राचं सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घ्यावं लागेल की म्हणून अशी खरेदी यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे की जे प्रेशर फ्रॉम बॉटम खालून किमतींना मार्केट किमतींना वर ढकलू शकेल, ही यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला अनेकदा बाजारातल्या किमती ज्याला स्टेट मॉडेल एव्हरेज मॉडेल मार्केट प्राइसेस अशी त्याला आता त्याचं ट्रान्सलेशन कसं करू माझ्या लक्षात येईना, पण आपल्या बाजार किमती किमान आधार किमतींपेक्षा आपल्याला अनेकदा कमी झालेल्या दिसतात या मर्यादांमुळे. एमएसपी का वाढत गेलं तर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन वाढत गेलं. कॉस्ट ऑफ कल्टिवेशन का वाढत गेलं तर 2006 नरेगापासूनचे ते प्रामुख्याने इम्पॅक्ट, कारण नरेगावर 2008 अभ्यास झाले होते. स्वामीनाथन हे संकले सराय अय्यर आणि चेन्नईच्या आयआयटीनं कोईमतूर जिल्ह्यामध्ये स्टडी केले होते, माझ्या त्याच्या वाचनात आलेले स्टडी, तिथून वाढायला सुरुवात झाली. आणि जेव्हा ह्या कॉस्ट ऑफ कल्टिवेशन मधचा परिणाम मिनिमम सपोर्ट प्राइसेस किंवा किमान आधार किमतीवर होतो आणि किमान आधार किमतीचा परिणाम वाढलेल्या किमान आधार किमतीचा परिणाम बाजार किमतीवर संभवतो आणि त्यामुळे खाद्यान्न ज्याला आपण फूड बास्केट ड्रिव्हन इन्फ्लेशन असा शब्दप्रयोग आपण त्याला वापरतो किंवा वापरू शकतो, खाद्यान्न महागाई निर्देशांक त्याच्यामुळे वाढत जातो, याचा परिणाम उपभोक्त्यांवर होत राहतो. सरकारी तिजोरीवर ऑब्व्हियसली भाग पडतो, कारण मोठ्या प्रमाणात आपली प्रोक्युरमेंट आहे. बघा ना आपण किती लाख कोटी लोकांना फूड सिक्युरिटी ऍक्ट, अन्न सुरक्षा कायदा 2013 युपीए गव्हर्नमेंट 2 काळामध्ये आलेला कायदा, आज एनडीए गव्हर्नमेंटमध्ये तिसऱ्यांदा कंटिन्युअस केलेला एनडीए गव्हर्नमेंटने, मोठ्या प्रमाणात वितरण प्रणाली आहे आपली फूड सिक्युरिटी ऍक्ट अंतर्गत. किती कोटी, 80 पेक्षा जास्त लोकांना आपण या वितरण प्रणालीमध्ये फूड सिक्युरिटी ऍक्ट मध्ये देतो. ते सगळं एमएसपीला केलेली प्रोक्युरमेंट आणि त्या प्रोक्युरमेंटचं केलेलं वितरण 80 पेक्षा जास्त लोकांना, त्याच्यावर हा भार आहेच ना, वेगळा सांगायची काय आवश्यकता आहे.
1: श्रोते हो, भारत अन्नधान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण देश आहे, किंबहुना आपल्या कृषी मालाची निर्यातही मोठी आहे. कोरोनासारख्या संकटाच्या काळातही देशाला याच कृषी उत्पादनांनी तारलं होतं. ही समृद्धी देणारा आपला शेतकरीही समृद्ध व्हावा, त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळावं या हेतूनं केंद्र सरकारनं हे हमीभाव वाढवले आहेत. गेल्या काही वर्षात या हमीभावात सातत्यानं वाढ होत आहे. शेतकरी सुखी असेल तर सारा देश सुखी होईल, हेच सरकारला यातून सिद्ध करायचं आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन जीवन भावसार, प्रसारण सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.

नमस्कार श्रोते हो, 103.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर या आपल्या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. सायंकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसानवाणी.

0: शेतकरी बंधू भगिनी नमस्कार. मंडळी, आज आहे गुरुवार. भारतीय सौर दिनांक 24 वैशाख शके 1948, दिनांक 14 मे 2026. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आजचा सुविचार. पाण्याचे करता संरक्षण, वसुंधरेचं होईल रक्षण. सुविचार पुन्हा एकदा. पाण्याचं करता संरक्षण, वसुंधरेचं होईल रक्षण. मंडळी, कार्यक्रमात यानंतर संवादात्मक कार्यक्रम शिवार गप्पा.
1: प्रसारित करीत आहोत रानामाळ्यातल्या गप्पा, अर्थात शिवार गप्पा. याचं लेखन केलं आहे मुक्काम पोस्ट खोजेवाडी, तालुका जिल्हा सातारा येथील सहाय्यक कृषी अधिकारी अंकुश सोनावले यांनी. आणि यात सहभागी आहेत अंकुश सोनावले, सुप्रिया मोरे आणि श्रेया गोलिवडेकर. रखमा, रखमा, आहेस का घरात?
2: हाय हाय, या या. वा, कसा बाव, इकडे कसा काय दौरा आज तुमचा?
1: आज म्हटलं तुझ्याकडे यावं. काय काय चालली तयारी तुझी बघावी.
2: ही काय खरीपाची तयारी चालली आता. साहेबांनी सांगितलं तसं काय काय काय काय आपली तयारी करून ठेवायची.
1: हो, करायलाच पाहिजे की आता परत पाऊस,
2: म्हणजे पाऊस पडला की आपली पुरेशी ओल बघायची, पेरण्यासारखं हाय कारण बघायचं आणि मग करायची सुरुवात.
1: तर
2: त्याच्या आधीची तयारी नको करायला.
1: तयारी महत्वाची आहेच की.
2: बरोबर. हे काय आता शेंगदाण्याचं बियाणं काढलंय, आता निवडून पकडून ठेवावं म्हटलं व्यवस्थित, म्हणजे ऐनवेळी गडबड नको व्हायला.
1: बरोबर बरोबर. मी पण तशीच जरा तयारी केलेली आहे, पण मला असं वाटतंय आपण हे आपलंच बियाणं वापरण्यापेक्षा ते प्रमाणित बियाणं वगैरे म्हणतात की नाही, जे मिळतं आपल्याला शेती विभागाकडं, तर ते जरा प्रयत्न करूया का या वेळेला चांगलं बियाणं घ्यायचं.
2: होय होय, चालेल की. आव रंगू पण म्हणत होती तिला पण बियाणं घ्यायचंय. म्हणजे आपल्या गटातल्या बायकांची चर्चा चालली होती की आता खरीपाची तयारी चालली तर आता बियाणं घेतलं पाहिजे, कुठलं पेरायचंय, काय करायचं, बियाणं निवड केली पाहिजे. तर मग बघूया गटानं पण खरेदी करायचं असलं तर काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे
1: आणि कसा
2: फायदा होतोय का.
1: आणि कसं झालंय, मागचं जे बियाणं आपण घरचंच वापरलो होतो ते काही नीट आलं नव्हतं की नाही, ज्वारीचं तर नाहीच बाई चांगलं आलं.
2: अवा कसा असं काहीतरी म्हणतात वाटतं की 3 वर्षाच्या पुढे गेलं की बियाणं शक्यतो वापरून काहीतरी आहे
1: असं काहीतरी. मग त्याच्याविषयी काय काय माहिती ती करून घेऊया की आपण सरांच्याकडे.
2: होय होय, चला. म्हणजे आता बायकांची पण तयारी चालली तर एका संगतीनं घेतलं तर जरा फायदा होईल. कमीत बसलं तर बसलं.
1: आपल्या गटाच्या मार्फत घेऊया की.
2: होय होय, चला चला. मग आपण एक काम करूया, आपण जाऊया साहेबांकडं.
1: जाऊया,
2: साहेब आले असतील बघा.
1: हो हो, आज गुरुवार आहे ना, आले.
2: होय होय, चला निघूया, बघूया, विचारूया काय म्हणतात त्यांची, काय मतं पडतात ते तरी बघूया, काहीतरी वेगळं ऐकायला मिळेल.
1: होय. आणि खरीपाला सुरुवात करायच्या आधी आपलं हे खरेदी करणं चांगलं होईल ना.
2: होय होय. आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी ती दशपर्णी अर्काची तयारी करून ठेवली. बायकांना पण सांगितलंय 2-2 किलोचे सगळे वेगवेगळे पाले आणा म्हणून.
1: बरं,
2: साहेबांना ते पण सांगूया, एकदा या भेट द्या, म्हणजे आपला दशपर्णी अर्क पण तयार करून घेऊया. आहे का नाही,
1: त्याचा उपयोग होईल आपल्याला खरीपासाठी.
2: होय होय, चला निघूया का.
1: चल
2: चला. आकासाब, अहो लई गर्दी दिसती.
1: हो अगं, त्यांच्याकडे गर्दी असते आणि आता खरीपाचा हंगाम सुरू नाही का होणार. आपल्यासारखे सगळे शेतकरी नाही का येणार त्यांचा सल्ला घ्यायला.
2: आपल्याला येळ देतील ना म्हणजे.
1: हो अगं, मी केला होता फोन त्यांना.
2: बर,
1: येणार आहेत का म्हणून. येणार आहेत म्हटले होते, या तुम्ही म्हटले होते.
2: बर बर, मग चला जाऊया मग भेटायला.
1: चला.
2: नमस्कार.
1: नमस्कार साहेब.
3: अरे वा वा, नमस्कार अक्का साहेब आणि रखमा. आज सकाळ सकाळी झालंय सगळं. काय नियोजन घेऊन आलं की काय? तुमच्याकडे आलं की तुम्ही काहीतरी नियोजनच घेऊन येत असता.
2: अहो साहेब, काय सांगायचं, आता खरीपाची तयारी तुम्हीच घातलेत भुंगे डोक्यात. दशपर्णी अर्काची तयारी केलीच आहे आम्ही. आणून ठेवलेली आहे ती. या बरं का तुम्ही, एकदा आमच्याकडनं करून घ्या म्हणजे लक्षात येईल आम्हाला. म्हणजे दरवर्षी आम्हाला ती करायला बरं आहे.
3: नक्की करायचंच आहे आपल्याला.
1: आता आमच्या पुढे एक नवीन प्रश्न आहे.
3: आता काय प्रश्न?
1: आता बियाणं तर लागणार आहे खरीपाला.
3: बरोबर.
1: पण ते चांगलं पाहिजे. पूर्वीचं आम्ही घेतलं होतं, मागच्या वर्षी घरातलंच वापरलं होतं, ते काय पीक व्यवस्थित आलं नाही तुम्हाला माहितीच.
3: होय होय.
1: मग आता पीक चांगलं यावं, खरीपाचा हंगाम आम्हाला साधता यावा चांगल्या पद्धतीनं, तर आम्हाला बियाण्यांचं जरा मार्गदर्शन करा की कुठलं घ्यावं, काय करावं.
3: आता पहिली गोष्ट म्हणजे अक्का साहेब आणि रखमा दोघी ऐका व्यवस्थित, की बियाणे निवडत असताना तुम्ही बियाणं कोणत्या स्टेजचं निवडताय ते फार महत्वाचं आहे.
2: बर.
3: म्हणजे आता समजा तुम्ही घरचंही पेरताय, मग तुम्ही पिशवी आणता बाजारातून दुकानातून, मग नेमकं त्याच्यात काय फरक आहे हे तुम्हाला काही माहितीये का? कधी त्याचा अभ्यास केला का तुम्ही?
1: नाही हो केला. आम्ही तसं म्हटलं तर घरचंच वापरतो का? नाही, जास्त
2: की मागच्या लाल तेव्हा भुईमुगाच्या शेंगाच फोडत
1: नाही तरी एकमेकांच्या घरातलं घेतो.
3: त्यानं पेरणं हे तुम्हाला वाटतं खर्च कमी झाला, पण तेवढी उगवण क्षमता, तेवढी उत्पादन क्षमता नसते. म्हणून आपल्याला

0: पहिली गोष्ट म्हणजे प्रमाणित बियाणं वापरणं गरजेचं आहे.
1: बरं बरं बरं.
0: आता उदाहरणार्थ तुम्हाला वैयक्तिक पेरायचं आहे, उत्पादनासाठी पेरायचं आहे, तर प्रमाणित ठीक आहे. पण समजा तुमचा शेतकरी गट आहे, तुम्ही महिला चांगलं काम करता, मग तुम्हाला जर बियाणं उत्पादन करायचं असेल तर मग मात्र तुम्हाला फाउंडेशन बियाणं घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही कोणत्या स्टेजचं कोणत्या कारणासाठी वापरताय बियाणं ते ठरलं पाहिजे. उत्पादनासाठी प्रमाणित बियाणं तयार करायचं आहे, बीजोत्पादनाचा कार्यक्रम तुम्हाला गटाला करायचा, फाउंडेशन. आणि त्याही पेक्षा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आहे यांच्याकडे काही मूलभूत बियाणे मिळतात, त्याला ब्रीडर सीड म्हणतात. ते ब्रीडर सीड घेऊन तुम्ही विद्यापीठाकडे जर तुमचा गट रजिस्टर असेल, तुम्ही सदस्य झाला असेल, तर तुम्हाला पहिल्या स्टेजचं म्हणजे ब्रीडर बियाणं सुद्धा तुम्हाला मिळतं. आणि त्या ब्रीडर पासून दुसरं तयार होतं ते पायाभूत म्हणजे फाउंडेशन बियाणं, आणि फाउंडेशन नंतर जे तयार होतं ते प्रमाणित बियाणं. म्हणजे अशा बियाण्याच्या स्टेजेस आहेत, त्यामुळे तुम्हाला बियाणं उत्पादन कोणतं करायचं आहे हे ठरलं पाहिजे,
1: कुठल्या उद्देशानं करायचं ते महत्त्वाचं.
2: आता सध्या तर आपण काय उत्पादनासाठीच करणार आहे,
1: गटाचं आपण पुढल्या वर्षी बघूया.
2: म्हणजे आता ह्या वर्षी कसं नियोजन बसतंय, बायकांची कशी मतं पडतात, त्याच्यावर ठरवूया मग बियाणं इकरीचं.
0: हा आता हे पण अगदी बरोबर आहे. जर उत्पादनासाठी करायचं असेल तर तुम्हाला आणखी आपण कृषी सेवा केंद्रात गेलो, दुकानात गेल्यानंतर काळजी फार घ्यावी लागते. तुम्हाला ओळखता येतं का ते कसं आहे
2: ते नाही येत ओळखायचं.
1: आणि खरेदी तरी कुठनं करायची हे कुठं आम्हाला माहिती आहे.
0: आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर प्रमाणित बियाणं. आणि दुसरा एक प्रकार असतो तो म्हणजे सत्यतादर्शक, त्याला ट्रुथफुल बियाणं म्हणतात. आता याच्यामध्ये आपली गफलत होऊ शकते. आता हे पहिली गोष्ट म्हणजे खरेदी कुठून करायचं, तर अधिकृत लायसन होल्डर असणाऱ्या कृषी सेवा केंद्रातूनच आपण करायचं. ज्यांच्याकडे लायसन आहे चांगलं, शासनानं दिलेलं, कृषी विभागानं दिलेलं, त्यांच्याकडून घ्यायचं. मग आता तिथे गेल्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं की ही पण पिशवी आली नवीन, हे पण सोयाबीनची घ्या, ती पण
2: निवडायचं कुठलं घ्यायचं कुठलं.
1: आता तुम्हाला आता म्हणताय प्रमाणित आणि काय कसं ओळखायचं.
0: हा मग ते प्रमाणित आहे का बाबा सत्यदर्शक आहे. आता शक्यतो कृषी सेवा केंद्रात फाउंडेशन आणि ब्रीडर नसतं, म्हणजे एक तर प्रमाणित आणि दुसरं ट्रुथफुल किंवा त्याला सत्यदर्शक म्हणतात. मग आता प्रमाणित बियाण्याचं ओळखायचं कसं, पहिली गोष्ट म्हणजे त्याला निळा टॅग असतो.
2: पिशवीला
0: टॅग लावलं का नाही तो असतो, आणि त्याला निळा अधिक ग्रीन टॅग असतो म्हणजे हिरवा टॅग असतो. हे दोन टॅग त्या प्रमाणित बियाणेला असतात, निळा आणि हिरवा. हे ओळखण्याची स्टेज झाली. आणि दुसरं ट्रुथफुलच म्हणजे सत्यता दर्शक काय, तर त्याला फक्त हिरवा टॅग असतो. एकच टॅग असेल हिरवा तर ते सत्यता दर्शक ट्रुथफुल. आणि जर निळा आणि हिरवा असे दोन टॅग असतील तर ते म्हणायचं प्रमाणित.
1: मग आता आपल्याला घ्यायचे ते प्रमाणित दोन टॅग बघायचे
0: पहिल्या.
1: आणखीन काय काय बघायला.
0: आता काय पहिली गोष्ट म्हणजे काय, तर पहिली त्याच्यावरती स्टेजेस लिहिलेले असतात. ट्रुथफुल आहे का, प्रमाणित आहे का,
2: पिशवीवर लिहिलेलं असतं.
0: आता प्रमाणितच का, तर प्रमाणित हे अधिकृत कंपन्या ज्या असतात त्या अधिकृत कंपन्यावरती शासनानं त्याच्यावरती नोंदणी करून त्या बियाण्याचं उत्पादन होत असताना नियंत्रण ठेवलेलं असतं त्याला प्रमाणित म्हणतात. आणि ट्रुथफुल म्हणजे काय, ट्रुथफुल याचा अर्थ असा आहे की त्या बियाणे उत्पादन कंपनीनं शासनाकडे नोंद न करता त्यांच्या स्वतःच्या जबाबदारीवरती जे बियाणं तयार केलेलं असतं त्याला ट्रुथफुल म्हणतात. आता आपल्याला शासनानं रजिस्टर केलेलं जे आहे बियाणं ते मात्र प्रमाणित, तेच आपण घेणं गरजेचं आहे.
2: म्हणजे शासनानं केलेलं बियाणंच आपण घ्यायचं आणि त्याचीच पेरणी करायची.
0: बरोबर बरोबर.
2: बाकी कुठल्या फसव्या गोष्टींना फसायचं नाही,
0: कारण आपल्याला खूप वेळा अशी ऑफर येते हे स्वस्त मध्ये आहे, हे आताच नवीन आले, चांगलं आलंय. अशा वेळी मात्र आपल्याला लेबल पाहूनच त्या गोष्टी खरेदी केल्या पाहिजेत.
2: पण आता हे साहेब तुम्ही म्हणताय की खरेदी करायचं आहे, पण खरेदी करताना पण काहीतरी काळजी घ्यावी लागतच असेल.
0: 100%. आता समजा तुम्हाला ट्रुथफुल आहे किंवा प्रमाणित बियाणं आहे, तर प्रमाणितच तुम्ही प्राधान्याने घेणार आहात. बरोबर. आता हे प्रमाणित घेत असताना त्या घ्यायचं कुठून, तर मगाशी सांगितलं त्याप्रमाणे अधिकृत विक्रेता पाहिजे. त्याचे लायसन आहे का, लायसन त्यांचं रिन्यू केलंय का हे पण बघा. पुन्हा खरेदी करत असताना विश्वासू ब्रँड आहे का ते बघून घ्या. कोणत्या तरी नवीन कंपनीचं कमी किमतीत मिळते म्हणून त्यातला तुम्ही बळी पडू नका. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण पिशवी घ्यायला गेल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे लेबल बघायचं, हिरवं आणि निळं लेबल. त्या लेबलवरती काय काय पाहायचं, तर त्यावरती पिकाचं नाव.

0: कोणता आहे? आपल्याला सोयाबीनचं घ्यायचं आहे तर सोयाबीनच आहे का? बरोबर. दुसरी गोष्ट काय, तर त्याचा वान कोणता आहे? तुम्ही वान विचारायला शिका,
1: म्हणजे सुधारित
0: वान कोणता आहे. आता तुम्हाला समजा फुले संगम पाहिजे, फुले दुर्वा पाहिजे सोयाबीन बियाणं, पण तुम्ही काय कंपनीचंच नाव सांगतात बरेच शेतकरी. वान व्हरायटी तुम्हाला जी पाहिजे ती म्हणजे फुले दुर्वा, फुले संगम, जी तुम्हाला या परिस्थितीमध्ये चांगली वाढणारी, चांगलं उत्पादन देणारी, ती वान तुम्ही दुकानदारांना विचारायचा. वान कोणतं आहे, ही व्हरायटी कोणती आहे, तर ज्या आत्ताच्या प्रचलित आहेत, चांगलं उत्पादन देणाऱ्या, कृषी विद्यापीठानं संशोधित केलेल्या, त्या वाहनाच्या कंपनीचं ते बियाणं आहे का ते बघा, त्याच्यावर ते लिहिलंय का पहा.
2: बरं,
0: टॅगवरती लिहिलंय का पण
2: बियाणं आहे का?
0: कारण तुम्हाला म्हटलं जातो तुम्ही मागता फुले संगम पाहिजे, ते सांगतात मावशी हेच आहे बियाणं, हा हेच आहे कंपनी
2: वेगळं,
0: आपण डोळे झाकून घेतो. म्हणून त्या लेबलवरती बघायचं की तोच वाहन आहे का तुम्हाला पाहिजे, तो लॉट नंबर बघायचा, म्हणजे ती कोणत्या वर्षातला, याच वर्षातला आहे का जुनं आहे बियाणं.
2: बऱ्याच वेळा जुनं असलं तरी पण
0: त्रासदायक आहे, त्यामुळे आपण सतर्क शेतकऱ्यांनी राहायचं आहे. त्यामुळे लॉट नंबर या वर्षातला आहे का, उत्पादकाचं नाव काय, त्या टॅगवर आणि त्या पिशवीवरती जे आहे तेच बरोबर आहे का, सेम आहे का, ते पण पाहायचं आहे. परत त्याची अंतिम तारीख किती आहे, आपण ते एक्सपायरी डेट म्हणतो ना, ती बघितच नाही बियाण्याच्या बाबतीत. गडबडीत आपण पियाण्याची पिशवी घ्यायची की पळायचं रानात आणि फेरायचं डायरेक्ट कुरीवरती, तर तसं नका करू. पहिले त्यासाठी शांततेनं, स्थिरतेनं आपल्याला त्याची अंतिम तारीख काय आहे ते बघायची. दुसरी गोष्ट काय, उगवण क्षमता किती आहे,
1: लिहिलेली
0: असते त्याच्यावर, टक्केवारीत लिहिलेली असते. आता ती टक्केवारी जर असेल चांगली 80%, 85%, तर ते उत्पादक म्हणजे ते बियाणं चांगलं आहे, म्हणून ते पण आपण बघितलं पाहिजे की किती टक्के लिहिलेले आहे, त्यानुसार आपल्याला चेक करावं लागेल. दुसरी गोष्ट त्याची शुद्धता असते, शुद्धता त्याला फिजिकल प्युरिटी म्हणतात, भौतिक शुद्धता त्या लेबलवरती असते.
1: त्या लेबल,
0: हा म्हणजे बाबा याच्यामध्ये काळी कचरा किती आहे, कारण ते आपल्याला परत निवडावं लागतंय का, मग या सगळ्याचा उल्लेख त्या लेबलवरती असतो. आणि ते लेबल पाहूनच बियाणं घ्यायचं, आणि याचा अभ्यास रकमाने अक्का साहेब तुम्ही बारकाईनं करायला पाहिजे, लेबल वाचायला शिका.
1: म्हणजे रकमा लेबल बघ किती महत्वाचं आहे, त्यात सगळंच आहे.
2: आपल्या आपण जातोय खरेदी करतोय,
1: कुठल्या कंपनीचा आहे, चांगली कंपनी आहे, चला घेतोय.
2: बियाणं कुठलं आहे ते बघितलं पाहिजे, वाण कुठलं आहे ते बघितलं पाहिजे, एक्सपायरी डेट बघितली पाहिजे,
1: किती जुनं आहे ते बघितलं पाहिजे,
2: किती शुद्धता पण बघितलं पाहिजे.
0: बरोबर आहे, बरोबर.
1: म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बघून जरी आपण घ्यायचं म्हटलं तर खरेदी करायचं म्हणजे त्याची पावती वगैरे काही असते का?
0: हा 100%. कारण शासनानं अधिकृत केलेले जे कृषी सेवा केंद्र आहेत, दुकानदार आहेत, त्यांना सक्ती नाही की अशी पावती द्यायची आहे तुम्हाला, पक्की पावती.
2: आणि समजा इसरलीच तर काय तोटा होऊ शकतो?
0: अहो इसरली तर समजा बियाणं उगवलं नाही किंवा काय बियाण्याची तक्रार आली, तर तुम्ही कशावरती तुम्ही ती तक्रार करणार, तुमचं नुकसानच होणार ना.
1: पावती पाहिजे,
0: पावती पाहिजेच.
2: आपण लाख म्हणू त्याच्याकडनं घेतलंय, पुरावा पाहिजे ना,
1: पुरावा ठेवायला पाहिजे.
0: बरं, तुम्हाला पावती पण दिली जाते, पण ती कसली, कोऱ्या कागदावर शिक्का मारून,
2: असं पण असतं.
0: बघता का ना तुम्हाला, मुलगा
1: पावती देतात,
0: कच्ची पावती दिली जाते, ती पावती ग्राह्य धरली जात नाही.
2: बर,
0: त्यामुळे तुम्ही पक्की पावतीची बिलाची मागणी करा,
1: म्हणजे आग्रहच करायचा तिथे पक्की बिल पाहिजे.
0: जीएसटीचं बिल, जीएसटी नंबर असलेलं,
1: बरोबर,
0: ते पण बघा जीएसटी नंबर आहेत का. जीएसटी नंबर असलेले दुकानदार हे अधिकृत आणि शासन मान्य असतात.
2: बर,
0: असंच बिल आपल्याला घ्यायचं, आणि त्याच्यावरती पण बिलावर लिहिलेला लॉट नंबर आणि पिशवीवरचा लॉट नंबर रकमा चेक करत जा, तर गडबडीत आपली पिशवी.
2: बारकाईनं कधी विचारच नाही की
0: ते पण बघायचं आपल्याला की बिलावर लिहिलेला लॉट नंबर आणि
2: आपण घेतलेला
0: पिशवीचा तो बरोबर आहे का. अंतिम तारीख असते, त्याचे सगळ्या एमआरपी असते, म्हणजे किंमत असते, ते सगळं त्याच्यावरती आलेलं असलं पाहिजे, ते म्हणायचं पक्क बिल. जीएसटीचं शिक्का मारलेलं, सही केलेलं, हे सगळ्या गोष्टी बघायच्या, आणि ते बिल घेऊन मग आपण काळजीपूर्वक, खात्रीशीर आपण बियाणं अशा अधिकृत दुकानदारांच्याकडून खरेदी करू शकतो.
1: आणि ते बिल जपून पण ठेवायचं
0: 100%, ते जपलंच पाहिजे. नुसतंच बिल नाही,
2: कधीपर्यंत जपून ठेवायचं,
0: हा म्हणजे ते उगवून येईपर्यंत, चांगलं उगवल्यानंतर अहो शेंगा लागेपर्यंत ठेवलं पाहिजे रकमा. काय काय उगवतं शेंगाच लागत नाही, असं पण होतं, काय खूप अडचणी असतात, दिसायला चांगलं दिसतं. म्हणून आपला खरीपाचा पूर्ण हंगाम संपेपर्यंत, हा आता कसे बोलले रकमा, हार्वेस्टिंग काढणीपर्यंत ते ठेवायचं आहे. मग त्याच्याबरोबर नुसतंच बिल नाही,
1: पिशवी पण ठेवायची.

0: पण ठेवायला लागेल.
1: मग अहो ती पिशवी ठेवायची असेल पण त्याची पण काहीतरी कापायची बिपायची.
0: कारण काय करतो आपण, जी वरची शिलाई असते आणि त्याला जे टॅग लावलेले असतात त्या बाजूने फोडायची नाही. 95% शेतकरी तिकडूनच फोडतात. त्यामुळे टॅग पण गेला, पिशवी पण गेली,
1: आणि ती उलट्या बाजूने फोडायचं होय ते.
0: आणि मग ती पिशवी कशाला तरी भाजीला यायला वापरायला लागतात. नाही मी बघितलं तर रकमाच्या हातात ती पिशवी बऱ्याच वेळा दिसते.
1: चुका आहेतच या बघा बारीक सारीक, आणि आम्हीच ओरडतो की आम्हाला काय परवडना झाले ते.
2: त्यामुळे ती घ्यायचं प्रमाण पण कमी होते ना.
0: त्यामुळं एकतर ती पिशवी जी आहे ना ती खालच्या बाजूने फोडायची, आणि ती टॅग आणि ते लेबल आणि ते पिशवीची पावती हे सगळं जपून ठेवायचं पिशवी सहित. आणि मग आपल्याला बियाण्याच्या बाबतीत आपण निशंक होऊ शकतो.
1: कसा भाऊ, ही पूर्व तयारी म्हणजे लई मोठी पूर्व तयारी
2: आणि काळजीपूर्व करायला पाहिजे, लक्षात ठेवून केलं पाहिजे.
1: करतो इतके
2: नुसतं आणायचं जायचं असं नाही उपयोगाचं.
0: सगळ्यात महत्वाचं आणखी एक महत्वाचं सांगतो तुम्हाला की नुसतं टॅग आणि पिशवी नाही, ते जे बियाणं पेरलं त्यातलं मुठभर बियाणं किंवा थोडस बियाणं नमुना म्हणून ठेवा.
2: पिशवीतच ठेवायचं, पिशवीतच घालून
0: सगळं सगळंच पेरून टाकलं, भंडार खोबळं उदळलं का दिलं उदळून झालं काम, असं नाही चालायचं.
1: म्हणजे सगळं ठेवून सुद्धा ते बियाणं पण जरा ठेवायचं आहे.
2: म्हणजे ह्या बारीक सारीक गोष्टी आपल्याकडनं सुटत आहेत बरं का साहेब सांगतायत ते चांगलं आहे. पण साहेब तुम्ही म्हटला की आता ह्याला उगवण क्षमता पण त्याच्यावर लिहिली
0: असते,
2: मग तरी पण आपण परत उगवण क्षमता करायची का त्याची?
0: करायलाच पाहिजे, कारण त्यांनी केलेली असते ती 4 महिन्यापूर्वी असते.
2: बर,
0: मग त्याच्यानंतर बियाणं वेगवेगळ्या ट्रान्सपोर्ट मधून येतं, त्याची आदळ आपट झालेली असते. कारण ते सगळे गोडाऊन मध्ये जे टाकतात ना ते काय असतात, हा ते जे कारागीर कामगार असतात ते काय कशा पद्धतीने टाकतील आपल्याला काय माहिती आहे. आणि म्हणून आपण त्यावरती विश्वास ठेवू लेबलवरती, पण स्वतःची बियाणे अंकुरण क्षमता तपासणी पेरणी अगोदर करायचीच
1: आपल्या खात्रीसाठी.
0: खात्रीसाठी कोणतंही बियाणं असू दे, घरचं वापरलेलं असू दे नाहीतर दुकानातलं असू दे.
1: मग आता उगवण क्षमता म्हणताय, मग बीज प्रक्रिया केलेली असती का नसती का ती पण करायची.
0: हा ते पण फार रकमाचा प्रश्न खूप छान आहे, कारण काही बियाणे असं लिहिलेलं असतं ट्रीटेड विथ पॉइजन, म्हणजे बियाण्याला रासायनिक बीज प्रक्रिया केलेली आहे ते पाहायचं. मग ती रासायनिक बीज प्रक्रिया केली असेल तर तुम्ही पुन्हा करण्याची गरज नाही.
2: मग जैविक करायची,
0: जैविक करायची अगदी बरोबर आहे. पण काही बियाण्यामध्ये बीज प्रक्रिया केलेली नसते पण त्याच्यामध्ये केमिकल औषधाची थायरम सारखी ती पुडी घ्यायची, मग आपण ती बीज प्रक्रिया पेरणीपूर्वी रासायनिक करायची, त्यानंतर मग जैविक करायची. त्यामुळे हे पाहिलं पाहिजे,
1: म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बारकाईनं बघितल्याच पाहिजे.
2: ही पूर्व तयारी आहे.
0: हा पूर्व तयारी
1: बरोबर.
2: आता ही सगळी आपण तयारी केली, आपण कृषी सेवा केंद्रात आपण हे प्रमाणित बियाणं वगैरे आणलं, पण तरी सुद्धा काही लूज बियाणं मिळतं का हो का अशा पद्धतीनेच मिळतं ते घ्यायचं?
0: पहिली गोष्ट म्हणजे लूज बियाणे तुम्ही दुकानातून घेऊ नका.
1: बर, मग
0: लोक घेतात 2-1 30 किलोची पिशवी आहे
1: होय
0: तर 10 किलो घेतात, मग ते दुकानदारांना पण पर्याय नसतो. मग ते काय करतात, बांधून त्याचं तोंड ठेवतात. तसं पॅकिंगच बियाणं दिलं पाहिजे, पण आपणच खूप आग्रह करतो दुकानदारांच्याकडे, त्यांचाही नाही.
1: 5 किलोच द्या,
0: 2 किलोच द्या, 3 किलोच द्या. आता तुला समजा रकमाला लागणार आहे 10 किलो बियाणं बरोबर, किंवा 15 किलो लागणार आहे, आणि पिशवी आहे 25 किलोची, मग आता काय करायचं अशा वेळी?
2: पण मिळून घेतलं तर मग
0: करेक्ट. अक्का साहेब तुम्ही बरोबर बोललात की असं बियाणे दोघात एक पिशवी खरेदी करायची, म्हणजे त्या दुकानदारानं पण अडचण नाही आणि तुमची गरज पण तेवढीच भागेल.
1: आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणेच सगळं ते ठेवता पण येईल,
2: बघता पण येईल व्यवस्थित.
0: मग तुमच्याकडे पिशवी राहणार नाही, टॅग राहणार नाही, तुम्ही जर लूज बियाणं आणलं असेल तर दुकानातून आणलेले बियाणं मग तुम्हाला खात्रीशीर वाटणार नाही. म्हणून अशा परिस्थितीमध्ये जर कमी जास्त बियाणं लागलं असेल तर मगाशी तुम्ही म्हटला का नाही, गटामार्फत खरेदी करा, हे फार महत्वाचं आहे. किंवा दोघीत खरेदी करू शकता, तिघात खरेदी करू शकता, तेव्हा मग हे लूज बियाण्याची अडचण येणार नाही.
2: बर, म्हणजे लूज बियाणं घेण्यापेक्षा आपलं दोघा तिघात घेतलेलं बरं,
1: चांगलं.
2: एक पिशवी आणली की त्या वेळेला पेरायचं.
1: सगळ्यात महत्वाचं एक वाण येईल ना
0: प्रत्येकाच्या,
1: आणि काय करायचं म्हटलं तर एका अंगानं करता येईल व्यवस्थित, आहे का नाही? आता साहेब तुम्ही जे हे सगळं सांगितलं की कृषी सेवा केंद्रात ही खरेदी करा, ती खरेदी करा, टॅग बघा, काय बघा, पिशवी नीट ठेवा, पण आता काय काय आता आपले शेतकरी गट पण ह्यात उतरले.
0: बरोबर, बियाणं उत्पादक गट आहेत, त्यांना सुद्धा लायसन्स शासनानं दिलेलं आहे.
1: बर,
0: अच्छा, त्यांनी सुद्धा आपल्याला पावती देणं गरजेचं आहे. आता आपण आपला शेतकरी आहे म्हणून घेतो जवळचा माणूस आहे म्हणून घेतो आणि उगवलं नाही काय अडचण आल्यावरती मग कोण आपलेच दात आणि आपलेच ओठ कोण

0: गप्पा बोलायचं, गप्पच बसतो, नेहमीचे संबंध असतात. म्हणून शेतकरी गटांना पण तुमच्या, तुम्हाला जर बियाणे उत्पादन करायचं असेल का नाही, तर तुम्ही सुद्धा त्या गटासाठी बियाणे विक्रीचा परवाना घ्यावा लागतो. शेतकऱ्यांच्या गटांना सुद्धा मिळतो. बऱ्याच वेळा काय होतं, शेतकरी गट तयार करतात पण त्याच्याकडे परवानाच नसतो आणि मग तसे विकतात. आपण लांबून बियाणे आणतो, फसतो आपण त्याच्यामध्ये. म्हणून शेतकरी गटाकडून बियाणे घ्यायला काही हरकत नाही. चांगलंच बियाणं असतं, शेतकऱ्यांनी आपल्या तयार केलेलं असतं, त्याला जवळचं मार्केट मिळतं, आपल्या विश्वासातलं असतं, आपण त्याचे प्लॉट बघितलेले असतात. पण त्यांच्याकडे सुद्धा लायसन आणि पावती असली पाहिजे, ती तुम्ही मागून घेतलं पाहिजे.
1: बरोबर बरोबर.
2: म्हणजे रकमा बघा, आता आपण ज्या वेळेला विचार करू की गटाच्या मार्फत आपण बियाणं उत्पादन करायचं, त्याला परवाना महत्वाचा आहे.
1: साहेब आता आपण ह्या वेळेस तर काही प्रमाणित बियाणं घ्यायला विक्रीसाठी,
2: बरोबर,
1: भविष्यात जर आम्ही काय ठरवलं तर कागदपत्र काय लागतात ही परवाना बिरवाना काढायला?
0: परवानगी काढण्यासाठी आपल्याला ऑनलाईन नोंदणी आहे त्याची, आणि नोंदणी करून कृषी विभागाकडून तुम्हाला सगळ्या प्रकारचे सर्टिफिकेट द्यावे लागतात. तुम्ही कोणाकडून बियाणे घेतले, ब्रीडर बियाणं फाउंडेशन कोणाकडून घेतले, याचे सगळे सोर्स सर्टिफिकेट, उगम प्रमाणपत्र म्हणतात, ते दिल्यानंतर तुम्हाला ह्या लायसन्ससाठी मग जागा पाहिली जाते. म्हणजे तुमच्याकडे गोडाऊन तेवढा आहे का, साठवणूक क्षमता आहे का, ही सगळी प्रत्यक्ष पाहणी करून मग कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पाहणी केल्यानंतर मग तुम्हाला ते लायसन मिळतं. म्हणजे साठवणुकीसाठी चांगली जागा पण पाहिजे, गोडाऊन पाहिजे, हवेशीर पाहिजे, कुठंतरी परड्यात ठेवलंय, कुठंतरी पत्र्याजवळ ठेवलंय, तर ते बियाणं नाही चालणार ना. म्हणून आपण लायसन होल्डर गटाकडूनच बियाणं घेतलं पाहिजे.
2: म्हणजे मग आपण जर समजा करायचं म्हटलं बियाणं उत्पादन गटामार्फत, तर ही तयारी आतापासून सुरुवात करायला लागली, त्यावेळेला त्या पुढल्या वर्षी आपण करू.
1: तयारी काय करायची हा सगळा मोठा प्रश्न.
2: होय,
1: त्याची पण तयारी केली
0: तयारी
1: म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं की साठवणूक कुठं करताय, म्हणजे ते जागेचा प्रश्न आला. सगळ्याच गोष्टी बघितल्या पाहिजे.
0: थप्पे किती लावल्यात
1: ते? हो, नाही तर मागच्या सारखं तुम्ही आला होता आणि आपले मी एका एक थप्पे लावून
0: टप्पे लावले होते.
1: तसं नाही केलं पाहिजे. म्हणजे आकाशात तसं जर करायचं असेल ना, तर ती पण काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला जर उगवण क्षमता तपासून जर बियाणं विकायचं असेल पुढच्या वर्षी, ह्या वर्षी तर आपण नॉर्मल करणार आहे, पण पुढच्या वर्षी करणार असेल तर आपली सगळी तयारी आधीच केली पाहिजे.
0: शेतकरी गट आहे, तुम्ही पण एका शेतकऱ्यालाच देत
1: असता,
0: तुमची नैतिक जबाबदारी आहे शेतकरी गटाची तुमची. त्यामुळे आपण प्रमाणित करून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्ही प्रमाणित बियाणं करता, लायसन्स काढत नाही, साठवणूक व्यवस्थित करत नाही.
1: पण साहेब मला एक सांगा, समजा अशी तक्रार झालीच, आता मगाशी तुम्ही म्हणाले एका शेतकऱ्याची तक्रार होती त्याचं बियाणंच उगवलं नाही, अशी उगवण क्षमता झाली नाही किंवा काय अडचणी आल्या, तर आम्ही शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवायची कुठं?
0: हा, पहिली गोष्ट म्हणजे तक्रारीच्या अगोदर मी तुम्हाला सांगेन, गट कुणाकडूनही बियाणं घ्या पण त्याची पहिली उगवण क्षमता तपासणी करा. ही पहिली करा, तुम्ही खात्रीशीर होता. कारण हे नंतरचा प्रश्न आहे की बाबा रे नाही उगवल्यावर काय नुकसान, हे बरोबर आहे, ते करायलाच पाहिजे. पण गटाकडून घेतलं, घरचं वापरलं किंवा कृषी सेवा केंद्रात
1: घ्यायची
0: करायची, आणि हे सगळं करून पण जर उगवलं नाही तर मग मात्र तुम्हाला तक्रार करावी लागेल.
1: बरोबर.
0: आणि तक्रार कोणाकडे करायची, तर आपल्या तालुक्यामधलं तालुका कृषी अधिकारी कार्यालय असतं, त्या कार्यालयामध्ये गुणनियंत्रक अधिकारी, क्वालिटी कंट्रोल ऑफिसर म्हणतात, यांच्याकडे आपण लेखी तक्रार करायची उगवलं नसेल तर. आता त्याच्यासाठी तुम्हाला काय काय लागेल मग त्याला जोडायला?
2: कागदपत्र लागणार.
0: कागदपत्र काय लागतील? खरेदीची पावती, ती पिशवी, टॅग, बियाणं, हे सगळं लागेल. पण बियाणं म्हणजे ते तुमच्याकडे लागेल, पण त्याचा झेरॉक्स तुम्हाला जोडून किमान ते दिलं पाहिजे. अगदी जरी नाही झालं तर पण तुमचा लेखी अर्ज मात्र ते जायला पाहिजे. आणि मग आपल्याला त्या, म्हणजे जर समजा नुकसान झालं असेल तर ते गुणनियंत्रण अधिकारी जे आहेत ते आपल्याला हे नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी कंपनीला पाचारण करू शकतात, त्यांना आदेश देऊ शकतात, असं आपलं नुकसान भरपाई मिळू शकते. पण त्याचं नुकसान मिळायच्या अगोदर आपल्याला या काळजी मात्र घेणं गरजेचं आहे.
1: बरोबर.
2: आणि ती रकमा आपण परवा बघ म्हणत होते बघ, फार्मर आयडी वगैरे काढायचा आहे, काय व्हाय ते?
0: हा, फार्मर आयडी तर काढलाच पाहिजे,
2: लागतो ना अशा वेळेला.
0: हा, 100% लागतो. आता बियाण्याच्या बाबतीत अजून ते नाहीये, पण तुम्हाला खत
1: खरेदी करताना
0: लागतो. आता लागायला, म्हणजे सक्ती नाही केली पण सुरुवात होईल, पाहिजे
1: तयारी असलेली.
0: त्यामुळे फार्मर आयडी सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका,
2: ते ओळखपत्रच आहे.
0: हा, शेतकऱ्याचं फार्मर आयडी सुद्धा ई सेवा केंद्रातून काढता येतो. अगदी तुमची मुलं सुद्धा काढून देतील तुम्हाला, मोबाईल वरून किंवा लॅपटॉप वरून तुम्ही त्या साईट वरती गेला फार्मर आयडीच्या तरी मिळू शकतं. आता इथे सुद्धा गफलत काय होते, नोंद केल्यानंतर तुम्ही अर्ज

अर्ज केल्यानंतर एक पावती दिली जाते की तुम्ही फार्मर आय डी साठी हे दिलेलं आहे अर्ज केला, ते 13 अंकी त्याच्यावरचा एक नंबर येतो फार्मर आय डीचा, म्हणजे नोंदणी क्रमांक तुमचा, फक्त फार्मर आय डी तुम्ही रजिस्टर केलं त्याचा ऍप्लिकेशन ऍप्लिकेशन क्रमांक म्हणून त्याला तो मिळतो, त्यालाच शेतकरी समजून बसतो की माझा हा फार्मर आय डी आहे. हे पण बऱ्याच वेळा झालंय आणि त्यामुळे तुम्ही काळजी घ्यायची की नंतर एक 15-20 दिवसांनंतर तो अर्ज केल्यानंतर फार्मर आय डी येतो तो 11 अंकी असतो आणि त्याचं कार्ड मिळणार आहे अवकाश आधार कार्डासारखं, पण ते फार्मर आय डी 11 अंकी असतो तो लिहून ठेवा.

0: घ्यायची की नंतर एक 15-20 दिवसांनंतर तो अर्ज केल्यानंतर फार्मर आयडी येतो, तो 11 अंकी असतो आणि त्याचं कार्ड मिळणार आहे येत्या अवकाश आधार कार्डासारखं, पण ते फार्मर आयडी 11 अंकी असतो तो लिहून ठेवायचा.
1: बरं,
0: आता लिहून कुठे ठेवायचा?
2: आपल्या एखाद्या नोंद होईल,
0: नोंद होईल डायरीत ठेवायचा, त्यातच फार्मर.
2: आपला मोबाईल नंबर कसा असतो, नाव लिहिलं की मोबाईल नंबर, तसा फार्मर आयडी पण लिहून टाकायचा.
0: आता तुम्ही सगळे स्मार्ट शेतकरी आहात, आता तुमच्याकडे मोबाईल आहे, रकमाकडे तर चांगला मोबाईल आहे, आता काही तसलं करत नाही. मग आता मोबाईल मध्ये सुद्धा तुम्ही आयडी, फार्मर आयडी, आधार कार्ड, पॅन कार्ड हे तुम्ही ठेवू शकता, कारण आपल्याला खरेदी करत असताना खते लागतं ना.
2: बरोबर,
0: आता म्हणून आता उदाहरणार्थ खते खरेदी करताना तुम्हाला हे लागेल, फार्मर आयडी आता सध्या सक्तीचा खत खरेदी करताना केलेला नाही, परंतु तो लागतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खत खरेदी करताना जाताना आधार कार्ड घेऊन जा.
1: बरं,
0: कारण आधार कार्ड असेल, आधार नंबर टाकल्यानंतर मग तुम्हाला खत खरेदी केलेल्याची पॉस मशीनवरची पावती मिळते. हे फार महत्वाचं आहे, खते खरेदी करत असताना पक्क बिल आणि पॉस मशीनवरची पावती घ्यावी. सक्तीने तुम्ही घ्या, काळजीने घ्या, कारण आपल्याला त्यामुळं खताची जी काळा बाजार होतो, खत मिळत नाहीत वेळेवर, भेसळ असते, त्यामुळे हे सगळ्या रोखता येतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी तुम्ही जागरूक राहायचं आणि खताची सुद्धा पॉस मशीनवरची पावती घ्यायची. बियाणे खरेदी करत असताना त्यांचं साथी ऍपवरती त्यांनी नोंदणी केली आहे का हे पण पाहायचं. अशा काळजी घेतल्या पाहिजेत रकमा आणि अक्का साहेब.
2: बरोबर आहे, म्हणजे बियाण्यांच्या
1: बरोबर ते पण वाचन आहे का नाही
0: हो साहेब? बरोबर, अगदी 100% बरोबर आहे.
2: म्हणजे आता या खरीप हंगामामध्ये आपण अशा पद्धतीनं करूया, म्हणजे मग जरा बदल होईल आपल्या
1: उत्पादनात.
2: चला रखमा, निघायचं नाही का आज तुला? गडबड नाही वाटतं?
1: होय होय होय, जायचंय जायचंय. चला, येळ झालं बघा, गप्पा मारत बसले लक्षात येत नाही. पण साहेब, 2 दिवसांनी या बरं का तुम्ही ते दशपर्णी तयार
0: करायचंय? भेटूयात,
1: सगळ्या बायकांना तयार करते आणि एक दिवस ठरवून करून टाकूया आपण.
0: ओके ओके,
1: चला
0: ठीक आहे, निघा निघा, भेटू परत.
2: आपण ऐकत होतात रानामाळ्यातल्या गप्पा, अर्थात शिवार गप्पा. याचं लेखन केलं होतं मुक्काम पोस्ट खोजेवाडी, तालुका जिल्हा सातारा येथील सहाय्यक कृषी अधिकारी अंकुश सोनावले यांनी. आणि यात सहभागी होते अंकुश सोनावले, सुप्रिया मोरे आणि श्रेया गोलीवडेकर. बरायतर मंडळी, याबरोबरच आजचा किसानवाणी कार्यक्रम आता इथं संपूया. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

किसानवाणी हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. यानंतर विविध भारतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आप कौन है?
1: मैं लक्ष्मी हूँ, वही लक्ष्मी जिसकी तुम